102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 2 श्रावण शके 1948, म्हणजेच 24 जुलै 2026. सुप्रभात श्रोते हो. यावेळी सकाळची 5:58 झाली आहेत. मंगलवाद्यानं आता प्रसारणाला सुरुवात करत आहोत.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळची 6:05 झाली आहेत. भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऐकूया मंगल प्रभात.

मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला अजित कडकडे यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं नंदू होनप यांचं. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली रचना आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

पी सावळाराम यांची रचना संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी आणि स्वर होता आशा भोसले यांचा. मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

रवींद्र साठे यांनी गायलेल्या या देशभक्तीपर रचनेबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मंगलप्रभात कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात.

0: आकाशवाणी यवतमाळ सकाळचे 6:30 झाली आहेत. ऐकूया चिंतन कार्यक्रमात डॉक्टर स्नेहा टोंपे यांचे विचार.
1: नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा टोंपे. माझ्या आजच्या चिंतनाचा विषय आहे संत चोखामेळा, मानवी अंतःकरणाची शुद्धता आणि भक्तीचा वाङ्मयीन आविष्कार. मराठी साहित्यातील आणि वारकरी संप्रदायातील एक अत्यंत आदरणीय आणि पवित्र नाव म्हणजे संत चोखामेळा. चोखोबांचे संपूर्ण जीवन आणि त्यांचे साहित्य हे मानवी अंतःकरणाची शुद्धता, अढळ निष्ठा आणि आध्यात्मिक उंचीचे एक थोर उदाहरण आहे. त्यांनी अत्यंत कठीण प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत राहूनही आपल्या काव्यप्रतिभेच्या आणि शुद्ध भक्तीच्या माध्यमातून मानवी मूल्यांचा एक नवा आणि निर्मळ मार्ग दाखवला. चोखोबांचे सर्वात मोठे साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदान म्हणजे त्यांनी मांडलेला आंतरिक मूल्यांचा आणि गुणांचा विचार. माणसाचे बाह्य जगणे किंवा त्यांचा सामाजिक स्तर यापेक्षा त्याचे मन आणि त्याची भावना किती शुद्ध आहे यालाच अध्यात्मात खरं महत्त्व असते असावे हा विचार त्यांनी अत्यंत सुंदर आणि व्यावहारिक दाखल्यांसह आपल्या अभंगातून मांडला. उस डोंगापरी रस नोव्हे डोंगा, काय भुललासी वरली अरंगा. धनुष्य डोंगे परी बाण नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरली.

0: अरंगा या अभंगातील निसर्गाचे दाखले देत त्यांनी स्पष्ट केले की निसर्गात जशी अंतर्गत गोडी महत्त्वाची असते तसेच माणसाच्या हृदयात असलेला सद्भावही महत्त्वाचा असतो. चोखोबांच्या आयुष्यातील एक अत्यंत भावुक करणारा प्रसंग वारकरी परंपरेत सांगितला जातो. चोखोबांना मंदिरात प्रवेश नव्हता म्हणून ते नेहमी विठ्ठलाच्या पायरीशी किंवा चंद्रभागेच्या वाळवंटात बसून विठ्ठलाचे ध्यान करत असत. एकदा रात्रीच्या वेळी जेव्हा मंदिराचे दरवाजे बंद होते तेव्हा विठ्ठल स्वतः चोखोबांना भेटण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटात आला. देवाने चोखोबांना प्रेमभराने मिठी मारली आणि त्याच्या भक्तीचा स्वीकार केला. या प्रसंगाचा खरा गाभा हा आहे की भलेही माणसासाठी मंदिराचे दरवाजे जरी बंद केले असतील पण ईश्वराची कृपाछत्र आणि भक्तीचा मार्ग हा कोणत्याही भिंतीमध्ये अडकवू शकत नाही. अंतःकरणाची हाक असेल तर देव स्वतः भक्ताकडे धावून येतो. चोखोबाच्या अभंगामध्ये विठ्ठलाविषयीची कमालीची ओढ आणि एक अनोखा हक्क दिसून येतो. जेव्हा जेव्हा त्यांना संकटाने घेरले तेव्हा तेव्हा त्यांनी एखाद्या बालकाच्या हक्काने आपल्या विठ्ठोबा माऊलीला साथ घातली. धाव घाली विठू आता चालू नको मंद पाऊले, चोखा म्हणे हाती काठी धाव घाली माझ्यासाठी. चोखोबांच्या निधनानंतर संत नामदेवांनी स्वतः जाऊन मंगळवेढ्यावरून त्यांच्या अस्थी आणल्या आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात पहिल्या पायरीशी त्यांची समाधी बांधली. त्यावेळी अशी कथा प्रचलित होती की चोखोबांच्या अस्थीमधून विठूनामाचा नाद निनादतो आहे. ही समाधी आजच्या संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. पंढरीची वारी करणारा प्रत्येक भाविक विठ्ठल दर्शनापूर्वी चोखोबांच्या समाधीला मस्तक टेकवतो. हे त्यांच्या आध्यात्मिक श्रेष्ठत्वाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. त्यांच्या या शुद्ध आणि चोख भावाची साक्ष देणारी ही ओळ आजही वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे वचन नकळे आम्हा, आगमाची आठी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा, योगयाग तप अष्टांग साधन नकळेची दान व्रत तप, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाई न केशवा नाम तुझे.
1: श्रुती हो चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहा टोंपे यांचे विचार आपण ऐकलेत. कार्यक्रमाचा भाग चौथा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण. रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 आपण ऐकणार आहात कृषीवाणी. विविध भाजीपाला पिकांचं शास्त्रीय नियोजन याविषयीची माहिती देणार आहेत मृणालिनी दहीकर. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मेनोपॉज याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकणार आहात. भाग 4 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:50 परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. कार्यक्रमात आपण ऐकणार आहात इंजिनियरची जबाबदारी याविषयी

पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशनडे यांनी सांगितलेली माहिती. 6:55 दिनविशेष आपण ऐकणार आहात. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. मिश्र संगीताची वेळ असेल 7:40. सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. हिंदी चित्रपट संगीताचा उर्वरित भाग 8:40 आपण ऐकणार आहात. 9:00 विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील.

आज सकाळी 10 वाजता सावळे रूप सुंदर मनोहर. पंढरपूरला नियमित वारी करणारे यवतमाळचे वारकरी संजय मुरकुटे यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. त्यानंतर आपण ऐकणार आहात सुगम संगीत.

10:30 एनसीईआरटी प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकणार आहात. आपकी पसंत कार्यक्रम 11 प्रसारित होईल. दुपारी 12 वनिता मंडळ आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर आपण ऐकणार आहात 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम. संध्याकाळच्या प्रसारणात 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमात काव्य सांज या सदरात संस्कृती चौधरी हिच्या स्वरचित कवितांचं सादरीकरण, सोबतच उत्कर्षाचित यांचं सुद्धा सादरीकरण होणार आहे. युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील.

संध्याकाळी 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून आपण ऐकणार आहात. 7:30 आपलं घर आपलं वावर कार्यक्रम प्रसारित होईल. कार्यक्रमात भाजीपाला आणि फळपिके घेणारे धारेगाव जिल्हा हिंगोलीचे शेतकरी सुरेश सिंग ठाकूर यांची शिवानी वानखेडे यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:30 मुंबई केंद्रावरून संसद समीक्षा सहक्षेपित होईल. रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आम्ही मुंबई केंद्रावरून करणार आहोत.

0: तर श्रुतीहो, हे असतील आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण अवश्य ऐका आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणी या सत्रात आज आपण माहिती ऐकणार आहात विविध भाजीपाला पिकांचे शास्त्रीय नियोजन याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, जून जुलै या महिन्यामध्ये विविध भाजीपाला पिकांची, उदाहरणार्थ पालक, मेथी, राजगिरा, आंबटचुका, शेपू यासारख्या पालेभाज्या, तसेच घोसाळी, शिरी दोडका, काकडी यासारख्या वेलवर्गीय भाजीपाला, तसेच मिरची, वांगी, टोमॅटो यांसारख्या फळभाज्या शेतकरी बांधवांनी लावलेल्या आहेत. या भाजीपाला पिकांना सेंद्रिय खत व्यवस्थापनात, विशेषतः शेणखत, निंबोळीची किंवा करंजीची पेंड किंवा गांडूळ खतांचा वापर केल्यास उत्तम प्रतिसाद देतात. म्हणूनच प्रतिवेल 100 ग्रॅम गांडूळ खत, 50 ग्रॅम निंबोळीची पेंड दिल्यास वेलींची वाढ उत्तम होते आणि फळांच्या दर्जेदार उत्पादनात मदत होते. वेलवर्गीय भाजीपाला पिकांना नर आणि मादी

0: फुले एकाच झाडावर परंतु वेगवेगळी येत असल्यामुळे तसेच मादी फुलांचे प्रमाण तुलनेने कमी राहत असल्यामुळे ज्या वेलीसुद्धा फुलुरावस्थेत आहेत त्यांच्या मुळाजवळ प्रमाणापेक्षा जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीचा मगदूर पाणी भरून ठेवण्याची क्षमता, दिवसाचे तापमान, वातावरणातील आर्द्रता यांचा एकत्रित विचार करून दोन पाण्याच्या पाळ्यातील अंतर ठरवावं. फळवर्गीय भाजीपाला पारंपरिक पद्धतीत दोन झाडातील आणि दोन ओळीतील अंतर ठेवून खरीपातील लागवड स्थलांतरण पद्धतीनं करण्यात येते. त्यासाठी डवरा किंवा तत्सम अवजारास दोरी गुंडाळून पिकांच्या खोडाजवळ वरंबा होईल अशा पद्धतीने सऱ्या करून घ्याव्यात. पालेभाज्या पिकांमध्ये इतर भाज्या तण यांची अनावश्यक संख्या वाढून स्पर्धा होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. कुठल्याही भाजीपाला पिकाला त्याच्या शाखीय तसेच पुनरुत्पादित वाढीसाठी खतांची गरज असते. भाजीपाला पिकांकडे ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांच्या गुणवत्तेवर मागणी अवलंबून असते. ही भाजीपाल्याची गुणवत्ता उदाहरणार्थ भेंडीची चकाकी, काकडीवरील रेषा, वालचा तजेलदारपणा, टोमॅटोचा फुगीरपणा, कारल्यावरील कंगोऱ्यांची नियमितता ह्या बाबी त्या पिकास योग्य वेळी उपलब्ध होणाऱ्या अन्नद्रव्यांवर म्हणजेच खत व्यवस्थापनावर अवलंबून असते. पीक लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेणं महत्त्वाचं असते. पारंपरिक भाजीपाला पीक पद्धतीत शिफारस केलेल्या खत मात्रेपैकी नत्रच्या 3 समान मात्रा आणि स्फुरद तसेच पालाश ह्यांच्या पूर्ण खतांची मात्रा लागवडीसोबत किंवा लागवडीनंतर 1 आठवड्यात द्याव्या. वेलवर्गीय भाजीपाला पिके लागवड करण्यापूर्वी किमान 24 ते 72 तास अगोदर पेंडामेथिलीन म्हणजेच स्टॉम्प 30% EC 0.5 ते 1 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर जमिनीत ओलावा असताना फवारणी करावी. फळभाज्या विशेषत मिरची, वांगी, टोमॅटो या पिकांच्या रोपवाटिकेतील बियाणे लागवडीपूर्वीसुद्धा शिफारस करण्यात आलेली आहे. खरीप तसेच रांगडा कांदा या पिकांमध्ये तण नियंत्रण करण्यासाठी ऑक्सिक्लोरोफेल 23.5% EC 100 ते 150 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर उगवण पश्चात स्थलांतरणानंतर 15 ते 20 दिवसांनी केल्यास कांद्यांचे पीक सुरुवातीचे 40 ते 45 दिवस तणमुक्त राहण्यास मदत होते अशी शिफारससुद्धा करण्यात आलेली आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा पद्धतीनं विविध भाजीपाला पिकांचे शास्त्रीय नियोजन करून आपण भाजीपाला पिकांचे अधिकाधिक उत्पादन घेऊ शकाल.
1: श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात. वाचक स्वर मृणालिनी दहीकर यांचा होता. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि लगेचच 6:50 परिसर कार्यक्रम आपण ऐकणार आहात. दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: धनसंपदा

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा चौथा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण काही महत्वाचे प्रश्न, समज, गैरसमज याबद्दल बोलणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण मेनोपॉज, त्याची लक्षणं आणि त्यासाठी दिले जाणारे उपचार याबद्दल बोललो. आज आपल्याला काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. दवाखान्यामध्ये अनेक महिला एक प्रश्न विचारतात, डॉक्टर आता पाळी बंद झालीये म्हणजे मी आजारी आहे का? याचं उत्तर स्पष्ट आहे, मेनोपॉज हा आजार नाही तर तो स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. मेनोपॉज नंतर झालेला रक्तस्राव सामान्य आहे का? नाही. पाळी पूर्णपणे बंद झाल्यानंतर जर रक्तस्राव होत असेल तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का? पेरीमेनोपॉजल पिरियड मध्ये क्वचित एखाद्या वेळेला ओव्हरीतून अंडबीज फुटू शकते, त्यावेळेला प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. पण मेनोपॉज

0: म्हणजे सलग एक वर्ष पाळी बंद झाल्यानंतर मग मात्र गर्भधारणा होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. हॉट फ्लॅशेस किंवा गरम लाटा आयुष्यभर राहतात का? काही वर्षांनंतर हॉट फ्लॅशेसचा प्रभाव अतिशय कमी होतो, परंतु अनेक स्त्रियांमध्ये हॉट फ्लॅशेस 3 ते 5 वर्षांपर्यंत सुद्धा राहू शकतात. लैंगिक जीवन मेनोपॉज नंतर संपतं का? अजिबात नाही. अनेक स्त्रियांना या काळामध्ये वजायनामध्ये कोरडेपणा किंवा वेदना जाणवू शकतात, परंतु योग्य उपचार पद्धती, समुपदेशन आणि पती पत्नी मधील मोकळा संवाद यामुळे समाधानकारक वैवाहिक जीवन नक्कीच जगता येतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी धोकादायक आहे का? हा एक गैरसमज आहे, परंतु हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही योग्य रुग्ण निवडून योग्य कालावधीसाठी आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दिली तर ती सुरक्षित आणि उपयुक्त ठरू शकते. तसेच हाडांची झीज कमी होण्यासाठी देखील हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा नक्कीच उपयोग होतो. कॅल्शियमच्या गोळ्या प्रत्येकाने घ्याव्यात का? नाही, परंतु आहार, वय, तपासण्या आणि इतर आजार याचा संपूर्ण विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यास काहीच हरकत नाही. मेनोपॉज नंतर स्त्रीच्या आयुष्य उताराला लागते. खरं सांगायचं तर अनेक महिला या काळामध्ये नवीन शिक्षण, व्यवसाय, समाजकार्य किंवा छंद सुरू करतात आणि अधिक आत्मविश्वासाने जगतात. चिडचिड म्हणजे स्वभाव बिघडला आहे किंवा काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, अजिबात नाही. हार्मोन मधील बदल, झोपेचा अभाव, मानसिक ताण यामुळे देखील चिडचिड होऊ शकते. मेनोपॉज झाला म्हणजे आता काही डॉक्टरकडे जाण्याची गरजच नाही. याच काळामध्ये अनेक महत्वाच्या शारीरिक तपासण्या असतात आणि त्या करून घेतल्याच पाहिजेत. प्रिय श्रोते हो, या प्रवासात कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची आहे. पतीने पत्नीच्या बदललेल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेला समजून घ्यावे. मुलांनी आईची चिडचिड किंवा थकवा याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता तिची साथ द्यावी. एका प्रेमळ शब्दानं आणि थोड्या सहकार्यानं या काळातील अनेक अडचणी नक्कीच कमी होऊ शकतात. आता कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक महिलेसाठी काही महत्वाचा संदेश मी देऊ इच्छिते. मेनोपॉज हा आजार नाही, तो आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थी नसून आपली जबाबदारी आहे. दररोज 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा. आहारामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, फळं, भाज्या आणि व्हिटॅमिन डी याचा समावेश करा. धूम्रपान, कुठल्याही प्रकारचा तंबाखू, मिश्री, मद्यपान यांचा वापर टाळा. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. रक्तदाब, मधुमेह, स्तन तपासणी, पॅपस्मिअर, आवश्यक असल्यास हाडांची तपासणी विसरू नका. कोणताही त्रास सहन करत बसू नका, कारण जवळपास बहुतेक समस्यांवर प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हार्मोन्स किंवा इतर औषधे सुरू करू नकात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मैत्रिणींशी, कुटुंबांशी, डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला. माहिती हीच भीतीवरची सर्वोत्तम औषध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मेनोपॉज हा आयुष्याचा शेवट नाही, तर नव्या दम्यानं, नव्या आत्मविश्वासानं, ऊर्जेनं आणि नव्या आरोग्यदायी जीवनाची ती सुरुवात आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागात आपण इंजिनियर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे पाहू. इंजिनियर हे तंत्रज्ञान आणि विकासाचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांची मोठी भूमिका असेल. सिव्हिल इंजिनियर पाणी बचत करणाऱ्या आणि ऊर्जा कार्य

0: सक्षम इमारती तयार करू शकतात? नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून घर बांधू शकतो का यावर मार्गदर्शन सिव्हिल इंजिनियर चांगल्या पद्धतीने करू शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनियर सोलर किंवा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात काम करू शकतात. सोलर एनर्जीचा वापर करून बचतीचे अनेक मार्गही इंजिनियर दाखवू शकतो. सध्याच्या काळात आपण पाहतोच आहोत की युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅसची बचत करणे किती महत्वाचे आहे. अशा वेळी ज्यांच्याकडे सोलर एनर्जी तयार करता येते असे संयंत्र आहे अशा घरातून इंडक्शन ओव्हन सारख्या अनेक वस्तू वापरून घरगुती स्वयंपाकामध्ये सुद्धा गॅसची बचत होऊन खूप मोठी मदत झाली आहे. मेकॅनिकल इंजिनियर कमी प्रदूषण करणारी यंत्रणा तयार करू शकतात. एखादे गाडीचे मॉडेल तयार करताना कमीत कमी प्रदूषण कसे होईल हे मेकॅनिकल इंजिनियर पाहू शकतात. सॉफ्टवेअर इंजिनियर डिजिटल सोल्युशन्सद्वारे कागदाचा वापर कमी करू शकतात. स्मार्ट सिटी, स्मार्ट ट्रॅफिक आणि ऊर्जा व्यवस्थापन यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होऊ शकते. इंजिनियरांनी विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधणारे उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. गेल्या काही दिवसात आपण आपल्या देशाचे पर्यायाने पृथ्वीचे भविष्य ज्यांच्या हातात आहे अशी पुढची पिढी जी आत्ता लहान मुलं आहेत ती मुलं आणि त्यांच्या भोवती असणारे आपण सर्वजण पर्यावरण संरक्षणासाठी कसे आपले पुरेपूर योगदान देऊ शकतो हे पाहिले. पर्यावरण वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनांचीच गरज नसते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षेत्रात आपल्या दैनंदिन कामात छोटे छोटे बदल केले तरी मोठा परिणाम घडू शकतो. मुलं, शिक्षक, पालक, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट प्रत्येक जण आपल्या व्यवसायातून, जीवनशैलीतून पर्यावरणासाठी योगदान देऊ शकतो. समाजातील प्रत्येक घटकांनी ठरवले पाहिजे की आपण स्वतःपासून सुरुवात करून आपल्या भोवती असलेले पर्यावरण निसर्गाचा समतोल राखून कसे चांगले करू शकतो. हा गोवर्धन पर्वत आपण सर्वांनी मिळून उचलला पाहिजे. कुणा एकाच्या प्रयत्नाने हे होणे नाही. निसर्ग वाचवणे ही फक्त आपली जबाबदारी नाही तर पुढच्या पिढीसाठी दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. चला आजपासूनच आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात चांगल्या सवयी लावून घेऊया. सुरुवात घनकचरा व्यवस्थापन म्हणजेच कचरा वर्गीकरण यांनी करूया. प्लास्टिक वेगळे ठेवूया आणि एकत्रितरित्या महिन्यातून एकदाच रिसायकलरकडे देऊया. नमस्कार
1: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. 102.7 मेगाहर्ट्स FM आकाशवाणी यवतमाळ. 6:55 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष.

पहिल्या पावसाच्या सरी जमिनीवर बरसू लागतात आणि काळी आई नव्या जीवनाची चाहूल देते. शेतकऱ्यांच्या मनात पेरणीची आस जागी होते. अगदी त्याच क्षणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो वारकऱ्यांच्या अंतःकरणातही एक वेगळीच ओढ जागी होते, ती पंढरीच्या वारीची, विठ्ठल भेटीची. घराच्या उंबरठ्याला नमस्कार करून संसाराची चिंता विठ्ठलाच्या चरणी ठेवून, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गंध, खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ मृदुंग आणि ओठांवर अखंड रामकृष्ण हरीचा गजर करत कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास उन्हाची

तमा नाही, पावसाची भीती नाही, थकव्याची जाणीव न करता वारकरी वारी करतात. कारण या प्रवासाचा शेवट हा एका देवाच्या दर्शनाने नाही तर भक्तीच्या परमोच्च अनुभूतीने होतो, हीच आहे महाराष्ट्राची शतकानुशतकं जपलेली पंढरीची वारी. वारी म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नाही, ती मनाची यात्रा आहे. श्रोते हो, आपण जेव्हा पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. आता हीच वारी चालून चालून पंढरीत स्थिरावली आहे. तुकोबारायांची, ज्ञानोबारायांची पालखी इंद्रायणी काठी स्थिरावली आहे. आता फक्त भेटी लागी जीवा लागली ती आस. या वाटेवर प्रत्येक जण माऊली असतो. कोण मोठा, कोण लहान, कोण श्रीमंत, कोण गरीब, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, असे प्रश्न इथे विचारले जात नाहीत. इथे फक्त एकच ओळख असते, विठ्ठलाचा भक्त. टाळ मृदुंगाचा नाद, अभंगाची गोडी, फुगड्यांचा उत्साह, रिंगणातील अश्वांची दौड आणि ज्ञानोबा तुकारामांचा दुमदुमणारा जयघोष, या सगळ्यात हरवून गेलेला वारकरी कधी पंढरपुराच्या उंबरठ्यावर पोचतो हे त्याला कळतच नाही. वारी म्हणजे नेमकं काय? वारी म्हणजे विशिष्ट दिवशी श्रद्धेने, भक्तिभावाने एका पवित्र स्थळी जाण्याची परंपरा. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भक्तांच्या सामूहिक यात्रेला आपण वारी म्हणतो. दिंडीत चालताना अभंग गायले जातात, कीर्तनाचा आनंद घेतला जातो, टाळ मृदुंगाच्या तालावर भक्त नाचतात आणि प्रत्येक क्षण विठ्ठल नामाने भरलेला असतो. ही केवळ यात्रा नाही आहे बरं, समता, प्रेम, सेवा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा चालता बोलता उत्सव आहे. संत ज्ञानेश्वरांनी या वारीची व्याख्या, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचा वारे करू, या एका ओळीत वारकरी संप्रदायाचं सार दडलेलं आहे असं सांगितलं आहे. वारकरी म्हणजे केवळ पंढरपूरला जाणारा नव्हे तर आयुष्यभर विठ्ठलाच्या भक्तीत रममाण असणारा साधा सात्विक भक्त. वारी म्हणजे देवाकडे काही मागण्यासाठी नाही तर स्वतःला देवापाशी अर्पण करण्यासाठी केलेला हा प्रवास आहे. या प्रवासात प्रत्येक जण माऊली असतो. ही परंपरा अति प्राचीन आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत. आजही प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनाचं हे ब्रीदवाक्य आहे. वारकरी संप्रदायाने समाजात निर्माण केलेल्या एकतेचा लाभ स्वराज्य स्थापनेला सुद्धा झाला होता. संत तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रेरित अनेक वारकरी पुढे स्वराज्याचे सैनिकसुद्धा झाले होते. भक्ती आणि शक्तीचा हा सुंदर संगम महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अद्वितीय अध्याय मानला जातो. पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या आत्म्याची ओळख आहे. श्रोते हो, जोपर्यंत टाळ मृदुंगाचा नाद घुमत राहील, ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष होत राहील आणि चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठल भक्ताच्या दर्शनाला उभा राहील, तोपर्यंत ही अखंड वारी अविरत सुरू राहणार आहे. वारी आपल्याला शिकवते सोबत चालणं म्हणजेच जीवन. वाटेत थकलेल्याला हात देणं म्हणजेच भक्ती. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं म्हणजेच विठ्ठलाची सेवा. शतकानुशतकं ही परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आकार देत आली आहे. संत ज्ञानेश्वरांनी भक्तीचा पाया घातला, संत तुकाराम महाराजांनी समतेचा संदेश दिला आणि असंख्य संतांनी या वारीला लोकांच्या हृदयाशी जोडून ठेवलं. म्हणूनच महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर पंढरीची वारी समजून घ्यावी लागेल. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.

पंढरीचा हा सोहळा आपण अनुभवणार आहोत आणि उद्या सर्व वारकरी मंडळींना या सावळ्या रूपाचं दर्शन होणार आहे.

श्रुतीहो दिनविशेष कार्यक्रम आपण ऐकलात प्रस्तुती होती प्रज्ञा निळकरी यांची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात.

श्रुतिः आसकळि दहवसा सावळे रूप सुंदर मनोहर पंढरपूरला नियमित वारी करणारे यवतमाळचे वारकरी संजय मुरकुटे यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, सकाळी 10 वाजता.

झरझर जरा अवखळ जरा जसा निसटतो अलगद पारा हसरे पाणी पक्ष्यांची गाणी हिरव्या राणी हरवू या जरा.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळची 7:07 होत आहेत. 7:10 आणि पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
7: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
6: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
7: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
6: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
7: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
8: श्रोते हो, ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. या संदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज, संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. आणि राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयांसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातल्या सहकारांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा 2रा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5

0: महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले
1: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले ढाई महीनों में अनेक विविध कदम उठाए गए गुनहगारों को पकड़ा गया है वे जेल में पड़े हैं हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया
0: पंतप्रधानांनी काल सकाळी या संदर्भात समाज माध्यमांवर एक पोस्ट देखील प्रसारित केली होती विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देतं तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एका नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधल्या एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे नेतेही उपस्थित होते विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं आहे त्यांनी काल नवी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या जंतर मंतर इथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल भारत टॅक्सी सेवा या पहिल्या चालक मालकीच्या टॅक्सी सेवेची सुरुवात करण्यात आली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या टॅक्सी सेवेला हिरवा झेंडा दाखवला सार्वजनिक क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर अशा ॲप आधारित टॅक्सीमध्येही उत्तम दर्जाची वाहतुकीची व्यवस्था देणं गरजेचं आहे आणि अशी व्यवस्था देण्यासाठी भारत टॅक्सीची सुरुवात झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या टॅक्सी सेवेत चालक केवळ सेवा देणारे नसून सहकारी संस्थेचे मालक आणि भागधारक असतील आणि संस्थेला होणारा नफा लाभांशाच्या स्वरूपामध्ये चालकांमध्ये वाटला जाईल या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि अन्य मंत्री पदाधिकारी उपस्थित होते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतल्या तिरंगा सर्कल इथं उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचं काल उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं दिवंगत अजित पवार यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र दालनाचं देखील यावेळी लोकार्पण करण्यात आलं हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांवरच्या दुबार पेरणीचं संकट टळलं आहे ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून
2: यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होता अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरणी लांबणीवर टाकली होती तर काही ठिकाणी केलेली पेरणी उगवण न झाल्याने दुबार पेरणीची भीती निर्माण झाली होती मात्र गेल्या काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतामध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने नागरणी वखरणी पेरणी आणि रोवणी पूर्ण मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 50% क्षेत्रावर धानाची पेरणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसात पेरणीची कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य वाणाची निवड करण्याचे संतुलित खत व्यवस्थापन करण्याचे आणि पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले आहे पुढील काळातही नियमित आणि समाधानकारक पाऊस सुरू राहिल्यास यंदाच्या खरीप

0: समाज धानाचे उत्पादन चांगले होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे. हरिकृष्ण मोरखरे, आकाशवाणी बातम्यांसाठी गोंदिया.
1: आषाढी वारीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल वाखरी मुक्कामी होत्या. बाजीरावाच्या विहिरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं चौथं गोल रिंगण तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं उभं रिंगण काल पार पडलं. सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार आहेत. उद्या साजऱ्या होत असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर सज्ज झालं असून वारकऱ्यांना आता विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं 23 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 4,96,000 अधिक वारकऱ्यांनी चरणसेवा आणि आरोग्य सेवेचा लाभ घेतला. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी असून त्याच्या तक्रारींकडे संवेदनशीलतेनं पाहिलं जावं असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केलं आहे. पुण्यात यशदामध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षाच्या निधीत वाढ करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत झालेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या 2 दिवसीय परिषदेमध्ये बोलताना काल केली. देशातल्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 8% अधिक विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना केंद्राच्या समग्र शिक्षा अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा 3.6% निधी येतो याकडे भुसे यांनी या परिषदेमध्ये लक्ष वेधलं. क्रिकेट. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूत केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. या विजयामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे आणि चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान. पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचाही अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. या संदर्भातलं विधेयक पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची दिली ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. आषाढी वारीसाठी पंढरी सज्ज, संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय आणि राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, ज्येष्ठ बासरीवादक आणि संगीतकार पंडित पन्नालाल घोष यांचा आज जन्मदिन आहे. पन्नालाल घोष हे अतिशय परिश्रमपूर्वक शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत बासरीवर वाजवायला शिकले. भारतीय गायकी आणि शास्त्रीय संगीत बासरीवर व्यवस्थित वाजवता यावं म्हणून त्यांनी संशोधन करून बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या. बांबूच्या जाड आणि लांब बासरीचा तसंच 7 छिद्रांच्या बासरीचा त्यांनी आविष्कार केला. बासरीवर बोट ठेवण्याचं एक वेगळं तंत्र त्यांनी विकसित केलं. पंडितजींनी अनेक रागांचीही निर्मिती केली. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये स्वतंत्र बासरी वादनाला त्यांनी लोकप्रिय केलं. भगवान श्रीकृष्णाच्या मुरलीला मूलभूत संशोधनाने अधिकाधिक लोकाभिमुख करणाऱ्या या महान कलावंताच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिल

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, स्वरातून साधना, साधनेतून संस्कार आणि संस्कारातून घडणारी पिढी हे संगीताचं खरं सौंदर्य आहे. आपल्या आवाजा इतकाच आपला अभ्यास, आपलं संशोधन आणि अध्यापनातून संगीत समृद्ध करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे या मॅम ज्या आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहेत आणि एक संगीत क्षेत्रातली जी चळवळ आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या संगीत क्षेत्रातील चळवळीसाठी कशा पद्धतीनं त्या कार्य

0: आणि हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी किती प्रयोगशील प्रयत्न करतायत याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका लेखिका प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा आणि त्यावरच आपण जगतोय की काय असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासनं तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेलं तर खूप मोठा.

0: स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा, आणि त्यावरच आपण जगतोय की काय असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासनं, तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेलं तर खूप मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल?
1: आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाही आहे तर प्रख्यात संगीततज्ज्ञ फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर. त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलं आहे की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषतः आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे, कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळतं आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत, आणि आजही तो जो सुवर्णकाळ होता म्हणजे 50s गाणी, 60s गाणी, 70s दशकातली गाणी, त्या सुवर्णकाळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे. आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत. या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्र पासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते मग बोलपट आले, आणि 1934 साली मुळात पार्श्वगायन सुरू झालं. त्यानंतर मग उसना आवाज देणं म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा. आधी गायक नटच होते, त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिकांचा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला, तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणे शिकलेला नाही आहे, त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार. कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची आहे, पण त्या नटाचा गळाच तसा तयार नाही आहे, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा, या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या.
2: अच्छा.
1: त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही, आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिनेमे निघाले, त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना, तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला, त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली आणि मग ही सगळी आव्हानं त्या त्या गीतकारांनी संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरस प्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो डेमार सिनेमे होते, काही ॲक्शनपट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडियासारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आजम सारखा सिनेमा आहे, पाकिजा सारखे सिनेमे, हे कल्ट मूवीज आहेत आपले. मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला, नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय, मग त्यावर चित्रपट बनायला लागले. मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होतं. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, त्यात मेरी जा मुझे जान कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणून ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक थोडे सुशिक्षित

0: पांढरपेशा, ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजीमध्ये, तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता, म्हणजे नाही केला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन झाला, चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्यायावर चिडलाय, तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल. त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली. पण ह्यातूनही, ह्या संक्रमणातून सगळ्या, एक लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे.
1: निश्चितच. आणि भारतीय चित्रपट सृष्टीची स्थित्यंतर जी आहेत, त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतर झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरे पर्यंत येऊन आपण पोहोचलो, आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी.
0: म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचे, गुंडांचे अड्डे दाखवायचे, तर मग तिथे तरल संगीत कसं असेल? म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोले मधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल, हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशनसाठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात, ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात. त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं. गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशनसाठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आर डी बर्मननी गायलं, कारण त्याचं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची,
1: आणि तेही एक संशोधनच आहे. संशोधनाअंतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइलस्टोन म्हणूया,
0: बरोबर,
1: ते आपल्याला आजही मनावर अधिराज्य गाजवत आहे. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे आणि आजही आहे ती, आणि घराणे परंपरा म्हणूया गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्याचा कसा प्रभाव पडला?
0: मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले त्यांनी, मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बंधन काय आहे? तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं. म्हणजे नियम आले, व्याकरण आलं, तिथे नियम आले. पण त्याच नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे गप धसा हा जर भूप आहे, तर तुम्ही म्हणून त्यातही अनेक कॉम्बिनेशन जी करू शकता स्वतःच्या मनाने, त्याला उपज म्हणतो की मी एकदा सारे ग म्हणेन, एकदा सागरे म्हणेन, तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आत्ता आवर्तनात सारे ग सारे गप म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही, तू पगर ऐसा करून सुरुवात कर, ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते, ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं, म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? दोन मात्रांमध्ये जास्त अंतर आहे, थोडक्यात हळू स्लो ज्याला म्हणू, सामान्य माणसांना सांगायचं तर हळू, ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत, त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्याने. तेच काही तालप्रधान घराणी आहेत, आग्रा घराणा आहे, ग्वाल्हेर घराणा आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे तालाच्या अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादं आवर्तन, तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते, कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचं आहे. म्हणजे तालही आहे स्वरही आहे, पण दोन्हीला दिलं गेलेलं महत्व

0: त्यात फरक पडतो म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या लेखनाद्वारे, माझ्या व्याख्यानाद्वारे, की सुगम संगीतालाही स्वतःचं सौंदर्यशास्त्र आहे आणि त्यातही घराणी आहेत.
1: वा, आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं. वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात. श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत म्हणजे स्वरांची साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी संस्कृती, त्याचबरोबर त्यामध्ये केला जाणारा अभ्यास आणि संगीत ऐकताना आपण कशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे किंवा शब्द जे आहेत, लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोखनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होत्या सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढेमा. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रानं सहक्षेपित केला. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मिश्र संगीत.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक

0: नंदू हुनप यांनी संगीतबद्ध केलेली ही पारंपरिक रचना गायली होती अनुराधा पौडवाल यांनी.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार. मनोज कुमार म्हणजे देशभक्ती. मनोज कुमार हे असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी चित्रपटात काम केलं ते केवळ मनोरंजनासाठी नाही तर आपल्या देशाच्या प्रेमासाठी. अभिमान होता तो फक्त भारत देशाचा, म्हणून त्यांना भारत कुमार

श्रोते हो, पूरब और पश्चिम चित्रपट हा इतका मनोज कुमार यांचा गाजलेला चित्रपट आहे, पण क्रांती चित्रपट हा सुद्धा हाऊसफुल चित्रपट होता. गोल्डन जुबली साजरी करणाऱ्या या चित्रपटाची क्रेज इतकी होती की चित्रपटाच्या पोस्टरवर छापलेली टी शर्ट आणि जॅकेट त्यावेळी दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी होत. दीड वर्ष सिनेमागृहात चालणारा हा क्रांती चित्रपट खरोखरच चित्रपटश्रेष्ठात क्रांती घडवणारा ठरला.

छोटे हो, उपकार पूरब और पश्चिम, रोटी कपड़ा और मकान, क्रांति या चित्रपटांमध्ये देशप्रेम आणि सामाजिक संदेश मनोज कुमार यांनी इतका प्रभावशाली प्रस्तुत केला आहे की रसिकांना मनोज कुमारपेक्षा भारत कुमार म्हणून जास्त ओळखायला लागलेत. श्रोतेहो, मनोज कुमार यांच्या जन्मदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम आपण पुन्हा ऐकणार आहात 8:40. ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ 102.7 MHz. यावेळी 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरण रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे, त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले,
2: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का 1 वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी

0: कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया।
1: दिल्ली उच्च न्यायालयानं सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंधासाठीच्या कायद्या अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एक नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे। पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काही तासातच ही अधिसूचना जारी करण्यात आली। राउंज एव्हेन्यू न्यायालयातील अधिकारी अनु ग्रोवर बालिगा यांचं न्यायालय सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची आणि संबंधित गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी विशेष नियुक्त जलदगती न्यायालय म्हणून काम करेल असं यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं। यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्र पाठवली होती। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं। तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवक सोनम वांगचुक यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या पाळण्याचं आवाहन केलं आहे। वांगचुक निरोगी रहावेत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे। दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं असून सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी 4 वेळा प्रस्ताव देण्यात आले असून आंदोलक तरुणांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं असल्याचं ते म्हणाले। नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आले आहेत। सध्या रोमानियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रोमानियाचे राष्ट्रपती निकुसोर डेन यांच्या दरम्यान शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर या करारांवर सह्या करण्यात आल्या। यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की भारत आणि रोमानिया दरम्यान गेल्या 7 दशकांहून अधिक काळ घनिष्ठ संबंध आणि मैत्री आहे। दोन्ही देशातील संबंध काळानुरूप मजबूत होत असून अधिक महत्वाकांक्षी लक्ष आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आता नवीन टप्प्यामध्ये पोहोचत आहेत। आगामी 3 वर्षात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं। ओडिशामधल्या पुरी इथं आज बहुडा यात्रा होणार आहे। ही भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची श्री गुंडीच्या मंदिरापासून श्री जगन्नाथ मंदिराकडे होणारी परतीची यात्रा आहे। ही यात्रा म्हणजे वार्षिक रथयात्रेच्या उत्सवाचा समारोप मानला जातो। स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सुरुवात एका भव्य उद्घाटन सोहळ्यानं झाली आहे। या 10 दिवसीय स्पर्धेमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत। उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक

मशालवाहक लवलीना बोर्गेहेन यांनी केला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतानं पदक तालिकेमधलं आपलं खातं उघडलं. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेन हिला सरळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकामध्ये 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारतानं या क्रीडा स्पर्धांमध्ये 61 पदकांची कमाई केली होती. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूमध्ये केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. या विजयामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नवसारी वलसाड आणि सुरतमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू असून लष्कर राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 8:40 झाली आहेत. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात अभिनेता मनोज कुमार यांच्यावर चित्रित गीतं आपण ऐकत आहात. मनोज कुमार हे दिलीप कुमार यांचे चाहते होते. त्यांचा शबनम चित्रपट मनोज कुमार यांना खूप आवडला. त्या चित्रपटात अभिनेते दिलीप कुमार यांचं नाव मनोज होतं, म्हणून त्यांनी स्वतःचं नाव मनोज कुमार ठेवलं. श्रोते हो, त्यांचं खरं नाव होतं हरिकृष्ण गोस्वामी. त्यांचा जन्म 24 जुलै 1937 अबोटाबाद येथे झाला. स्वातंत्र्यानंतर त्यांचा परिवार भारतात आला. त्यावेळी मनोज कुमार फक्त 10 वर्षांचे होते. श्रोते हो, मुंबई चित्रपट नगरीत प्रवेश करताच नियतीने ठरवलं असेल कदाचित रुपेरी पडद्यावर मनोज कुमार यांचं असणं.

जातं हे फार कमी रसिकांना माहिती आहे. महान अभिनेता मनोज कुमार यांनी शहीद चित्रपटात शहीद भगतसिंग यांची उत्कृष्ट भूमिका केली आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मनोज कुमार यांनी पुरस्काराची ही धनराशी क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या आईला समर्पित केली होती. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने भारत कुमार आहेत. देशभक्ती आणि देशाचा खरा सन्मान त्यांच्या भूमिकांमध्ये वास्तवातही दिसून येतोच.

श्रोतेहो, भारत कुमार यांची केवळ देशभक्तीच आपल्याला परिचित नाही आहे, तर प्रेमगीतांमधूनही आपण मनोज कुमार यांना पाहिलं आहे. वो कौन थी चित्रपटातील हे गीत ऐका आणि ऐका या गीतामागचा किस्सा.

श्रोतेहो, या गाण्यामागचा एक किस्सा आहे. या गाण्याची चाल दिग्दर्शक राज खोसला यांना आवडली नव्हती, पण मदन मोहन यांना हे गीत चित्रपटात हवं होतं. त्यांनी चित्रपटाचे नायक मनोज कुमार यांना ही चाल ऐकवली आणि त्यांच्या मध्यस्थीने खोसला साहेबांना हे चित्रपटात गीत अंतर्भूत करायला सांगितलं. पुढं या गाण्यानं इतिहास घडवला हे आपल्याला माहितीच आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला साधनासोबत काम करायला मनोज कुमार यांनी नकार दिला होता, कारण त्यांना वाटलं होतं की साधनासोबत त्यांची जोडी पडद्यावर चांगली वाटणार नाही. पण दिग्दर्शक राज खोसला यांनी त्यांना समजावून सांगितलं, पुढे पडद्यावर ही जोडी आली, त्यांनी अभिनय केलेला आणि लगजा गले हे गाणं या सगळ्यांनीच एक इतिहास रचला. श्रोते हो, लगजा गले हे गीत अजरामर तर आहेच, पण ते आपल्याला एक संदेशही देऊन जातं की तुमच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या माणसाची कदर करा, आणि आयुष्य क्षणभंगूर आहे, त्यामुळे त्याच्या सहवासातील प्रत्येक क्षण जगा.

श्रोते हो, मनोज कुमार यांनी 4 एप्रिल 2025 या जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या स्मृतींना आपण गीतांमधून उजाळा दिला. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. प्रस्तुती प्रज्ञा निळकरी यांची होती. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत. 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. सावळे सुंदर रूप मनोहर. पंढरपूरला नियमित वारी करणारे यवतमाळचे वारकरी संजय मुरकुटे यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, भागवत धर्मामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचा खूप मोठा बहुमान आहे. कारण या दोन्ही एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी पंढरपुरी जाऊन आपली सेवा रुजू करतात, आपली भक्ती रुजू करतात. खरं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सावळ्या विठ्ठलाच्या पूजेचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि नामजपाचंसुद्धा महात्म्य सांगितलेलं आहे. वारकरी अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या दोन्ही वाऱ्या कटाक्षानं पाळतात आणि पंढरपुराला जातात. वारीचा हा अनुभव अतिशय सुंदर असतो. भक्तीचा तो मार्ग आहे आणि तो चालताना आपण तहान भूक क्षीण भाग विसरतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही. वर्षानुवर्ष वारी करणाऱ्या या वारकऱ्यांमध्ये आपल्या यवतमाळचे एक वारकरी आहे ज्यांचं नाव आहे संजयराव मुरकुटे, जे तहसील कार्यालय यवतमाळ इथं अर्जनवीस म्हणून काम करतात. आज आपण त्यांच्याशी बोलूया त्यांच्या या भक्तिमय अनुभवांविषयी. संजयजी नमस्कार, तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार ताई. रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. मला हे सांगा की तुम्ही कधीपासून वारी करता?
1: ताई, वारी ही मी मागील 10 ते 15 वर्षापासून करत आहेत. वारी तर करतोच, पण जेव्हा केव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी विठ्ठलाच्या दर्शनाला नेहमी जातो.
0: वा वा, म्हणजे पंढरपुरीला बरेचदा जाता तुम्ही?
1: नेहमी नेहमी जातो.
0: बरं, वारीचा हे जो वारसा आहे किंवा हे जे तुम्हाला वेळ आहे म्हणावं लागेल भक्तीचं, हे कसं काय मनात रुजलं?
1: हे माझी जी आजी, माझ्या वडिलांची आई,
0: हो,
1: ती अतिशय धार्मिक वृत्तीची होती.
0: बरं.
1: आणि तिचाच वारसा माझे वडील,
0: हो,
1: किसनरावजी मुरकुटे यांनी पण चालवला.
0: बरं.
1: आणि तेच बीज आमच्यामध्ये अंकुरलं आणि मी घरातला मोठा असल्यामुळे आणि वडिलासोबत लहानपणापासून काकडा आरती आमच्या आकपुरीला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये पोथी व्हायची तिथे, आणि लहान असताना तेव्हापासूनच डोक्यावरती मृदंग पेटी घेऊन म्हणजे गावातील लोकांच्या घरी भजनाला जायचं, आणि तेव्हापासूनच मला हा छंद जडलेला.
0: बरं, म्हणजे तुमच्याकडे हा पारंपरिक वारसा आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: बिलकुल बिलकुल.
0: आकपुरी हा उल्लेख केलाय तुम्ही, नाही का?
1: हो, हो.
0: म्हणजे घाटंजी तालुक्यातील जे गाव आहे?
1: नाही नाही, यवतमाळ तालुक्यातील टोकाचं गाव म्हणजे शेवटलं गाव.
0: अच्छा, म्हणजे तिथून घाटंजी सुरू?
1: हा, तिथून पुढून 1.5-2 किलोमीटरच्या नंतर मग घाटंजी सुरुवात होते.
0: बरं. संजयजी, आकपुरीला राहत असताना तुमच्या बालमनावर हे संस्कार रुजले गेले.
1: हो.
0: भजन गाण्याची आवड तुमच्या वडिलांना होती.
1: हो, हो.
0: कार्यक्रम करायचे का ते?
1: नाही, कार्यक्रम नाही, परंतु आमच्या इथं अतिशय सुंदर गाडीपाटलांच्या परिवारातलं विठ्ठलाचं मंदिर आहे.
0: बरं.
1: आणि तिथे सुरुवातीपासूनच एक भक्तिमय वातावरण असल्यामुळे,
0: हो,
1: आणि माझं लहानपणातला बराचसा काळ,
0: हो,
1: गाडीपाटलांच्या परिवारामध्ये दोरगे जे पाटील आहे तिथले आकपुरीचे,
0: हो,
1: आमच्या सुशीला आई त्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यामुळे मला ती गोडी अतिशय माझ्या मनामध्ये खोलवर रुजल्या गेलेली आहे.
0: तुम्ही उल्लेख केला आहे संजयजी की तुमच्या आजी सुद्धा वारी करायच्या.
1: वारी करायच्या, हो, हो.
0: बरं, मग तो काळ म्हणजे लहानपणी कधी गेले होते का तुम्ही तुमच्या पालकांसोबत?
1: नाही, तस तेव्हा आर्थिक आमच्याकडे बजेट फार कमी होतं, त्यामुळे आम्ही इथूनच घरूनच विठ्ठलाला हात जोडायचो आणि कधी जाणं नाही झालं. पण जेव्हा मी कमवायला लागलो आणि माझे काही जे सुरुवातीचे जे मित्र होते,
0: हो,
1: तर त्यांच्यामुळे मला ही फार गोडी लागली.
0: हो.
1: आणि लहानपणापासूनच मी जेव्हा 6वी 7वीत होतो,
0: हो,
1: तर माझी आजी आजोबा माझ्या आमच्याकडे पंढरी महात्म्य, त्यानंतर विजय भक्ती विजय ग्रंथ,
0: हो,
1: ह्या ग्रंथाचं मी सुरुवातीपासून पारायण केलं.
0: हो.
1: आणि त्यामुळे मला विठ्ठलाची जे काही भक्त होते,
0: हो,
1: जसे ज्ञानोबा तुकोबा एकनाथ त्यानंतर चुखोबा,
0: हो,
1: यांचं मी फार मनपूर्वक अभ्यास केला,
0: साहित्य
1: वाचलं,
0: हो,
1: आणि माझ्या मनामध्ये ही भक्तीची भावना खूप खोलवर रुजल्या गेली आहे.
0: बरोबर आहे. संजयजी, आपण सांगितलं की तुमच्या कुटुंबातली मंडळी वारी करायचे,
1: हो,
0: आणि वारी करणाऱ्यांना तेव्हाही आणि आताही ग्रामीण जीवनामध्ये अतिशय सन्मानाचं स्थान आहे,
1: हो,
0: नाही का?
1: हो.
0: काय सोहळा असायचा जेव्हा ते पंढरपुरावरून परत यायचे?
1: पंढरपुरावरून जेव्हा आपण परत येतो तर असं म्हणजे बाकीचे जे आपल्या गावातले लोक जे स्वतः पंढरपूरला जात नाही
0: हो,
1: देहानं जात नाही
0: हो,
1: परंतु मनाने ते पंढरपूरला आषाढीला कार्तिकला राहतात
0: बरोबर।
1: आणि जेव्हा केव्हा आपण पांडुरंगाच्या चरणावरती डोकं टेकवतो आणि तिथल्या मातीशी आपला संपर्क येतो तर प्रत्येकाला असं वाटतं की ही व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष माऊलीच आहे
0: बरोबर।
1: विठोबाच आपल्या सानिध्यामध्ये आलेला आहे, आपल्या समक्ष आलेला आहे आणि त्या विठ्ठलाचा जो भाव आहे तो भाव वारकऱ्याच्या गावकऱ्याच्या मनामध्ये प्रतिबिंबित होतो आणि तो विठ्ठलाचं स्वरूप मानून आपल्यासमोर सुद्धा नतमस्तक होतो। आपल्याला असं वाटते की आपण धन्य झालो आहे।
0: अगदी अगदी, म्हणजे असं म्हणतात की जे लोक वारी करू शकत नाही वारकऱ्याचे चरण स्पर्श करतात कारण त्यांच्या पावलांना चंद्रभागेच्या वाळवंटाची माती लागलेली असते नाही का। संजयजी, आपण संत साहित्याचा उल्लेख केला म्हणजे आपण सांगितले की संत ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा राय, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज यांचं साहित्य आपण वाचलेलं आहे नाही का। या सर्व साहित्यामध्ये म्हणजे भागवत धर्माचं एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की या वाऱ्यांमध्ये किंवा या तिथे जो मेळा जमतो त्यामध्ये सर्व धर्माचे लोक असतात,
1: सर्व धर्माचे सर्व।
0: तुमचा काय अनुभव आहे संजयजी?
1: तिथे अगदी छोट्यात छोटा गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती सुद्धा एकमेकाच्या पाया पडतो।
0: वा वा।
1: आणि तिथे जाती भेद उच्च निचता हा काही नाही,
0: नाहीये,
1: सर्व एक रूप होतात। त्यामुळे पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं वैभव आहे। आता तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्राचा जो धर्म आहे, पंढरीचा पांडुरंगाचं नाव घेतल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी येते
0: बरोबर।
1: आणि महाराष्ट्राचं दुसरं दैवत आहे छत्रपती शिवराय
0: बरोबर,
1: ज्यांचं नाव घेतलं की माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो। ही दोन दैवत महाराष्ट्राच्या भाग्यामध्ये लाभल्यामुळे इथला प्रत्येक जण स्वतःला फार भाग्यवान समजतो आणि त्यांनी समजलं पाहिजे
0: बरोबर आहे। इतिहासामध्ये संत तुकोबा राय आणि शिवाजी महाराजांची सुद्धा भेट झालेली आहे आणि संत तुकोबा रायांच्या शिकवणीवर महाराजांनी अनेकशा गोष्टीचं पालन केलेलं आहे, त्यांची आज्ञा घेऊन अनेक गोष्टी

0: केलेले आहे.
1: बरोबर
0: आहे, मार्गदर्शन घेतलेलं आहे. संजयजी, आपण सांगितलं की अनेक धर्माचे पंथाचे लोक तिथं येऊन आपली सेवा रुजू करतात, तिथे जमतात. जेव्हा वारी निघते, म्हणजे आता आषाढीच्या काही दिवस आधी ती वारी दिंड्या आणि प्रत्येक मला वाटते संत महात्म्यांच्या समाधीस्थळापासून पालख्या निघतात त्यांच्या. यात पहिला मान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आळंदीचा असतो आणि दुसरा मान देहूच्या तुकोबारायांच्या पालखीचा असतो. हे एक अनुपम्य दृश्य नाणेघाटामध्ये पाहायला मिळतं. तुम्ही कधी पाहिलं आहे का?
1: पाहिलं आहे ना, खूपदा पाहतो आम्ही जेव्हा केव्हा. आता मी 8 तारखेला निघणार आहे.
0: बरोबर,
1: 8 तारखेला संत ज्ञानेश्वराची पालखी निघणार आहे. 7 तारखेला संत तुकोबारायांची पालखी निघणार आहे देहूवरून. त्र्यंबकेश्वरून परवाच्या दिवशीच निवृत्तीनाथाची पालखी निघालेली आहे. दिवे घाटातला जो अनुपम जो सोहळा आहे, जे दृश्य आहे, तो ते दृश्य जगाच्या पाठीवर कुठे पण नाही आहे. अतिशय सुरेख पद्धतीने नियोजन केलेलं असते. प्रत्येक जण असा तो पालखीसोबत धावत असतो. त्या पालखीचे जे बैल असतात, त्या बैलामध्ये सुद्धा प्रत्येक वारकरी पांडुरंग पाहतो. हे केवढं मोठं वैभव आहे महाराष्ट्रात.
0: बरोबर आहे. आणि वारीची परंपरा फार जुनी आहे. पुण्याहून तर कित्येक लोक पायी पायी पंढरपूरची वारी करतात. आता या पायी वारीमध्ये त्यांचं आरोग्य सांभाळणं, त्यांच्या जेवणाची व्यवस्था सांभाळणं, शिस्तबद्ध कसं प्रकारे चालता येईल, त्यांना कोणता अपघात होणार नाही, ह्यासाठी शासन सदैव तत्पर असतं. तुमचा काय अनुभव आहे?
1: शासनाच्या इतक्या सोयी आहेत, वारकऱ्यांना चालताना त्यांच्या पायाला खडा सुद्धा रुतून आहे. हे महाराष्ट्राचे सर्व जे राजकारणी मंडळी आहेत, जे प्रमुख आहेत, ते सांभाळतात. स्थानिक पोलीस प्रशासन तिथे अहोरात्र डोळ्यामध्ये तेल घालून त्या वारकऱ्यांची सेवा करतात. आणि ताई तुम्हाला सांगतो की जेव्हा देहू आळंदी आणि निवृत्तीनाथाच्या त्र्यंबकेश्वरून पालख्या निघतात, तर त्यावेळेस असं वाटतं की आपण आज एका गावामध्ये आहो आणि उद्या सकाळी जर पाहिलं तर पूर्ण गावच्या गाव पुढल्या प्रवासाला पुढल्या निवासाच्या ठिकाणी अगदी वसलेलं असते. तिथे भजन कीर्तन पूजन दिंड्या रिंगणं आणि हे सर्व काही इतकं काही नीटनेटक्या पद्धतीने चालतात की महाराष्ट्राचे जे काही शासनकर्ते आहेत, प्रशासनातील अधिकारी आहेत, अतिशय तन मन धनानी स्थानिक डॉक्टर लोक आहेत, ते वारकऱ्यांची सेवा करतात.
0: आणि रस्त्यात येणाऱ्या गावातील गावकरी सुद्धा
1: स्वतःला झोकून देतात.
0: बरोबर.
1: आणि त्या वारकऱ्यांची सेवा करताना स्वतःला एवढं धन्य मानतात की अहो भाग्य की आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, आम्ही पुण्या आळंदीचे पांडुरंगाच्या पंढरपूरच्या मार्गस्थ लोकांची सेवेसाठी आमच्या जीवाची धन्यता मानतात.
0: अगदी अगदी, म्हणजे अगदी वैद्यकीय खात्यातले डॉक्टर सुद्धा.
1: सर्व सर्व.
0: संजयजी, आता आपण सांगितलंय की दिव्य घाटामध्ये एक वर्तुळाकार रचना तयार होते. घाटाघाटामधून जेव्हा ती चालत जाते दिंडी
1: चालत,
0: तो बघण्यासारखा सोहळा असतो. आणि मला वाटतं तिथे खूप मोठी भव्य अशी
1: विठ्ठलाची मूर्ती, सुंदर मूर्ती
0: उभारलेली आहे. मला हे सांगा की आपण वाचलेलं आहे वारकरी संप्रदायामध्ये की जशी जसं पंढरपूर जवळ यायला लागलं आणि विठोबा रायांना पंढरपुरीच्या मंदिराचा कळस दिसल्यानंतर ते धावतच ओढीनं पांडुरंगाच्या भेटीला निघाले, ती जागा सुद्धा अतिशय पावन आहे आणि तिथे भक्त थांबतात आणि दर्शन घेतात, नाही का?
1: हा, ती जी जागा आहे ती पंढरपूरच्या अगदी निकटचं स्थान आहे.
0: बरोबर.
1: तिथे जेव्हा तुकोबा राय ज्यावेळेस आपला जो सोहळा पालखी सोहळा घेऊन जायचे त्या काळामध्ये, तर त्या काळामधून तेव्हा एवढ्या पंढरपूरला बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या नव्हत्या, कुठले काही असे टेंट नव्हते, त्यामुळे तिथून वाखरी म्हणतात त्याला, वाखरीचं ठिकाण आहे ते. वाखरीला जेव्हा हा सोहळा पोचतो, वाखरीला पोचलं की अशी मनामध्ये उर्मी दाटून येतात की कधी कधी एकदा पांडुरंगाच्या मूर्ती सावळ्या मूर्ती समोर मी जातो आणि त्याला पाहतो, अशी भावना होते. आणि तिथून मग ते धावत सुटतात वाखरीवरून
0: आणि
1: वारकरी आणि पांडुरंगाच्या त्या गाभाऱ्यामध्ये पोचण्यासाठी भक्तांचा जीव कासावीस होतो,
0: होऊन जातो. आता तुम्हालाही मला असं वाटतंय की दाटून येत आहे अंतरंग, तुमचे अंतकरण. संजयजी, खरोखर हा अनुपम्य सोहळा आहे की विठ्ठलाचं दर्शन ज्या चक्षुंनी घेतो आपण दरवर्षी, तरी आपलं मन भरत नाही. आणि संत तुकाराम महाराजांनी

0: म्हटलेलं आहे की सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटीवरी ठेवून या. जेव्हा तुम्ही दर्शन घेतलं विठ्ठलाचं काय अनुभूती होती तुम्हाला?
1: अनुभूती ही होती की डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात.
0: बरोबर आहे,
1: हे शब्दात वर्णन
0: करता येत नाही, नाही का? कारण हा एकमेव परमेश्वर असा सांगितलेला आहे की जो चोखा मेळ्यासोबत मळ्यामध्ये राबतो, सावता मळ्यासोबत मळ्यामध्ये राहतो, चोखा मेळ्यासोबत कामं करतो, संत सखुबाईसोबत दळणकांडण करतो, संत जनाबाईसोबत दळू लागतो, हा सगळा म्हणजे जनसामान्यांचा देव आहे,
1: सर्वसामान्यांचा देव
0: आहे. बरोबर आहे. आणि असा देव जेव्हा समोर उभा ठाकतो तर त्याचे मकर कुंडल तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजिते. ही जी मूर्ती आहे ही संतांनी अभंगांमध्ये वर्णिलेली आहे. संत एकनाथ महाराजांच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांनी आजोबांनी ही मूर्ती कर्नाटकातून आणली होती असा इतिहास सांगितला जातो. याबाबत काय सांगता तुम्ही?
1: संत एकनाथ महाराज जे आहे ते पैठणचे आहे.
0: बरोबर.
1: पैठणला मी जेव्हा गेलो होतो पैठणचे संत एकनाथ महाराजांचे जे 13वे वंशज आहे,
0: बरोबर,
1: त्यांच्यासोबत आम्ही जेव्हा बोललो त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की ज्यावेळेस संत एकनाथ महाराज मी इथे पहारेकरी म्हणून माझ्या भक्तांची सेवा करतो, तर सांगण्याचा उद्देश हा की देवसुद्धा हा भक्ताचा दास म्हणून तिथसा कार्य करतो,
0: बांधलेला
1: असतो.
0: आणि याचाच एक प्रसंग आपण वाचतोय नेहमी अभंगांमधून किंवा भागवत धर्माच्या सगळ्या पुस्तकांमधून की भक्त पुंडलिकांनी फेकलेल्या विटेवर हा विठ्ठल युगे 28 भक्तीनं बांधून उभा आहे, नाही का? म्हणजे काय हवं तर वारकरी संप्रदायामध्ये आपण म्हणूया महाराष्ट्राचा जो संप्रदाय आहे पूजनीय आहे, यात अवडंबर सांगितलेलं नाही
1: आहे काहीच नाही.
0: किंवा तुम्ही कायम तुम्ही हातामध्ये पोथी घेऊन बसा किंवा कायम तुम्ही भक्तीमध्ये लीन असा असंही सांगितलेलं नाही. प्रपंच आधी नेटका करावा असंही संतांनी सांगितलंय, नाही का? म्हणूनच संत जनाबाई काम करतानाही विठ्ठलाचं नाव घेतात. बरोबर आहे.
1: दळिता कांडिता तुला
0: गोविंदा, नाही का? तर असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की हा धर्म तुम्हाला कर्मही शिकवतो, नाही का?
1: कर्म
0: मग
1: कर्म करा.
0: बरोबर.
1: आणि स्वतःला हा कुठेही कुठल्याही अवडंबरामध्ये गुंतवू नका. पूजा पाठ हे नको, केवळ पांडुरंगाचं नामस्मरण आणि तुमचं कर्तव्य.
0: बरोबर आहे.
1: आणि छत्रपती शिवरायांचे आद्य गुरु आपण जे तुकोबारायांना मानतो, तुकोबारायांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचं ऐश्वर धन संपदा नाकारली आणि आम्ही फक्त दास आहो विठ्ठलाचे, तुम्ही पण विठ्ठलाचे दास व्हा म्हणून सांगितलेलं आहे. आणि कधीही कुठल्याही गोष्टीचा म्हणजे संचय नको.
0: बरोबर.
1: वारकरी संप्रदाय हेच सांगते की कुठल्याही गोष्टीचा संचय नको, मोह नको. केवळ तुम्हाला मोह पाहिजे, मोक्ष पाहिजे, तुम्हाला जर तुमच्या अंतरात्म्याचं सुख पाहिजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाचं स्मरण करा.
0: बरोबर.
1: आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलंही त्यांनी काही मागितलेलं नाहीये.
0: तर वर्षातून ज्या 2 एकादशी संजयजी येतात तर तेव्हा तिथे पंढरपुराला जाण्याचे वेध सगळ्यांच्या मनाला लागलेले असतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी जसं आपल्या अभंगात म्हटलेलं आहे तर काय अवस्था असते ती, तर पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, अशी अवस्था तिथे होऊन जाते. डोळे दिपून जातात, परमेश्वराचे दर्शन आपण मनचक्षुंनी घेतो. संजयजी, मी तुमच्या वैयक्तिक गोष्टीवर अनुभवावर मी इथं थोडंसं लक्ष केंद्रित करेल की या वारकरी संप्रदायाकडे वळल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाले?
1: माझ्या आयुष्यात इतके सुंदर बदल झाले.
0: बरोबर.
1: की जे ज्या पांडुरंगाला मी जे मागितलं होतं, माझं जे काही त्यांनी हिरावलं होतं मी त्यांच्यासोबत भांडलो, त्यांनी मला दोन्ही हातानं असं काही दिलं की आज मी तुमच्यासमोर उभा आहे, तुम्ही पाहत आहे.
0: बरोबर.
1: की मला कुठल्याही म्हणजे कुठलीही अडचण दिली नाही. ज्या पद्धतीनं माझा संसार सुरू होता तेवढा सुंदर संसार माझा पुन्हा त्यांनी बसवला उभारला. आणि आज पांडुरंगाकडे मागणं माझं काहीच नाही, सगळं काही दिलेलं आहे, समाधानी आहे.
0: म्हणजे सात्विक वृत्तीने तुम्ही जर भक्तीचा मार्ग निवडला आणि त्या वाटेवर तुम्ही सातत्यानं चालत राहिले तर तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते परमेश्वराच्या सहाय्याने तुम्ही साध्य करू शकता. कारण त्याचा वरद हस्त असल्याशिवाय कोणतीच गोष्ट शक्य होत नाही का? संजयजी, आता जाता जाता तुम्ही आमच्या सगळ्या

0: रसिक श्रोत्यांना काय सांगाल या भक्तिमार्गाविषयी?
1: मी एवढं सांगेल की आपलं आयुष्य आपण ठरवू शकत नाही.
0: बरोबर.
1: अतिशय म्हणजे तुम्ही डोळसपणे पहा की तुमचा शेवट कसा आहे हा कोणालाच कल्पना नाही.
0: बरोबर.
1: आणि आज हे एवढ्या मोठ्या संसारातून आपल्याला जेव्हा इथून इहलोकी निघायचं आहे तर आपण असा काही पद्धतीने निघा की उद्या आपण असू अथवा नसू परंतु आपण कायम प्रत्येकाच्या स्मरणात असलं पाहिजे आणि आपल्याला लोकांनी असं म्हटलं पाहिजे की कुणीतरी एक चांगला व्यक्ती होता. आणि मी तरी असं म्हणेल की ह्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही पद्धतीचं माणसाला व्यसन लागत नाही.
0: बरोबर.
1: कुठलंच नाही.
0: हो.
1: इतका निर्व्यसनी निगर्वी आणि प्रत्येकाशी अतिशय नम्रतेनं आणि स्वच्छ प्रतिमेनं वागणारा ज्याच्या डोक्या मस्तकावरती पांडुरंगाच्या बुक्क्याचा टिळा आहे तो मनुष्य जगामध्ये कुठेही पूजनीय आहे आणि कोणीही त्याला असं दूर लोटणार नाही.
0: वा वा. तर श्रोते हो, आपण ऐकलं असेल की संजयजी मुरकुटे सातत्यानं 10-12 वर्षांपासून पंढरपुरीची वारी करतात आहे. त्यांच्या डोळ्यांनी जे पाहिलं आहे, त्यांच्या मनाने जे अनुभवलं आहे ते त्यांनी आज आपल्यासोबत वाटून घेतलं आहे. खरोखर त्यांनी सांगितल्याप्रमाणे वारकरी संप्रदाय हा मानवाच्या मनावर संस्कार करण्याचं, चांगले संस्कार करण्याचं काम करतो, निर्व्यसनी बनवण्याचं काम करतो आणि सद्विवेक आणि सद्मार्ग घेऊन चालण्याचा शिकवण हा संप्रदाय देत असतो. तर संजयजी, आपण इथे आलात आणि आपले अनुभव आमच्यासोबत वाटून घेतले. मी आकाशवाणीच्या वतीने आभारी आहे. नमस्कार.
1: रामकृष्ण हरी.

सावळे सुंदर रूप मनोहर। पंढरपूरला नियमित वारी करणारे यवतमाळचे वारकरी संजय मुरकुटे यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत। आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्सवर। सकाळची 10:24 झाली आहेत। ऐकूया सुगम संगीत।

0: संत ज्ञानेश्वरांची ही रचना लता मंगेशकर यांनी गायली होती. या गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं.
1: या वर्षीच्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना वंदना विटणकर यांची होती. स्वर होता मोहम्मद रफी यांचा. या रचनेबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

वॉरंट चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलात. गीतकार होते आनंद बक्षी, संगीतकार आर डी बर्मन आणि आवड या श्रोत्यांची. शिव छत्रपती नगर वडगाव यवतमाळचे एम डब्ल्यू पाटील, प्रतीक उत्कर्ष, अनुष्का तन्वी, विनय पाटील आणि अक्षय तायडे. शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरला ताई विशाल, चेतन मनवर, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर. अशोकनगर यवतमाळचे गोपाळ फुलझेले, सविता मास्टर जॉर्ज फुलझेले आणि पुणे येथून पंकज वाडोदे, आर्या, प्रियंका, बीटी वाडोदे आणि चंद्रप्रभा वाडोदे. यानंतर ऐकूया ऐतराज या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं हे गीत. गीताची आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथून उस्मान शेख, फौजी सायरा बनू शेख, दस्तगीर फैजन बी, शाकिर शेख, इस्लाम बी, बाबा शेख, करिश्मा, सिमरन शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. बिलोली जिल्हा नांदेडचे चांदनी, अयूब सय्यद, अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. देवपेठ वाशिमचे राजेश खंबाईतकर, प्रेमा, राजश्री, राजू आणि समस्त भावसार परिवार आणि प्रीती खंबाईतकर. अकोला इथून वैशाली सोळंके, प्राचितिकार, अपूर्वा रायराम, तपस्वी थोरात, नयन साबळे, आकाश झांबरे, ईश्वर सोळंके, निलेश देशमुख, सौरभ टाले आणि विपुल शेले.

बालाजी चौक यवतमाळ इथून ओटी श्रीवास, मीनाताई, नितीन, गायत्री, भूमी, तनिस, मुकेश, दीपिका, लविसा आणि शौर्या श्रीवास. बिर्डी इथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री, वैष्णवी, चंचल ढोमणे, अर्जुन गवणेकर आणि धीरज सवाशेरे. उमाळे जिल्हा बुलढाणा इथून उद्धव धोरण, स्वरूपा, अनुपकुमार धोरण, पळशी तालुका खामगावची विजय शेगोकार, रेणुका, जयश्री आणि ऋषिकेश शेगोकार. पांढरकवडा इथून अनिल बुरांडे, उषा, प्राची, अनुश्री आणि धनश्री बुरांडे. बल्लारशा इथून सूरज लोंढे, प्राची आणि एकलव लोंढे. विदर्भ श्रोतांगण रेडिओ क्लब वडाळी चतुर्भुज इथून विलास कुपटे, विक्की वैष्णवी, कार्तिक सुनीता, अंजली कुपटे, गोपाळ बोचे. या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत आहे. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा, चित्रपट दो रास्ते.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

चित्रपट होता डॉन. गायक कलाकार होते लता मंगेशकर आणि किशोर कुमार. संगीतकार राजेश रोशन आणि आवड या श्रोत्यांची. श्रावस्ती सोसायटी यवतमाळ येथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा शोरवे आणि तुषार बनसोड. बेर्डीतून हुकुम, सुनीता हार्दिक, प्राची आणि तनु करमरकर. गौतम नगर जिल्हा नांदेडचे प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे. बोराळा धरण तालुका मालेगावची दत्ता घाळ, सुनीताताई सानिका आणि गजानन घाळ. शनिवार पेठ बीड येथून पी बी कुलथे, हनुमंत समर्थ, वल्लभ श्रावणी आणि प्रथमेश कुलथे. अयोध्यानगर राळेगाव येथून विनोद कुमार ढवळे, विनुताई रुचा आणि प्रथमेश ढवळे. रिंगणी छत्तीसगडचे दिनेश वर्मा आणि करुणा वर्मा. यानंतर ऐकूया भाग मिल्का भाग या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि जावेद बशीर यांनी गायलेले हे गीत. गीताची आवड कळवणारे श्रोते आहे. बीड इथून रंजित कुमार नांदो, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात. तिरुपतीनगर लातूरचे संगीता सूरज आणि पी आर जैन. दयानंदनगर नांदेड इथून प्रकाश जैन आणि परिवार. गणेशपेठ पाथर्डीची अंबादास शिंदे, संगीता अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. पाथरी जिल्हा चंद्रपूरचे ठेमाजी ठिकरे, मंगला चंदू, युग ठिकरे, कल्याणी ठिकरे, शंकर खेकारे, रामहरी लोखंडे आणि किसन कोंबरे. पाकिजा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावद येथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकीर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गोड आणि मोहम्मद शादाब खत्री.

कालीचरण चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आवड कळवणारे श्रोते होते. पारवा घाटंजी येथून फिरोजभाई पठाण, अफजल मामू, फैजान शैनाज बाझी, सादिक आणि रुबीना शेख. पांढरकडा येथून सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद, फरजाना सय्यद. हदगाव जिल्हा नांदेडचे शंकर गिरबिडे, सुमन दिलीप आणि कविता गिरबिडे. अमरेपुरा आर्नी इथून नंदकुमार शिवरामवार, रीनाताई सार्थक आणि अथर्व शिवरामवार. राम रहीमनगर यवतमाळचे जनाब शेख आझाद, बेगम लतीफा आझाद. नवीन दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून विठ्ठल काटे, संगीता आविष्कार, संचिता प्रतीक, मकरंद काटे आणि परिवार. ऑक्सिजन पार्क अमरावती इथून सिद्धार्थ गोंडाणे, अर्चना प्रणय, प्रसिद्धी गोंडाणे, हिरामन शेंडे आणि प्रतिभा गोंडाणे. यानंतर ऐकूया धर्मात्मा चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेली ही रचना. संगीतकार आहे कल्याणजी आनंदजी आणि आवड ह्या श्रोत्यांची आहे. नागपूर इथून रश्मी देशकर, मृणाल भुरचुंडी, मुक्ता देशकर, माधवी संपदा, छाया गावंडे, गिरिजा पांडे आणि कीर्ती राठी. भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण बिडवे, अनिता आणि पूजा सोनवणे. सतीश, अतिश, स्वाती, वर्षा, श्रमण आणि श्रुमेन वाघमारे, MIDC चंदननगर सातारा इथून. महावीरनगर दारवा रोड यवतमाळचे साहेबराव मनवर, रंजना मनवर, कुणाल प्रियंका आणि वियान मनवर. सोबतच हे गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र इथून अभिजित गव्हाणकर, श्रीमती सरिता, प्रणिता सिद्धांत, अर्जुन गव्हाणकर, वैशाली सुमित, ध्वनी आणि एकांश गव्हाणकर.

102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद. आकाशवाणी यवतमाळ.

आणि मधुसेन मोहम्मद हुसेन यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता वीरजारा आणि आवड या श्रोत्यांची होती. छत्रपती संभाजीनगर येथून राजेश सापळे पाटील, राजदीप राशी आणि शीतल राजेश. सोलापूर महाराष्ट्र येथून शैलेंद्र शांतताई सिद्धिसृष्टी आणि पाटील परिवार. मानोरा जिल्हा वाशिमचे तुळशीराम डेरे, ध्रुवकुमार गिरी, ज्योती सोनम, तेजस गिरी, माया डेरे आणि संदेश डेरे, शेखर सोनोने, अमोल डेरे, गुलशन डेरे. आंबेडकर नगर येथून प्रभाकरराव डांगे, रमाबाई, मधुकरराव, चंदाताई, दीपाली, शिल्पा वंजारे, काजल आणि मिहिर डांगे. वनोजा जिल्हा वाशिम येथून सानिका राठोड, जय राठोड, सुनील, इंदुबाई राठोड आणि आशिष राठोड. डोंगरगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजबे, राधिका, बेबी अनिष्का आणि तन्मय गजबे. यानंतर ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातील हे गीत. चित्रपटाचं नाव आहे चोर मचाय शोर आणि गीत ऐकायचं या श्रोत्यांना. धामणगाव रेल्वे येथून विनोद लांजेवार, संगीता, मुक्ता वंदिता आणि सोपान लांजेवार. नाचणगाव बाजार चौक येथून रामचंद्र, आरती, प्रदीप रोशाली, विशाल, पूर्वी भगत, लताताई, आशा आणि उषा भगत. आंबेडकर चौक वाकुडचे उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे, स्वरित पोपलवाळ, संघर्षा संविधान धोंगडे. हिंगोली महाराष्ट्र येथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे. तोरणाळा वाशिमचे सुखदेव राऊत आणि परिवार. दिग्रस येथून किरण शिंदे, जया जान्हवी, अनुराग आणि श्याम शिंदे.

कार्यक्रमाशेवटी ऐकूया कस्मे वाद्य चित्रपटासाठी मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत गायले मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. आवडत्या श्रोत्यांची संतोषराव तिमांडे, भालचंद्र, दुर्वास तिमांडे, हेमंत तिमांडे हिंगणघाट जिल्हा वर्धा इथून, शिरपूर जैन जिल्हा वाशिमचे गिरीश सोनाली देशमुख, विपिन आरव, अश्विनी मोसमी, जयश्री जोशी आणि माधुरी जोशी आणि मोमिनपुरा इथून सय्यद युसुफ, शबानबी, सय्यद तौसिफ, सय्यद अयूब, सय्यद दुनुस, सय्यद रौफ, असलम दुंगे, आरिफ राशीद, सद्दाम बेलीम, अनिल गरडे, जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी, महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे, वरुळ जवळका इथून

वारणा शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून विजय चव्हाण तेजस्विनी चव्हाण माई करिश्मा अंकिता अनिकेत आणि समस्त चव्हाण परिवार बडे प्लॉट पुलगावतून सुनीता निकिता दामिनी आणि श्रिया पेननाम

आपकी पसंद या कार्यक्रम श्रोते हो आपण ही आपल्या मनातील हिंदी गीत कळू शकता. पत्ता आहे आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, पावसाळ्यात आपण जेव्हा बाहेर जातो आणि भिजून येतो तर आपली किती धांदल उडते, हो की नाही? त्यावेळेस असं वाटतं की आपण बाहेर जाऊन आल्यानंतर मग पाऊस पडला तर बरं होईल. असंच कवयित्री इंदिरा संत आपल्या कवितेत पावसाला म्हणतात, पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. आज असंच काहीतरी घडलंय आपल्या हलकफुलकच्या कुटुंबात. चला तर जाणून घेऊया आणि ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकफुलक. आज या श्रुतिकेचा भाग 14 आपण ऐकणार आहात. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, मदालसा कानडे आणि अनिल नरवडे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं.

0: आले आले आले आले आले अरे काही दम धीर आहे की नाही? हा ना राहुलच असणार बर का, सवयच आहे त्याला. जो पर्यंत दार उघडत नाही ना तोपर्यंत सारखा बेल वाजवत राहतो. अरे आले आले आले आले आले. अगं बाई नंदिनी, तू कशी काय दुपारची? आणि हे काय चांगल्या 4-5 पिशव्या दिसत आहेत हातात. जवळपास एखाद्या सेलला भेट देऊन आलेली दिसतेस. मान्सून धमाका ऑफर.
1: अगं रश्मी, सगळे प्रश्न दारातच विचारणार आहेस का? आधी घरात तर येऊ दे मला.
0: हो हो.
1: आणि या पिशव्या घे जरा हातातल्या.
0: बर बर.
1: कधीच्या हातात धरून कळ लागलीये ग हाताला.
0: कशाला एवढी खरेदी करायची? बरं दे इकडे. ये ये बस जरा निवांत. थांब हा, पाणी आणते तुझ्यासाठी.
1: बरं वाटलं ग पाणी पिऊन. केव्हाची तहान लागली होती. अगं रश्मी, घरात कुणीच दिसत नाही आज. सासूबाई, रिया, राहुल गेले कुठे सगळे?
0: अगं सासूबाई गेल्यात भजनी मंडळात. चातुर्मास सुरू झालाय ना, रोज एकेका घरी भजनं घेतात ते. आणि आज वनिता काकूंकडे आहे ना भजन, तिकडे गेल्यात.
1: अरे म्हणजे माझ्या कॉलनीजवळच की? मी घरी असते तर बोलावलं असतं त्यांना घरी सगळ्यांना. एरवी तरी त्यांचं कुठे येणं होतं माझ्याकडे, त्यानिमित्ताने आल्या असत.

0: बरं मुलं कुठे?
1: रिया गेली आहे कॉलेजला आणि राहुल मित्रांसोबत पुस्तकं घ्यायला. बरं ते जाऊ दे. नंदिनी मला सांग, तुझी स्वारी इकडे कशी काय?
0: ओळख अग, तुझ्या घराजवळच्या चौकामध्ये दुकान आहे ना साड्यांचं.
1: तिथे माणसं
0: मान्सून धमाका ऑफर चालू आहे. ओळखलंस की नाही? आणि तुला तर माहितीच आहे मला खरेदीची किती आवड.
1: अच्छा, म्हणजे खरेदी दाखवायला आलीयस.
0: अगं रश्मी, आभाळ भरून आलेलं दिसलं म्हटलं मध्येच पावसाने गाठलं तर फजिती नको, म्हणून आले वळी इकडे तुझ्याकडे.
1: हो हो, फजिती आणि तुझी. अगं विसरलीस का, 15-20 वर्षांपूर्वीची नंदिनी. पाऊस म्हटलं की आनंदानं बेभान व्हायचीस, तुझ्या उत्साहाला नुसतं उधाणच यायचं. वर्षा सहलीचं काय प्लॅनिंग करायचीस? काकू नको नको म्हणताना ट्रेकला काय जायचीस? काकू कितीही रागवल्या तरी मुद्दाम धबधब्याखाली उभं राहून मनसोक्त भिजायचीस. आणि आता पावसाचा धाक वाटतोय होय तुला.
0: अगं तेव्हाची गोष्ट वेगळी होती रश्मी, तेव्हा असं जबाबदाऱ्यांचं ओझं कुठे होतं आपल्या डोक्यावर. आता या पिशव्या भिजल्या असत्या तर काय भावात गेलं असतं सांग बरं. कपड्यांसोबत भाजीपाला सुद्धा आहे ना त्याच्यात.
1: अगं पण नंदिनी खरंच किती फुलपाखरी दिवस होते ना ते, स्वच्छंद. म्हणजे एक अभ्यासाचा ताण सोडला तरी इतर कुठल्या डेडलाईन सांभाळाव्या लागत नव्हत्या गं आपल्याला.
0: हो ना, रिमझिमणारा पाऊस, पायाखाली मऊ हिरवळीचा गालीचा, अण्णांच्या टपरीवरचा तो वाफाळता चहा आणि गरमागरम कांद्याची भजी. स्वप्नाळू दिवस होते सगळे.
1: नक्कीच, आपण, पाऊस, चहा
0: आणि सुमधुर गाणी, पावसाच्या कविता, धम्माल यायची नुसती.
1: आणि अशी सुरेल जमलेली मैफिल, क्या बात है. नंदिनी अगो पावसाचं नाव काढलंस आणि सुरू झाला बघ. अगो बाई, हा राहुल अडकतो आता पावसात. सकाळी चांगलं म्हटलं होतं मी त्याला रेनकोट घेऊन जा, रियाही ऐकत नाही आणि राहुलही, दोघही तसेच.
0: अगं दिवसच आहेत त्यांचे पावसात भिजायचे. हेच तर वय असतं या सगळ्या गोष्टी भरभरून अनुभवायचं. पुढे एकदा जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की ही मजा अनुभवता येणार आहे त्यांना.
1: असं काय गं म्हणतेस, पावसात भिजत नसलो तरी गरमागरम कांदा भजी आणि वाफाळता चहा हे तर आपल्या हातात नक्कीच आहे ना.
0: हो ग, तेही खरंच.
1: ए नंदिनी, तुझं ते आवडतं गाणं म्हण ना एकदा, खूप दिवस झाले बघ ऐकून तुझ्या तोंडून. अगं तुला सांगते, जोपर्यंत तुझ्या तोंडचं ते गाणं ऐकत नाही ना मी, तोपर्यंत मला पावसाळा चालू झाला असं वाटतच नाही बघ.
0: पुरे पुरे, इतका नको मस्का मारायला बरं का रश्मी. म्हणते ग मला की नाही रश्मी, पाऊस पडायला लागला की प्रवीण दवणेंची ती कविताच आठवते ज्याचं गाणं झालंय, पाऊस पहिला जणू कान्हूला बरसून गेला बरसून गेला. आणि पहिल्या पावसात हे गाणं गायला किती मजा येते.
1: नक्कीच, म्हणून तर तुझ्या तोंडून ते गाणं ऐकलं की मला पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतं.
0: तू म्हणते तर मी म्हणते आता.
1: नक्कीच.

0: वाह क्या बात है, हे घ्या गरमागरम भजी आणि वाफाळता चहा.
1: अरे वा मस्त वास येतो एकदम गरमागरम भज्यांचा. वाह वाह आई किती मनकवडी आहेस ग तू. मी आता विचारच करत होतो की घरी गेलो की आधी आईला गरमागरम मस्त भजी बनवायला सांगावेत आणि घरी यायच्या आत भजे तयार.
0: अरे राहुल अरे केवढा भिजला आहेस तू, कपड्यातून पाणी निथळत आहे, सगळं घर ओलं होतंय ना, आधी कपडे बदल. हे बघ डोकंही चांगलं कोरडं कर जा.
1: हां करतो करतो करतो. नंदू मावशी ही आई ना असंच करते. अगं बसू दे की मला, बघ नंदू मावशी किती छान गाणं म्हणतीय ना.
2: अरे राहुल मी पुन्हा ऐकवते तुला गाणं हवं तर, पण आधी आईचं ऐक बरं. किती ओला झालायस तू.
1: बरं बरं मी आलोच, मग थांबा मी आल्यावर गाणं म्हणा. आत्ता नको म्हणूस, मी आलोच एकदम, आत्ताच जाऊन येतो बघ, कपडे बदलून येतो.
2: बरं बरं
0: बरं. तू काय खरेदी केलीस ग?
2: अगं काही नाही, तुला माहिती आहे माझं साड्यांचं वेड. एखाद्या पॅटर्नची जरी माझ्याकडे साडी नसली आणि ती मला दुकानात दिसली की मी ती घेणार म्हणजे घेणार, हे ठरलेलं असतं नाही का? तू तर बघतच आलीयस इतक्या वर्षापासून.
0: नक्कीच नक्कीच बघूयात साड्या. अरे रे रे रे हे बघ हा आला आणि असं ओलं डोकं घेऊन फॅनखाली बसलाय. अरे काय आहे असं राहुल, गच्च ओलं डोकं घेऊन कोणी फॅनखाली बसतं का? अरे टॉवेल घेऊन आधी केस कोरडे कर ना तुझे.
1: करतो करतो ग बाई थांब ना, पण जरा छान अशी मस्त गरमागरम भजी दे ना आणि नंदू मावशी गाणं तेवढं म्हण ना ग.
2: बरं का राहुल, आता हे जे गाणं मी गातीये ना ते तुझ्यासाठी गातीये बर का.
1: अरे वा
2: तुला माहितीये का राहुल, हे जे गाणं आहे ना म्हणजे ही जी कविता आहे ती अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली आहे आणि ते आपल्या संभाजीनगरचे रहिवासी होते.
1: अरे वा
2: त्या गाण्याला अत्यंत सुंदर चाल देऊन हे गाणं बनलंय बर का. आता तेच गाणं मी तुम्हाला ऐकवते सगळ्यांना.

0: हे घे राहुल, तुझ्यासाठी गरमागरम भजे।
1: वा क्या बात है नंद मावशी, गरमागरम भजी चहा आणि त्यावर एकदम असं पावसाचं गाणं ऐकलं एवढं।
2: अरे वा वा वा, पावसाळी मैफल जमलेली दिसते वाटलंच मला। मी चाललो होतो इकडून, सहज सूर कानावर पडले, मातीचा सुगंध आला
1: आणि भजनचा पण सुगंध आला असं ना एकदम।
2: म्हणून आपसुकच पाऊल वळली।
1: गोविंद काका या या या बसा, तुम्ही पण घ्या छान मस्त गरमागरम भजी। आई आणि नंदू मावशी दोघी नंबर एकच, आई भजी करण्यात आणि नंदू मावशी गाण्यात।
0: हो पुरे झालं हो कौतुक, आणते अजून भजी। अरे या या भाऊजी या।
2: अरे हो हो, पण बसू कुठं, इथं ओली बॅग आहे खुर्चीवर, कुशन ओलं हो झालंय।
0: आमचे युवराज राहुल कुमार द ग्रेट यांनी ठेवली ती। थांबा थांबा, मी तुम्हाला आतून साधी खुर्ची आणून देते, त्यावर बसा। नाहीतर थांबा थांबा, ए राहुल तू त्या झुल्यावर बसला।
1: काय म्हणाली?
0: त्या झुल्यावर बस म्हणजे काका तुझ्या खुर्चीवर बसतील।
1: युवराजांना मातोश्रीची आज्ञा शिरसाबंद, जशी आपली आज्ञा मातोश्री, युवराज आपल्या आज्ञेचं पालन करतो आहे। अरे आवाज निघत नाहीये ग, आज माझा घसा चोकअप झालेला दिसतोय।
2: अरे राहुल, चारच भजा तुझे हे हाल

0: का हो वहिनी, तेल चांगलं ना की भेसळयुक्त?
1: हे हो, तुम्ही काळजी करू नका, पोट भर खा. आमचा राहुल वायुभार मापकासारखा आहे.
2: म्हणजे थर्मामीटर सारखा. पावसात भिजलाय ना तो, लगेच परिणाम दाखवतो. इकडे वातावरण बदललं की त्याला शिंका येणं आणि सर्दी होणं हे नेहमीच.
0: हलक्यात घेऊ नका हा.
2: अगो बाई,
0: साधी सर्दी म्हणता म्हणता निमोनिया व्हायचा.
2: बापरे,
0: वेळीच काळजी घेतली नाही तर फुफ्फुसाचा संसर्ग व्हायचा. माझ्या चुलत पुतणीच्या सासूच्या मेवणीच्या नातवाला असंच झालं. आधी साधी सर्दी म्हणून दुर्लक्ष केलं, नंतर गेला की ताप डोक्यात.
3: खूपच जवळचं नात.
0: मग आईची काळजी वाढली, दवाखान्यातल्या चक्रा वाढल्या, ऍडमिट करावं लागलं, बिलाचा आकडा हे मोठा, मग बाबाची काळजी वाढली.
2: ऐको
3: काय गोविंद काका धडकी भरायच्या गोष्टी करता. किती वर्षाचा होता तो मुलगा?
0: 2-2.5 वर्षाचा होता.
3: 2-2.5 वर्षाचा म्हणजे त्याची इम्युनिटी कमीच असणार ना.
0: हो,
3: त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी फरक आहे की?
0: तसं नाही रे, काळजी वाटते. तू असं कर, तू कशाला वहिनी, याला थोडं अद्रक मिरे ओवा चवीपुरता थोडा गुळ आणि हळद घालून चांगला काढा करून द्या.
2: अद्रक आत्ताच चहाला टाकलं होतं ना, हिला दिला चहा आत्ता मी नंदिनीला.
1: अगं रश्मी, मग सुंठ पावडर घाल.
2: हा हा,
1: ती सुद्धा चालेल.
2: बर बर,
1: आणि लगेच कर बर का.
2: हो हो.
0: हा, 2 कपाचा 1 कप होईल असा उकळा बर का. राहुल, ओलं डोकं घेऊन फॅन खाली बसला होतास ना, त्यानं सर्दी झाली असेल बघ तुला.
3: ओ गोविंद काका, पण मी ना डोकं वाळवण्यासाठीच फॅन खाली बसलो होतो ना.
1: तरी तुला आईने सांगितलं होतं ना राहुल, टॉवेलने डोकं कोरडं कर म्हणून, ते का नाही केलंस?
3: अग ते तुझं गाणं ऐकायचं होतं ना मावशी, मग ती लिंक तुटली असती ग म्हणून.
0: अरे पावसाळ्यात फार काळजी घ्यायला हवी.
1: पाणी उकळलेलं किंवा फिल्टरचं असंच प्यावं, म्हणजे डायरिया सारखे आजार होत नाहीत. साचलेल्या पाण्यामध्ये मज्जा घेत चालू नाहीये मुलांनी, मच्छर असतात, ते चावले की मलेरिया, दूषित पाण्याने डायरिया.
3: अरे वा, हे तर स्लोगनच झालं. अजून एक सांगतो, बाहेरचं खाऊ नका, ओले कपडे घालू नका, नाहीतर सुटेल सर्वांगाला खाज, लाल पुरळ आणि चट्टे अंगावर.
0: वा युवराज, हुशार आहेस. हे काय, आई काढा घेऊन आली, घे गरम गरम, म्हणजे घशाला आराम मिळेल. कसं वाटतंय, पडला का थोडा आराम?
3: काका जरा बरं वाटतंय आता, थोडं आराम मिळाल्यासारखं वाटतंय.
0: चला, मला एक पार्टनर मिळाला.
3: तो कशाला आता?
0: अरे म्हणजे काय, तुमची गाणी ऐकून तर मी इकडे आलो ना. खेळूयात की गाण्याच्या भेंड्या?
3: गाण्याच्या भेंड्या? अरे वा, मस्त आयडिया आहे. नंदू मावशी आणि आई, तुम्ही आणि मी. पण माझा आवाज आवाज नाही ना.
1: राहुल आणि जो हरेल ना त्याच्याकडे पुढची भजनची पार्टी.
3: अरे वा वा वा, मग माझा आवाज
1: आठ फक्त एकच गाणं फक्त पावसाचंच
2: हवं. राहुल, तुला गाणं म्हणता येत नाही ठीक आहे, पण तू पुस्तकं आणलीस ना आत्ता, त्या पुस्तकांमध्ये कविता असतील ना रे पावसाच्या?
3: हा हा, आहेत की, आहेत की.
2: मग एखादी कविता म्हणूयात, एखादा पाऊस गाणं, एखादी कविता. मैफिल जमेल नाही का?
3: हो छान मैफिल जमेल.
2: आधी कोण म्हणते बरं कविता?
3: मी म्हणतो पहिल्यांदा, ती मंगेश पाडगावकरांची नाही का कविता, त्याचं गाणं झालंय बघ.
2: कोणती कोणती?
3: ते मी म्हणून दाखवतो. आता आवाज बसलाय पण मी म्हणतो. भेट तुझी माझी स्मरते,

0: अंधळ्यात मातून वाहे अंधळा स्वारा।
1: ए हो, खरंच खूप सुंदर गाणं आहे बरं का हे। गाणं ऐकलं की ते पावसाचं चित्र असं डोळ्यासमोर उभं राहतं आपल्या, नाही का?
0: हो, ती रात्र, पावसाळी रात्र,
1: बरोबर आहे। मला ना एक खूप सुंदर अनिल कांबळे यांची कविता आठवते।
0: कोणती ग मावशी?
1: ती नाही का, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी। हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, पाऊस ओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना, तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी।
2: वा, किती सुंदर, अगदी पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या, नाही का?
1: खरंय खरंय। आणि तुम्हाला माहिती आहे का, ही अनिल कांबळेंची कविता म्हणजे एका प्रियकराचं मनोगत आहे, जे पावसाच्या रूपात त्याने प्रेयसीसाठी पाहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे।
2: अरे वा,
1: ही कविता वाचली की आपण तिच्या प्रेमातच पडतो अगदी।
2: नक्कीच।
1: गोविंद काका, आता तुम्हाला म्हणायची बर का कविता?
3: बर, मी म्हणतो।
2: कुणाची कविता म्हणणार आहात?
3: कुणाची म्हणजे काय, नाधो मानोर आणि पाऊस हे समीकरण जुळलेलं आहे।
1: खरंय खरंय।
3: कुठे पावसाळी झड पाऊस गारवा, कुठे पावसाळी झड पाऊस गारवा, पारोश्या दुपारी थोडा हवेत ताजवा, बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची, बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची, तळ्यातल्या मेघुटांचे थेंब थेंब वेची, पाण्यातल्या झाडावर तरंग थेंबाचे, सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे, सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे।
1: वा वा वा वा। रश्मी, तू राहिलीस बर का?
2: हो, माझी इंदिरा संतांची आवडती कविता म्हणू?
0: हो
1: म्हण।
2: नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्र मौळी आणि दारात सायली, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून, नको करू झोंबाझोंबी, नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलन, नको टाकू फुलमाळ अशी माती तलुटून, नको टाकू फुलमाळ अशी माती तलुटून।
0: अरे वा,
1: खूप सुंदर बर का। इंदिराबाईंची ही कविता खूप प्रसिद्ध झाली जेव्हा त्यांनी ती लिहिली होती, आणि मला असं वाटतं या कवितेचं गाणंही
2: झालंय। माझी अत्यंत आवडती कविता
1: खरंच।
2: ए, मला काय वाटतं माहितीये का, आता आपण छान पाऊस कविता तर वाचलत सगळ्या, तर मग छानसं पाऊस गाणं ऐकूया।
1: नक्कीच
0: नक्कीच।
1: रश्मी, मी सांगू का तुला, आत्ता राहुलने जी म्हटली ना कविता मंगेश पाडगावकरांची, भेट तुझी माझी स्मरते, तेच गाणं ऐकूया ग, किती सुंदर गीत आहे ते।
2: चालेल।

0: हो? ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण.

0: वार साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
0: हलक फुलक, हलक फुलक.
3: कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आत्ताच आपण ऐकली. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, मदलासा कानडे आणि अनिल नरवडे यांचा. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय परिदिवस. दरवर्षी 24 जून रोजी आंतरराष्ट्रीय परिदिन साजरा केला जातो. हा दिवस परिकथा, जादू, कल्पनाशक्ती आणि निसर्गाशी जोडलेल्या पौराणिक कथांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. शतकानुशतक लोककथा, साहित्य आणि मुलांच्या कथांमध्ये परींना एक विशेष स्थान आहे. हा परिदिवस आठवण करून देतो की आपल्या मनात अजूनही एक लहान मूल जिवंत आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावरच माणूस जगात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो. म्हणूनच या दिवसाचा मुख्य उद्देश लहान मुलं आणि प्रौढ यांना त्यांच्या कल्पनाशक्तीद्वारे नवीन काहीतरी करण्याची, म्हणजे नवनिर्मितीची आणि आनंदाची प्रेरणा देणे हा आहे.

मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय स्वतःची काळजी दिवस. त्यानिमित्त ऐकूया स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे हिनं साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे स्वतःची काळजी दिवस. दरवर्षी 24 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 2011 मध्ये इंटरनॅशनल सेल्फ केअर फाउंडेशन ISF ने सुरू केला होता. लोकांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 24 तास 7 दिवस स्वतःची काळजी महत्वाची असल्याचं दर्शवितो. आपल्याला आठवण करून देतो की आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणं किती महत्वाचं आहे, जेणेकरून आपण निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकू. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. ही काळजी प्रत्येकानं कशी घ्यावी याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित

0: आमंत्रित केलं आहे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना. डॉक्टर मेधा कुलकर्णी ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 41 वर्षांपासून कार्यरत आहेत.
1: डॉक्टर मेधा, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: डॉक्टर मेधा, आज आहे स्वतःची काळजी दिवस, तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं आहे की स्वतःची काळजी म्हणजे काय आणि स्वतःची काळजी घेणं का महत्वाचं असतं. बरं,
2: स्वतःची काळजी म्हणजे स्वकाळजी, म्हणजे स्वतःकडे लक्ष देणे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते म्हणजे WHO तर्फे जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे स्वकाळजी म्हणजे व्यक्ती, कुटुंब आणि समुदाय यांनी सगळ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने किंवा त्यांच्याशिवाय जी काळजी घेतली जाते आणि त्यामुळे आपलं आरोग्य सुधारते, आरोग्य आपलं जपलं जातं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण अपंगत्वाचा सामना करू शकतो आणि आजारपणाचा पण सामना करू शकतो, त्याला आपण स्वकाळजी असं म्हणू शकतो. तर तुम्हाला माहिती आहे, आपण स्वतः जर फिट असू आणि स्वतः जर आरोग्याने निरोगी असू तरच आपण दुसऱ्याची काळजी घेऊ शकतो. तर विमान प्रवासात नेहमी सांगतात बघा, ती एअरहोस्टेस जी आपल्याला माहिती देते त्याच्यामध्ये जर काही आपत्कालीन स्थिती तुम्हाला आली तर ऑक्सिजन मास्क हा आधी स्वतः तुम्ही लावा, तुम्ही आधी स्वतः स्टेबल व्हा, तुम्ही

0: शकतो आणि आजारपणाचा पण सामना करू शकतो, त्याला आपण स्वकाळजी असं म्हणू शकतो. तर तुम्हाला माहिती आहे, आपण स्वतः जर फिट असू आणि स्वतः जर आरोग्याने निरोगी असू तरच आपण दुसऱ्याची काळजी घेऊ शकतो. तर विमान प्रवासात नेहमी सांगतात बघा, ती एअर होस्टेस जी आपल्याला माहिती देते त्याच्यामध्ये जर काही आपत्कालीन स्थिती तुम्हाला आली तर ऑक्सिजन मास्क हा आधी स्वतः तुम्ही लावा, तुम्ही आधी स्वतः स्टेबल व्हा, तुम्ही स्वतः आधी सक्षम व्हा आणि मग तुम्ही दुसऱ्यांची मदत करायला जा.
1: बरोबर.
0: त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की आधी आपण स्वतः निरोगी राहिले पाहिजे, मग आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकू. स्वतःची काळजी घेणं महत्वाचं काय? सर सलामत तो पगडी पचास. आपले शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आपण जर आनंदी उत्साही असू निरोगी असू आपण तर आपण आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवू शकतो आणि पर्यायाने आपण आपल्या समाजाला पण निरोगी ठेवू शकतो.
1: अगदी. मग ही स्वतःची काळजी घेतल्याने आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या छोट्या छोट्या काय सवयींमध्ये बदल केला पाहिजे?
0: प्रत्येकाची लाईफस्टाईल दैनंदिन जीवन हे वेगवेगळं असतं. हे जरी खरं असलं, दैनंदिन जीवनाची काळजी घेतली आपण स्वतःची तर आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान होते. आपण एकदा चांगल्या मूडमध्ये झोपेतनं जागे होतो, कामामध्ये आपला उत्साह वाढतो, आपल्याला एकदम स्फूर्ती येते काम करण्याची. यासाठी आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या दैनंदिन जीवनात आहेत त्या जर आपण व्यवस्थित मॅनेज केल्या तर खरंच आपण स्वतःची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर आपण रात्री लवकर झोपलो तर लवकर झोपण्यामुळे आपण फ्रेश सकाळी उठतो, मग उठल्याबरोबर आपण जे काही आपलं रोजचं दैनंदिन दिनक्रम आहेत ते करूत, आपण ब्रश करणं वगैरे वगैरे सगळं. पण त्यानंतर आपण आंघोळ करतो, तिथे आंघोळ सुद्धा इतकी हायजिनिक मानली जाते की ते आंघोळ करताना तुम्ही शांत डोक्याने एक 10 मिनिटं तरी स्वतःचा स्वतः विचार करता आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी दिवसाचं प्लॅनिंग करायला सुचतं. म्हणून ती पण व्यवस्थित आंघोळीला वेळ द्या तुमचा. त्याच्यानंतर देवाच्या पूजेबरोबर स्तोत्र म्हणायला का, देवाचं दर्शन जसं घेता तसंच मोठ्या माणसाचंही दर्शन तुम्ही घ्यावं अशी इच्छा आहे. आपण पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे गुड मॉर्निंग म्हणतो, चांगलं वाकून नमस्कार करा, आशीर्वाद घ्या मोठ्या माणसांचा, तुमच्या दिवसाची सुरुवात खूप छान होईल. वेळेवर नाश्ता घ्या, नाश्ता करताना जेवताना सगळ्यांनी एकत्र टेबलवर येण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाची कामाच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतील पण दिवसातून एकदा तरी तुम्ही एकत्र सहभोजन घेण्याचा प्रयत्न करा. डायनिंग टेबलावर नो मोबाईल हे स्ट्रिक्टली फॉलो करा. असं काही घर आहेत की ते लोक जेवायला आले ना मोबाईल ठेवतात बास्केटमध्ये आणि मग जेवायला येतात, त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सकाळी व्यायामाला वेळ नाही मिळाला समजा तर तुम्ही संध्याकाळी तरी तो वेळ काढा, पण कसंही करून त्याचं नियोजन व्यवस्थित करा. दिवसभरात तुमचे जे काही छंद तुम्हाला जोपासता येतात तर ते तुम्ही आयदर दैनंदिन जीवनात जोपासा किंवा मग आठवड्याला एकदा तरी, पण तुम्ही हे सगळं केल्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता.
1: डॉक्टर मेधा, मग ही स्वतःची काळजी घेण्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का बरं?
0: मी एक 4 M's एक मंत्र तुम्हाला सांगते, म्युझिक, मेडिटेशन, मूवमेंट आणि मेडिसिन्स. दिवसभरात आपली काळजी कशी घ्यायची, तुम्हाला छंद असेल तर त्याच्यात म्युझिक म्हणा स्वतः किंवा ऐका. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही भोपाळे ऐकल्या तर तुमच्या दिवसाची सुरुवात किती छान होईल. पुरेशी झोप झाली, 7 ते 8 तास तुम्ही झोप घ्याल आणि मग सकाळी फ्रेश उठाल. त्यानंतर आपल्याला आहारावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मेडिटेशन म्हणजे ध्यानासाठी वेळ काढायचा आहे आपल्याला. मूवमेंट म्हणजे व्यायाम करायचा आहे आपल्याला. तो व्यायाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही व्यायाम सिलेक्ट करू शकता पण ज्याच्यात सातत्य असेल असा व्यायाम निवडा, म्हणजे तुम्ही तो रोज कराल आणि आवडीने कराल. मेडिसिन म्हणजे तुम्हाला जर बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे किंवा तुम्हाला कुठली एखादी रेग्युलर गोळी चालली तर ती न विसरता घ्या. हे सगळं केल्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी खूप चांगली घ्याल आणि तुम्ही अगदी निरोगी राहाल. यामध्ये आपण दैनंदिन काळजी, साप्ताहिक काळजी, मासिक काळजी आणि वार्षिक काळजी असं कॅटेगराईज करू शकतो.
1: मग दैनंदिन काळजीमध्ये काय काय येऊ शकतं?
0: तर दैनंदिन काळजीमध्ये आपण आत्ताच बघितल्यासारखं झोप घेणे, व्यायाम करणे, छंद जोपासणे, ध्यान करणे हे सगळं आपल्या दैनंदिन जीवनात येतं. आपण दैनंदिन जी काळजी घेतो त्यामध्ये मला आवर्जून असं सांगावं असं वाटते की गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात पण त्याची काळजी खूप महत्वाची आहे. सकाळी उठल्याबरोबर ब्रश केला पाहिजे आणि रात्री झोपताना पण ब्रश केला पाहिजे. तुमचं दाताचं आरोग्य तुम्ही जर चांगलं नाही ठेवलं तर ते दातामध्ये जे जंतू असतात तर त्याचा परिणाम थेट हार्टपर्यंत जातो, म्हणजे तुमच्या हृदयापर्यंत जातो. म्हणजे जे हृदयाचे रोग होतात लहान मुलांना किंवा मोठ्यांना त्याचं मूळ हे तुम्ही जर दातांची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोजच्या रोज आंघोळ करणे. खूप जण कंटाळा करतात आंघोळ करायचा तर आंघोळ पण रोज केली पाहिजे आणि ती आंघोळ पण व्यवस्थित केली पाहिजे. अशी ही स्वच्छताचा मंत्र खूप महत्वाचा आहे हा. यानंतर तुम्हाला भरपूर पाणी प्यायला पाहिजे. छोट्या मुलांनी पण प्यायला पाहिजे, मोठ्यांनी पण प्यायला पाहिजे, म्हाताऱ्या लोकांनी तर प्यायलाच पाहिजे कारण त्यांना सारखा कोरडेपणाचा त्रास येतो. खरा तो 40 नंतर सुरू होतो. तुमच्या डोळ्याला सुद्धा कोरडेपणा येतो, युरिन इन्फेक्शन होऊ शकतं तुम्हाला. दररोज तुम्हाला 60

8 ग्लास पाणी पोटात गेलं पाहिजे. ज्यांना वारंवार युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो त्यांनी तर 2 ते 3 लिटर पाणीचं सेवन केलं पाहिजे. खाण्यामध्ये जे सकस आहार घ्यायचा आहे आपल्याला, तर तो सकस आहार म्हणजे काय, तर घरी बनवलेलं ताजं अन्न खाणे, ह्याला आपण सकस आणि ताजा आहार म्हणतो. याच्यामध्ये तुमचे ड्रायफ्रुट्स आले, नट्स आले, शेंगादाणे खा, फुटाणे खा, होल ग्रेन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे अख्खं मटकीची डाळ, अख्खी मसुरीची डाळ, म्हणजे त्याच्यावर जे कव्हरिंग असतं त्याच्यातनं खरे फायबर तुम्हाला मिळत असतात. त्याच्यामुळे पॉलिश्ड डाळ खाऊ नका. थोडक्यात सांगायचं तर तेल तुपाचा वापर कमी करा, रिफाईंड तेल खाऊ नका, घाण्याचं तेल खा. आणि यानंतर रोजची जी गोळी तुमची चालू आहे ती रोज ती गोळी तुमची वेळेवर घ्या. या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत, पण या आई वडिलांनी पण अंगीकारल्या पाहिजेत. म्हणजे मुलांना सवय लागते, मुलांना त्यांच्या शाळेत शिकवलेलं असतं बॅड फूड म्हणजे काय, गुड फूड म्हणजे काय. तर पिझ्झा, पास्ता, मॅगी, मैद्याचे पदार्थ, शुगरी पदार्थ म्हणजे ज्याच्यात साखर जास्ती, हे सगळं टाळायला पाहिजेत. आजकाल जो PCOD त्रास ऐकताय तुम्ही जिकडे तिकडे, की मुलींना पाळी वेळेवर येत नाही, बायकांना हेल्थ प्रॉब्लेम वाढले, तर हे सगळं जंक फूड खाण्यामुळे, रोज व्यवस्थित लाईफस्टाईल फॉलो न केल्यामुळे होतात. पण ह्याची सुरुवात आई वडिलांपासून व्हायला पाहिजे. तर तसं व्यायाम करण्यासाठी वेळ काढा, मुलांना पण व्यायाम करू द्या, तुम्ही पण व्यायाम करा. कुठल्याही प्रकारचा करा, जो तुम्हाला भावतो, जो तुम्हाला आवडतो आणि ज्याला तुम्हाला वेळ मिळतो, असा कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता. पण व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे, कारण हे जर व्यायाम तुम्ही केले नाहीत तर ह्याचे परिणाम तुम्हाला आत्ता नाही जाणवणार तरुणपणात, पण 40 नंतर तुमचं शरीर बोलायला लागतं, हा सांधा दुखतोय, तो सांधा दुखतोय, काहीतरी सुरू होतं तक्रारी. शरीर हे शेवटी आपलं यंत्र नसलं तरी त्याला रिचार्ज आणि रिस्टार्ट करण्यासाठी ह्या व्यायामाची खूप खूप गरज आहे. आणि यामुळे तुम्हाला खूप फ्रेश वाटेल आणि हॅपी हार्मोन्स तुमचे सिक्रेट होतात. त्यामुळे व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे. यानंतर छंद जोपासा. सकाळी उठल्याबरोबर म्युझिक ऐका, भोपाळी ऐका, त्याच्याने तुमच्या घरात आध्यात्मिक वातावरण तयार होईल. मुलांना गाण्याची गोडी लागते, ज्याला जे आवडेल ते म्युझिक तुम्ही ऐकू शकता. ज्याला जी कला शिकता येईल ती शिकता येते तुम्हाला. आपल्या जॉबला वेळेवर जाणे, तिथं चिडचिड न करता आपलं काम आवडीने करणे, हे दैनंदिनी ह्याच्यात येऊ शकेल. साप्ताहिकमध्ये तुम्ही एखादा नवीन कला शिकू शकता. त्याच्यानंतर आठवड्याला तुमचे नखं काढणं गरजेचं आहे. आजकाल तरुण मुलामुलींना हे खूप सांगणं गरजेचं आलं आहे की त्यांच्या त्वचेची आणि केसांची निगा कशी राखायला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ही केसांची निगा राखणं खूप गरजेचं आहे, कारण ते रोज केस विंचरले पाहिजेत. झोपेतनं उठले अर्धा तास आधी आणि लगेच तुम्ही शाळेत गेलात, तुमच्या कामावर गेलात, तर तुम्ही काय निगा राखणार तुमच्या केसांची, असं करू नका. त्याच्यासाठी पण वेळ द्या. रोजच्या रोज केस विंचरणं गरजेचं आहे, केसाची मालिश करणं गरजेचं आहे. आजकाल तरुण मुलींचं खूप फॅड निघालंय, स्ट्रेट हेअर असतात त्याला कर्ली करतात, कर्ली असेल तर स्ट्रेट करतात, त्याला काय कलरच करून घेतील, स्ट्रेटनिंग करून घेतील, असं त्या केमिकलचा वापर त्या केसांना करून त्या केसाचं वाटोळं करू नका. गोंदवणे हा प्रकार आता खूप निघालेला आहे. तुम्ही म्हणाल पूर्वीची लोक पण गोंदवत होती, बरोबर आहे, पण आत्ताच तुम्ही गोंदवताय ना, त्याचा केमिकलचा वापर खूप होतोय. त्याच्यामुळे ते केमिकल तुमच्या रक्तात मिसळून तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका असतो. नखांचं पण तेच झालंय, बाहेर आल्यावर हात धुवा तुम्ही, पण त्यावर 8 दिवसांनी एकदा नखं काढणं तेवढंच गरजेचं आहे. पण आजकाल जे फॅड आहे ना, नखाला नेल आर्ट करतात, कुठं नखा आर्टिफिशियल नेल लावतात, तर हे सगळं करू नका. तुम्ही ते नेल पॉलिश रिमूव्ह करण्यासाठी केमिकल लावता, ते नेल आर्ट चिटकवण्यासाठी त्याला काहीतरी अडेझिव्ह लावता, हे सगळे प्री कॅन्सरस गोष्टी आहेत. या सगळ्या ह्याच्याने तुमचा कॅन्सरचा धोका खूप वाढतो, म्हणून हे लक्षात ठेवा. जंक फूड खाणे, प्रोसेस्ड फूड खाणे, जे काय प्रिझर्वेटिव्ह त्याच्यात ऍड केलेलं असतं, त्या सगळ्या प्रिझर्वेटिव्हमुळे कॅन्सरचा धोका खूप खूप वाढतो. निळ्या रंगाचा केक बिलकुल मुलांना खायला द्यायचा नाही, हे अंडरलाईन करून ठेवा वाक्य. निळ्या रंगामध्ये कार्सिनोजेनिक एक केमिकल असतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा की निळ्या रंगाचा केक बिलकुल खाऊ नका. मैदा आणि तेल, तूप आणि साखर या सगळ्याचा वापर आपल्या जीवनामध्ये मर्यादितच आला पाहिजे. चॉकलेट्स पोरांनी खाणं, पण चॉकलेट घरात तुम्ही आणलंच नाहीत, बिस्किटं मैद्याची तुम्ही घरात आणलीच नाहीत, तर हे सगळं आपोआप कमी होतं. अगदी 100% तुम्ही यापासून मुलांना परावृत्त करू शकत नाही. महिन्यात एखाद्या वेळेस तुम्ही त्या मुलांना ह्याची टेस्ट देऊ शकता, पण रोज रोज करू नका. चॉकलेट खाणे, कोल्ड्रिंक खाणे, आईस्क्रीम खाणे, हे सगळं आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि बाकी तर मग अजून मोठ्यांसाठी मग अल्कोहोल, धूम्रपान टाळा, तंबाखू टाळा, हे तर सगळ्याच्या सेवनामुळे भयानक कॅन्सर होतोय, त्यामुळे हे पण आरोग्यासाठी लक्षात ठेवा. ही स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्याबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची पण काळजी घ्या. आणि साप्ताहिक ह्याच्यामध्ये 1 दिवसाची सुट्टी मिळते तुम्हाला, तर त्या वेळेचं नियोजन खूप चांगलं करा, की जेणेकरून त्या 1 दिवसामध्ये तुम्हाला जे आवडेल ते काम तुम्ही करू शकता. कोणी आराम करेल, कोणी ट्रेकिंगला जाईल, कोणी फिरायला जाईल, कोणी निसर्गाच्या सहवासात राहील, कोणी आपलं आपलं छंद जोपासेल, मग कोणी तर डान्सच्या क्लासला जाऊ शकेल, कोणी अजून एखाद्या चित्रकलेचा क्लास करू शकेल. त्यामुळे हे साप्ताहिक नियोजन करा. तुमच्या आठवड्याभरची कामं असतील तर लिस्ट आउट करा, त्याला तुम्ही त्या दिवशी वेळ देऊ शकता. महिन्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही महिन्याभरात तुम्हाला काय खरेदी करायची, आणायचं आहे, बाहेर जायचं आहे, याची लिस्ट करा.

0: बायकांचा वीक पॉइंट आहे, त्यांना कुठेतरी प्रदर्शनात जावं असं वाटेल, मॉलला जावं असं वाटेल, पण त्यात तुमच्या पाकिटाचा विचार करून खर्चाचा विचार ते एन्जॉय करा तुम्ही. ते हे तुम्ही महिनाभर लिस्ट आउट करून ठेवा, ती डायरी मेंटेन करायला शिका. वार्षिक काय करायचं आपल्याला, वार्षिक जी काळजी घ्यायची तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही एक तर सहलीला जाऊ शकता, तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत जाऊ शकता, मित्रांसोबत जाऊ शकता, भारतात प्रवास करा, भारताबाहेर प्रवास करा, पण नक्कीच ह्याच्यामध्ये तुमचा बजेटचा विचार करून तुम्ही ह्या सगळ्या सहली प्लॅन करा. निसर्गाच्या सान्निध्यात राहायला खूप जणांना आवडतं. नंतर जे सोशल बाइंडिंग आहे तुमच्यावर, वर्षातून एकदा काही दानधर्म करा, अनाथ विद्यार्थी गृहात भेट द्या, आपल्याकडे वृद्धाश्रम आहेत तिथे काहीतरी एखादा सकारात्मक कार्यक्रम करून या तुम्ही. तर हे सगळं केल्यामुळे, किंवा एखाद्या सोशल ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता, तर त्यांचे पण कार्यक्रम तुम्ही साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक करू शकता. या सगळं केल्यामुळे तुमचा मूड छान राहतो, तुम्ही एकदम ताजेतवाने होऊन जाता. आपले जे सणवार येतात वर्षभरात ते पण तुम्ही छान एन्जॉय कराल शिका. आपले भारतीय सणवार इतके चांगले आहेत ना, की सगळ्या सणवारांनी आपली खाण्यापिण्याची पण काळजी घेतलेली आणि आपल्या मनोरंजनाची पण काळजी घेतलेली आणि आध्यात्मिक बैठक पण प्रत्येक सणावाराला आहे आपल्या. त्यामुळे आपण हे सगळं एकत्र करून खूप छान आयुष्य एन्जॉय करू शकू. आठवड्याला काही टेस्ट असतील तर त्या करा, महिन्याला काही टेस्ट असतात, आणि वार्षिक टेस्ट तुम्ही लक्षात ठेवा की वाढदिवसाचा एखादा दिवस ठरवून घ्या, किंवा एखादा महिन्यातला एखादा दिवस, की 1 जानेवारी आहे बाबा आपलं नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर आपलं हेल्थ चेकअप झालं पाहिजे. आजकाल काय झालं, ऑफिसमध्ये सगळ्यांच्याकडे काही पॅकेजेस दिले जातात, तर ते पॅकेजेस तुम्ही अवेल करा. त्याच्याप्रमाणे सगळ्या फॅमिली मेंबर्सची पण तपासणी करून घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्याप्रमाणे तुम्हाला आधीच काही आजारांची चाहूल लागते त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आरोग्याचं नियोजन करू शकता. लहान मुलं दर महिन्याला, दर 1.5 महिन्यांनी वगैरे डोस असतो त्यांचा, वॅक्सिनेशन असतो, तर ते वॅक्सिनेशन आजकाल आई वडील व्यवस्थित पूर्ण करतात, की त्यांच्या आरोग्याची काळजी छान घेतली जाते. बायका आपल्या नवऱ्याची काळजी घेतील, मुलांची काळजी घेतील, फक्त स्वतःचीच काळजी घ्यायला विसरतात. तर त्यांनी असं करू नये, पहिले 30 वर्ष तर तुम्हाला खूप आजार पण कमी येतात वगैरे, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावेळेस वेळात तुमची बाळणपण येतात, त्यामुळे तुम्ही त्यावेळेला तुमचं हिमोग्लोबिन मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे. रक्तातली लाली ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी तुमचे पिरियॉडिक 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी ह्या टेस्ट करणं गरजेचं आहे. ज्यांना डायबिटीस आहे ते लोक घाबरून का होईना, पण दर 3 महिन्याला म्हणा, महिन्याला म्हणा, डॉक्टरला जाऊन दाखवतात, पण ज्यांना काहीच आजार नाहीत ते कुठेच जात नाहीत. तर त्याने असं करू नये, त्यांनी पण पिरियॉडिक चेकअप ठेवावं आपल्या फॅमिली डॉक्टरकडे. त्याच्यानंतर मग त्याच्या पुढचं 40 नंतर मग चाहूल लागते, तुमचे गुडघे दुखायला लागतात, तुम्हाला काहीतरी हार्ट अटॅक सुरू होण्याची भीती वाटायला लागते. अशा वेळेला पण तुमचे पूर्ण हेल्थ चेकअप झालं पाहिजे, लिपिड प्रोफाईल झालं पाहिजे, कॅल्शियम लेवल्स, B12, आजकाल विटॅमिन डी ची डेफिशियन्सी खूप ऐकताय तुम्ही, कारण सगळे एसीत बसतात, घरात एसी, बाहेर एसी, तुमच्या जॉबला एसी, त्याच्यामुळे हे विटॅमिन डी, B12 ची कमतरता आजकाल खूप जाणवते. थायरॉइडचं चेकअप पण खूप महत्वाचं आहे, तर ह्या सगळ्या टेस्ट तुमच्या झाल्या पाहिजेत रेग्युलरली दर 3 महिन्यांनी. याच्यानंतर हार्टचं पण चेकअप महत्वाचं आहे खूप, त्याच्यामुळे कार्डियक डॉक्टरकडे म्हणजे हार्टच्या डॉक्टरकडे पण तुम्ही गेलं पाहिजे, ते जे सांगतील तुम्हाला. ब्लड टेस्ट करून घेणं गरजेचं आहे, आणि मी स्वतः गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे माझा एक वीक पॉइंट आहे की मी जिथे जाईल तिथे सगळ्यांना सांगत असते की बायकांनी 40 आल्यावर तर काळजी घ्यायचीच आहे, पण आधी पण पांढऱ्या पाण्याची तपासणी सारखी करत राहा, म्हणजे तुम्हाला सर्वायकल कॅन्सर, जो गर्भाशयाचा कॅन्सर म्हणतो आपण, तर तो होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायची असते ते घेऊ शकता तुम्ही. ही पॅप्समेअर टेस्ट इतकी सोपी टेस्ट आहे की गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यावर ते तुमचं पांढऱ्या पाण्याचं टेस्ट करतात, त्याच्यात 0 डिग्री जरी खराबी आली तर ती लगेच पिकअप होते. गर्भाशयाचा कॅन्सर आहे हा खूप लेट स्टेजला डायग्नोज होतो, कारण बायका लाजून जातच नाहीत डॉक्टरांकडे, आणि मग एकदम खूप आजार बळावल्यावर तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि तो आजार हाताबाहेर गेलेला असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की पॅप्समेअर टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबरच तुमच्या ब्रेस्टचा कॅन्सर हा पण खूप कॉमन आहे, त्याच्यामुळे ती पण पिरियॉडिक चेकअप तुम्ही 40 नंतर डॉक्टरांकडनं करून घ्यायला पाहिजे तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडनं. आणि मॅमोग्राफी, मॅमोसोनोग्राफी नावाची एक टेस्ट आहे, ती पण तुम्ही दरवर्षी या आपल्या नेहमीच्या चेकअपमध्ये इन्क्लूड केली पाहिजे. त्याच्यामुळे मॅमोसोनोग्राफी आणि पॅप्समेअर टेस्ट हे दोन खूप महत्वाचे आहेत, आणि मग त्या अनुषंगाने डॉक्टर्स तुम्हाला सांगतील की तुमच्या अँटी कॅन्सर वॅक्सिन जे निघाले सध्या ते कोणी आणि कसं घ्यायचं, त्याच्यामुळे ही आरोग्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. जसं जसं तुम्ही ज्येष्ठ नागरिक होतात तर अशा लोकांनी डाएटची खूप जास्ती काळजी घेतली पाहिजे. या लोकांनी तळलेलं कमी खायचं, फास्ट फूड कमी खायला पाहिजे, घरातला सकस आहार घ्या आणि रोज फिरायला जाण्याची सवय ठेवा. तर असं म्हणतात की आठवड्यात 5 दिवस तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे, हा 10,000 पावलं चालली पाहिजेत. योग्य तो सल्ला घेऊन तुम्ही कुठलाही व्यायाम प्रकार तुम्हाला जो आवडेल, तो स्विमिंग, वॉकिंग, फिरायला जाणे, हे सगळं करू शकता. यामुळे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात पण येता, 4 मैत्रिणी मित्र जोडता, आणि त्यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप चांगलं राहू शकतं.
1: डॉक्टर मेधा, आपल्या घरामध्ये इतर सदस्य असतात किंवा आपले मित्र असतात, आपले सहकारी असतात, ह्या सगळ्यांचा आपल्या स्वतःच्या

0: काळजीमध्ये काय रोल असतो किंवा त्यांचा काय वाटा असतो? बर,
1: नक्कीच आपल्या स्वतःपासून आपण मित्रमैत्रिणी आणि घरचे मेंबर यांना वेगळं करूच शकत नाही. आपण जे काही सणवार साजरे करतो म्हणा किंवा रोज आपण एकत्र उठतो बसतो ह्याच्यात आपला संवाद असणं खूप गरजेचं आहे. आपण एकमेकांशी संवाद साधला तर आपलं बॉन्डिंग खूप छान होतं. खूप मित्रांना आपण खूप दिवसाने भेटलो तर आपण एकदम कसं फ्रेश वाटतं, आपल्याला एकदम ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण जे एकमेकांशी गप्पा मारतो बोलतो ह्याच्यातनं आपल्या हॅपी हार्मोन सिक्रेट होत असतात आपले, आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आणि जी काही ऊर्जा मिळते आणि आपला उर्वरित दिवस, उर्वरित सप्ताह, उर्वरित महिना हा खूप चांगला जातो. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांची खूप काळजी घ्या. आणि नुसतं एवढंच नाही तर आपण सामाजिक आहोत, खूप समाजाचं भान ठेवायचं आहे. म्हणून आपली ओळख नसताना सुद्धा आपण काही सामाजिक संस्थांना जी मदत करतो त्याच्यातनं सुद्धा आपल्याला फील गुड हार्मोन्स वाढतात आपले, आणि त्याच्यातनं पण आपण आपली स्वतःची काळजी इनडायरेक्टली घेऊ शकतो की आपलं भावनिक आरोग्य, मानसिक आरोग्य हे खूप चांगलं राहतं याच्यामध्ये. तुम्हाला माझं उदाहरण सांगते, मी सकाळी रोज व्यायाम करते तर माझी 5 वर्षाची नात माझ्यावर रोज येऊन व्यायाम करायला लागते की मला इतका उत्साह येतो की ती आपल्याबरोबर व्यायाम करते. म्हणून मी एक दिवस सुद्धा व्यायाम चुकवत नाही.
0: अच्छा,
1: म्हणजे आपल्याला तिच्याकडनं असं इन्स्पिरेशन मिळतं की ही पण आपल्याबरोबर व्यायाम करते. आणि इनडायरेक्टली तुम्ही पण कोणाच्या तरी समोर एक आदर्श ठेवता की रोज व्यायाम केल्याने काय फायदा होतो असं. तर ह्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या तुम्ही अवलंबल्या तर खूप फायदा होतो तुम्हाला. आपण मित्रमैत्रिणींना भेटतो किंवा आपल्या नातेवाईकांना भेटतो, आपण आवर्जून लग्न समारंभाला जातो. का बरं जातो? भेट खूप थोडा वेळ असते लग्नकार्यात, एक 2-4 तास तुम्ही भेटता, एवढ्या लांब प्रवास करून जाता. पण तिथली जी सकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता तर ती खरंच खूप महत्वाची असते. म्हणजे तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलेलं त्यांना सांगता, ते तुमचं कौतुक करता, तुम्हाला खूप छान वाटतं. आणि कधी कधी असं पण होतं की तुम्ही आपल्या आपल्यातच राहता कधी कधी. का बरं? मग कधीतरी कुठल्या तरी गोष्टीची नाराजी असते तुमच्या मनामध्ये तर त्याच्यामुळे तुम्हाला कधीतरी डिप्रेशन येतं. आजकाल या सोशल मीडियामुळे पण खूप डिप्रेशन यायला लागतो. तुलना करतो आपण, आपल्यातले दुर्गुण आपण उगाळत नाही बसायचे सारखे, तर आपल्यात जे गुण आहेत त्याच्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडी कोरिलेट करायचे आणि आपल्या गुणांना सकारात्मक ऊर्जा द्यायची. तर हे करण्यामुळे सगळे आपले कुटुंब आणि आपले नातेक आपल्याला खूप मदत करतात या गोष्टींमध्ये. म्हणजे फक्त मेडिसिन घेऊन तुमचं डिप्रेशन कमी होणार नाही, फक्त डॉक्टरी सल्ल्याने तुम्ही वर येऊ शकणार नाही, तेवढं तुम्ही मित्रमैत्रिणींच्या गप्पा मारून, नातेवाईकांच्या घोळक्यात राहून तुम्ही एकदम तुमचं सामाजिक आणि दैनंदिन आयुष्य सुधारू शकता, स्वतःची काळजी घेऊ शकता. त्याच्यामुळे नेहमी एकमेकांना भेटणं चालू ठेवा.
0: अगदी. थोडक्यात आपण जेव्हा व्यक्त होतो, आपलं मन जेव्हा आपलं मोकळं होतं तेव्हा
1: मनावरचा ताण एकदम हलका होऊन जातो आपला.
0: डॉक्टर मेधा, वेळेचे नियोजन हे स्वतःची काळजी घेण्यास कसं मदत करतं आणि त्याच्यामुळे आपल्या आत्मविश्वासावर काय परिणाम होतो?
1: तुम्हाला प्राईम टाइम खूप कमी उरलेला असतो दिवसभरात. आपला जो जॉब असतो तो 7-8 तास जॉब मध्ये जातो, जास्ती वेळ जातो जाण्यात, ते काय वेळ उरतो आपला. त्याचं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे. का करायला पाहिजे असं व्यवस्थित? आपण आज म्हणलो की आज मला डॉक्टरांकडे जायचंय, मैत्रिणीला भेटायचंय, किंवा आज मला मॉलमध्ये जायचंय, शॉपिंग करायला जायचंय. या गोष्टींमधली एखादी जरी गोष्ट तुमची मिस आउट झाली तर तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन येतं आणि तुम्ही चिडचिड करायला लागता. आणि ही चिडचिड झाली तुमची किंवा सगळा दिवस तुमचा खराब जातो. कामाचं नियोजन असं करा की कुठल्या कामाला आधी प्राधान्य द्यायला पाहिजे, आपण कुठलं महत्वाचं काम आहे तर ते आधी करा. तुमचा डोळा लाल झालाय आणि आज मला मॉलमध्ये जायचंय म्हणून डोळे दाखवायला आपण उद्या जाऊ असं करू नका. डॉक्टरांकडे जाणं सगळ्यात महत्वाचं आहे. ते जर तुम्ही केलं तर तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. तर ही स्वतःची काळजी आधी घ्या. त्यामुळे कामाचं नियोजन असं करा की जेणेकरून तुमच्या मनावरचा ताण वाढणार नाही आणि काम झाल्याचं, पूर्ण झाल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमचा मनावरचा ताण हलका होईल, तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला डिप्रेशन येणार नाही. आज मी ठरलेली सगळी कामं केली हा जो आपला आत्मविश्वास असतो आपल्यामध्ये की आज माझा दिवस खूप छान गेला, हे अगदी रात्री झोपताना तुम्ही रिवाईव्ह करून झोपलात तर तुमची रात्रीची झोप पण खूप छान होईल. कार्यक्षमता पण आपली वाढते ते वेळेचं नियोजन नीट केलं. आपण वेळेवर कामं केली आणि आपली कामं पूर्ण झाली, आपला आत्मविश्वास खूप वाढतो, आत्मसन्मान पण वाढतो आपला. आणि आपण काय करतो, अजून खूप जास्त उत्साहाने कामं करायला लागतो, आपला चिडचिडेपणा कमी होतो, आपल्याला डिप्रेशन येत नाही त्या गोष्टीचं. यामुळे आपल्याला सकारात्मक विचार यायला लागतात. म्हणजे अजून पुढचं काय काम करायचं याचं प्लॅनिंग खूप जोरदार होऊन जातं आपलं. बिलकुल निगेटिव्ह विचार कधीही करू नका, सकारात्मक विचार करा.
0: डॉक्टर मेधा, सध्या स्क्रीन टाइम हा खूप मोठा एक प्रश्न आपल्या समाजासमोर उभा राहिलेला आहे, कारण प्रत्येकाचं काम त्याच्याशिवाय होतच नाहीये. आणि मोबाईल शिवाय तर आजकाल जगणं खूप अवघड झालेलं आहे. तर ह्या सगळ्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतोच, पण मग ह्याला कंट्रोल कसं आपण करू शकतो?
1: मोबाईलमुळे काय झालंय, मोबाईल हातात आलाय पण आपले संस्कार दूर झालेत. व्हॉट्सअपमुळे काय झालंय, नाती जवळ आली पण आपले पण त्यातला हरवलाय आपला. तर हे सगळं का झालं? मध्ये कोविडची लाट आली त्याच्यात मोबाईलचा वापर वाढला, इतकी

0: युट्यूबर वाढले त्याच्यात, एज्युकेशनल पर्पज साठी त्यांना मोबाईल द्यावा लागायचा, त्याच्यामुळे पण लहान मुलांचं पण प्रमाण खूप वाढलंय मोबाईल हातात घेण्याचं. तर या सगळ्यांमुळे काय होतंय की आपल्या डोळ्यांना तर त्रास होतोच आहे, मानसिक आरोग्य आपलं धोक्यात आलेलं आहे. म्हणजे आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ना तीच हरवली आपली. बस एक क्लिक बटन दाबलं सगळं रेडीमेड मिळायला लागलं त्याच्यात आपल्याला. त्याच्यामुळे ही जी आपली क्रिएटिव्हिटी हरवत चालली आहे ना, ही हरवू देऊ नका. त्याच्यामुळे लहान मुलांचं काय होतं, त्यांना डोळ्याला तर त्रास होतोच, मैदानी खेळ ते खेळत नाहीत, त्यांचा व्यायामचा वेळ कमी झालाय, जेवणावर त्यांचं लक्ष नसतं, आई त्यांना मोबाईल बाजूला ठेवून देते जेव म्हणती त्यांना, म्हणजे त्यांचं लक्ष जेवणात नसतं, त्यांचं मोबाईलवरच लक्ष असतं. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर पण दुष्परिणाम व्हायला लागले. मोठ्या माणसांचं पण तेच झालंय, इतकं मोबाईलचं अडिक्शन झालंय की एक दिवस लाईट गेले तर चालतील आपल्याला, पण मोबाईल नाही बंद पडला पाहिजे आपल्याला. आपल्याला लाईक्स नाही आले आपल्या कुठल्या तरी एखाद्या पोस्टला, तर तो माणूस ती बाई डिप्रेशन मध्ये जाते, हे खूप वाईट आहे. स्पर्धा इतकी वाढतीये आता त्या मोबाईलमुळे आणि संवाद कमी व्हायला लागलेत, बॉन्डिंग कमी व्हायला लागलेत. पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की कुठला तरी एक मुलगा कुठेतरी लाईक्स नाही मिळाले, घर सोडून निघून गेला सरळ, अशी न्यूज म्हणजे अक्षरशः हादरायला येणारी न्यूज आहे. तर असं होऊ नये म्हणून आपण खूप खूप काळजी घेतली पाहिजे. या काळजीमध्ये रील्स बघणं, ते थोडासा वेळ मिळाला की लगेच मोबाईल हातात घेऊन बसतो आपण. घरात नातेवाईक जमलेत आपल्या, सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र बसलेत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल. म्हणजे लोक एकमेकांशी बोलणं विसरून गेलेत आता, जे काय बोलतात ते मोबाईलच बोलतात चॅटिंग करून. तर हे करू नका. डिजिटल डिटॉक्स नावाचा जो प्रकार चांगला चाललाय सध्या, त्याची चळवळ सुरू झालेली, तसं करा. आपण जसं आठवड्यात एक दिवस उपास करतो, महिन्यात एक दिवस उपास करतो, तसं डिजिटल डिटॉक्स म्हणजे तसा मोबाईलचा उपास करा. मोबाईल हातात घेऊ नका, काही बिघडत नाही. तुम्ही मोबाईल हातात येईल नाही, गरजेपुरता मोबाईल घ्या, कॉल रिसिव्ह करा, काय महत्वाचे असतील तेवढे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की उठसूट सारखं फोटो काढायचे, सेल्फी काढायचे, त्याच्याने ऍक्सिडेंट व्हायला लागलेत, हे सगळं बंद करा. आणि हे केल्यामुळे त्याचे इतके अनगिनत फायदे मिळतील तुम्हाला की तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील, शारीरिक आरोग्य चांगलं राहील, तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता, चांगलं वाचण्यासाठी वेळ तुम्ही काढू शकाल, तुम्ही बागेत वेळ घालवा, एखाद्या पाळीव प्राण्याबद्दल प्रेम ठेवा, त्याच्या सहवासात तुम्ही वेळ घालू शकता. तुम्हाला माझं उदाहरण सांगते, मला दिवाळीमध्ये किल्ला करायचा एक छंद आहे, तर लहानपणी आम्ही किल्ले करायचो, तो छंद माझा पुढे कंटिन्यू झाला, जोपासला गेला. तर दर दिवाळीमध्ये आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये चांगला कमरेच्या वर मोठा किल्ला करतो, दरवेळेला वेगवेगळे किल्ले करतो. ते किल्ले बघायला 7-8 शाळा येतात आमच्याकडे.
1: अरे वा.
0: तर ते आल्यावरती मुलं इतकी छान प्रश्न विचारतात मला की हा किल्ला कसा केला, मग आम्ही त्याची नेटवरनं सगळी माहिती काढून लावतो, मग त्या किल्ल्याचे फीचर्स काय, त्याचे महत्व काय, शिवाजी महाराजांच्या काळातले सगळे किल्ले. तर हे केल्यामुळे मला पण इतकं छान वाटतं की दरवर्षी मी ठरवते की यावर्षी मी किल्ला नाही करणार, पण दिवाळी जवळ आली की मला तो करावा असं वाटतं. म्हणजे ते छंदाचं पण तुम्हाला ऍडिक्शन होऊन जातं. तर हा केल्यामुळे पोरं दिवाळीमधली सुट्टी कशी घालावी हा मोठा प्रश्न त्यांचा सुटतो. 15-20 जण एकत्र जमून तो किल्ला करतो. तर असे छंद जोपासा की त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईलचा संपर्क कमीत कमी होईल, आई खुश होते, वडील खुश होतात, आपला मुलगा काही चांगलं करतोय. मैदानी खेळ खेळा, बाहेरचे खेळ खेळा, व्यायाम केल्यामुळे तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढतं, तुमचं रक्ताभिसरण वाढतं, उंची वाढते, त्या मुलांचं आरोग्य चांगलं होतं, वजन वाढतं, भूक लागते त्यांना चांगली. तर हे फायदे तुमचे. त्यामुळे लक्षात ठेवा की डिजिटल डिटॉक्स तुम्ही पाळला पाहिजे. लहान मुलांना मोबाईल बिलकुल देऊ नका, जेवताना तर बिलकुल द्यायचं नाही, हे सगळे आयांनी लक्षात ठेवायला पाहिजे. पण यासाठी काय होतं, आधी आई वडिलांना घरातला मोबाईल बंद करावा लागतो, आधी आई वडिलांना टीव्ही बंद करावा लागतो, आणि मग मुलं ते फॉलो करतात. त्याच्यामुळे हे तर करणं गरजेचंच आहे. छंद जोपासतात म्हणजे तुम्ही काय करता की तुम्ही काहीतरी नवीन शिकता, आणि नवीन कौशल्य शिकण्यामुळे असं म्हणतात की तुमचं ब्रेन अलर्ट होतो, ब्रेनचे सेल्स स्टिम्युलेट होतात, त्याच्यामुळे ब्रेनमध्ये अजूनही नवीन नवीन पैसे तयार होतात आणि तुमचा ब्रेन इतका अलर्ट होतो. म्हणून हे छंद जोपासण्याचं महत्व तुम्ही खूप ठेवा. आणि असं झाल्यामुळे काय होतं की सगळे हार्मोन्स सिक्रेट होतात तुमचे, हॅपी हार्मोन्स, डोपामिन, सेरॅटोनिन, एंडॉर्फिन्स, हे सगळे सिक्रेट झाल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि तुमचं भावनिक पातळी पण तुमची लेवलमध्ये येते. जर तुम्ही रात्रभर झोप नाही घेतली, कुठला छंद जोपासला नाही, तर तुम्ही तुमच्या तुमच्या कोशात जाता, असं डिप्रेशनमध्ये जाता, मग हे सगळ्या हार्मोनचं असंतुलन होतं. एक प्रेम हार्मोन म्हणून ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन असतं, तर ते प्रेम हार्मोन का म्हणतात त्याला, गर्भवती बाई स्तनपान करते त्यावेळेला ते सिक्रेट होतं. तुम्ही एखाद्या आवडीच्या माणसाच्या संपर्कात आलात तर हे ऑक्सिडोसिन हार्मोन तुमचं सिक्रेट होतं. हे हार्मोन तुमचे नातेसंबंध पण दृढ करतं, कधीतरी चिडचिड करताय, तुम्ही गुमसुम राहताय, हे सगळं कमी होऊन जातं. म्हणून हे लक्षात ठेवा की हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आहार पुरेसा घेतला पाहिजे आणि झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. रात्रीची 7-8 तासाची झोप तुम्हाला महत्वाची आहे आणि दिवसभरात पण छोटीशी पॉवर नॅप घ्यायला हरकत नाही की जेणेकरून तुमचा मेंदू ताजेतवाना राहील.

0: लहान मुलं किती निरागस असतात, ते सारखे हसत असतात. म्हणजे तुम्ही दिवसभर हसतमुख राहिलात तर हास्य क्लब निघालेत आजकाल, तर ते काय होतं, ते एवढे तुमचे फेशियल मसल्स ऍक्टिव्ह होतात, त्याच्याने तुम्हाला व्यायाम तर मिळतोच आणि हे हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे फ्रेश राहतात दिवसभर. पॉझिटिव्ह विचारचे वाईब्स तुमच्या अवती होती असणं खूप गरजेचं आहे. हे पण इनडायरेक्टली तुम्ही स्वतःची काळजी घेता याच्यामध्ये, की एकमेकांना हसवून खेळून जोक्स सांगणे, शेअर करणे, या सगळ्यांमुळे निरोगी वातावरण तुम्ही आजूबाजूला निर्माण करता आणि स्वतःही निरोगी राहता. मनाला द्या शांततेचा स्पर्श, शरीराला द्या आरोग्याचा हर्ष, स्वतःची काळजी घ्या रोजच, यश आणि आनंद राहतील कायम सहर्ष. पण हे सगळं तुम्ही रोज रोज अंगीकारलं तर तुम्हाला किती फायदा होणार आहे हे तुम्ही स्वतः अनुभवाल आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना या काळजीमध्ये सामील करून घ्या. म्हणून म्हणावं असं वाटतं, सांभाळा सवयींचे तंत्र, आरोग्य सांभाळा हा मंत्र, देऊ नका आजारांना निमंत्रण, द्या सुख शांती समाधानाला आमंत्रण.
1: वा वा डॉक्टर मेधा, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना स्वतःची काळजी कशी घेणं गरजेचं आहे आणि ती कशी घ्यावी या बाबतीत छान समजावून सांगितलं, त्यानिमित्तानं आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे हिनं साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची रेसिपी या सत्रात आपण जाणून घेणार आहोत डांगराच्या म्हणजेच लाल भोपळ्याच्या गोड आणि तिखट पुरीच्या पाककृतीविषयी. आता आषाढ महिना सुरू आहे तेव्हा या महिन्यात तळलेल्या गोड आणि तिखट पुऱ्या आवर्जून केल्या जातात. चला तर जाणून घेऊया याची पाककृती. यासाठी लागणारं साहित्य आहे 1/2 किलो लाल भोपळा किंवा डांगर, 1 वाटी गुळ, 2 चमचे साजूक तूप, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तेल आणि कणिक. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी खिसलेला गुळ घेऊन त्यात पाणी घालून तो गुळ त्यात वितळून घ्यावा. त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून 1/2 किलो खिसलेला डांगर किंवा लाल भोपळा परतून घ्यावा आणि तो परतलेला डांगराचा खिस त्या गुळाच्या पाण्यात मिक्स करावा. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून त्यामध्ये मावेल एवढीच कणिक त्यात घालावी. 1 चमचा साजूक तूप टाकून ही कणिक घट्ट मळून घ्यावी. त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या करून त्या तेलामध्ये तळून घ्याव्या. याचप्रमाणे आपल्याला जर तिखट पुऱ्या करायच्या असतील ह्याच कृतीप्रमाणे सर्वप्रथम 1/2 किलो डांगर किंवा लाल भोपळा खिसून थोडा परतून घ्यावा. त्यानंतर 2 वाटी कणिक घेऊन त्यामध्ये 1/2 वाटी हरभरा डाळीचं पीठ घालावं, ओवा जिरा, त्यानंतर कोथिंबीर आणि हा खिसून परतून घेतलेला डांगर त्यात घालून तिखट मीठ हळद घालून ही कणिक घट्ट मळून घ्यावी आणि त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून त्या तळून घ्याव्या. चला तर मग ही पाककृती करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरेच मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

0: नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्रमैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत आपल्या युववाणीच्या काव्य सांज ह्या कार्यक्रमात एका अशा कवयित्रीच्या कविता ज्यात तिचे फक्त शब्द नाहीयेत तर अनुभव आहेत. अध्यात्म, निसर्ग, राष्ट्रभक्ती आणि नावाप्रमाणेच संस्कृतीचा ज्यात मधुर स्वर आहे. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे संस्कृती चौधरी. तर चला ऐकूयात मनाच्या कविता संस्कृती सोबत. हॅलो संस्कृती, युवावाणीच्या आजच्या खास कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत. आज आपल्या कार्यक्रमात तुझ्या कवितांची मैफल जमणार आहे. मला सांग, तुला कसं वाटतंय आणि तू कोणत्या कवितेपासून सुरुवात करशील?
1: उत्कर्ष, मला खूप छान वाटतंय कारण हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि आपली पहिली कविता आहे जीवन हे रणांगण रे. ऍक्च्युली आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे युववाणी, म्हणजे आपल्यासारखं जे युथ आहे तर ते युथ जीवनाच्या रणांगणात कसं टिकणार आहे आणि त्याच्यासाठी काय गरजेचं आहे यावरती ही कविता बेस्ड आहे. तर युवा म्हणजे काय? युवास्यात साधू युवाध्यायक आशिष्ठ दृढिष्ठ बलिष्ठ. मग असा जो युवा आहे तर त्याचं जे उदाहरण आहे आपल्याला एक देता येईल की अभिमन्यू, त्यांनी संस्कृतीसाठी आणि धर्मकार्यासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं. मग आपल्याला जीवन कसं जगायचंय? बरं, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेन. आणि असं आपल्याला कसं बनतेल तर आपण या कवितेद्वारे बघूयात. जीवन हे रणांगण रे, जीवन हे रणांगण रे, सत्य असत्याचे युद्ध हे, कपट कधी डोकावी मनी कधी भाव शुद्ध हे. लढ रे मना तू सैनिक बनुनी, लढ रे मना तू सैनिक बनुनी, ईश्वर तुझ्या सोबती सरे, अनमोल हा प्रत्येक क्षण, मिळवू नको माती सरे. कर्तव्यास तू कवटाळ, कर्तव्यास तू कवटाळ, जरी येई भावनांची भरती रे, श्रीकृष्ण करतील सारथ्य तुझे, अन होईल धन्य ही धरती रे, होईल धन्य ही धरती रे. कर्मयोग तू करुणी, देह हा ठरव सार्थ रे, जीवन का तुझे अर्थहीन, त्याला तू दे अर्थ रे, त्याला तू दे अर्थ रे.
0: तर आपण ऐकली आता युवांसाठीची ही कविता. या कवितेद्वारे आपल्याला संदेश मिळतो की युवांनी आपल्या प्रत्येकानेच आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ द्यावा. संस्कृत

0: संस्कृती तू मराठी आणि हिंदी ह्या दोघी भाषांमधून कविता लिहितेस. मला सांग, तुझी कविता लिहिण्याची सुरुवात कशी झाली?
1: माझी कविता लिहिण्याची सुरुवात झाली 6th स्टँडर्डमध्ये, म्हणजे 6वीत असताना. आता शाळेत आपण जेव्हा किशोरवयातून युवावस्थेत जेव्हा रूपांतर होतं, तर त्यावेळेस आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. तर कर्तव्य की भावना हा प्रश्न असतो, मग त्यातून हे जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत गेले त्यातूनच मला कविता सुचत गेली.
0: 6वीत असताना तू खूप लहान होतीस, 12-13 वर्षांचे असतो आपण,
1: राईट?
0: तेव्हा तुला कर्तव्य ही भावना जाणवली? म्हणजे असा काही प्रसंग घडला होता ज्यात तुला ही कर्तव्य ही भावना जाणवायला लागली होती?
1: हो, म्हणजे काय झालं, मी लहानपणापासून एकदम अभ्यासात हुशार. जेव्हा वेगवेगळ्या भावना आपल्या मनात येतात, तेव्हा वाटतं नाही हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे का, मग आपण काय करायला पाहिजे, मग मी अभ्यासाकडे किती लक्ष देऊ आणि बाकीच्या गोष्टी काय करू. मग तेव्हा मला असं वाटलं की नाही, तेव्हा मनातल्या ज्या भावना त्या कवितांच्या रूपात शब्दांच्या रूपात प्रकट झाल्या.
0: अच्छा, आता आपण पुढच्या कोणत्या कवितेकडे वळणार आहोत?
1: आता आपण बघितलं की मन जिंकलं आपण, तर मग जग बदलणं अशक्य राहत नाही एकदा मन जिंकल्यावरती.
0: म्हणजे पहिल्या कवितेत आपल्या आयुष्याचं युद्ध कसं जिंकलं पाहिजे हे आपण ऐकलं. दुसऱ्या कवितेमध्ये आपण ऐकलं की,
1: दुसऱ्या कवितेत आपण ऐकलं की मन जर आपल्याला युद्ध लढायचं तर जेव्हा मन कमजोर होतं तेव्हा आपल्याला काय करायचंय.
0: आता तिसरी कविता आपल्याला घेऊन जाते कोणत्या वळणाकडे?
1: तिसरी कविता म्हणते की मानवा फक्त जगू नकोस तर ही पृथ्वी स्वर्ग बनव.
0: ऐकूयात आपण संस्कृतीची कविता.
1: आपली पुढची कविता आहे पृथ्वीला इंद्रदरबार करा. का थकू न जाता निराशेने, उपयोग करा मानव जन्माचा, ना व्यर्थ हा संसार घालवा, जाणा उपकार प्रकृतीचा, जाणा उपकार प्रकृतीचा. जणू गंधर्वच गातो येथे, जणू गंधर्वच गातो येथे, त्या वसुंधरेचे आपण बालक, विस्तारित ही काया ज्याची, तो व्योमच आहे जलधारक. व्योम म्हणजे आकाश. तो व्योमच आहे जलधारक, मेघातून अवतरली जलधारा, मेघातून अवतरली जलधारा, जशी शुभ्र अप्सरा, मनवेधक तिच्या नृत्याने, थरारते ही धरा, उत्स्फूर्त मनाच्या प्रसन्नतेने, स्वकार्य धरा या करा, प्रेरणेने निसर्ग स्वर्गाचा, पृथ्वीला इंद्रदरबार करा, पृथ्वीला इंद्रदरबार करा. यातून आपल्याला संदेश मिळतो की आपल्याला जीवन जगायचं, युद्ध लढायचंय, पण मग ते कशासाठी लढायचं, की पृथ्वीला आपल्याला स्वर्ग बनवायचंय, पृथ्वीला इंद्राच्या दरबार एवढं सुंदर बनवायचं, आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मेहनत घ्यायची मिळून, हा एक संदेश यातून आपल्याला मिळेल.
0: तुझी शब्द संपदा पाहून हे नक्कीच समजलंय की तू वाचत खूप असावीस. तुझा आवडते कवी किंवा गीतकार लेखक कोण?
1: ऍक्च्युली मेनली असं मिसकन्सेप्शन मला असं वाटतं आहे की जो लिहितो तो खूप वाचत असणार.

0: पण ठीक आहे, मी वाचते भरपूर, पण मला आध्यात्मिक ग्रंथ वाचायला जास्त आवडतात शब्द संपदेपेक्षा. म्हणजे मला भगवद्गीता किंवा संस्कृतचे जे वेगवेगळे ग्रंथ आहे जे मला वाचायला जास्त आवडत, पण मी मधून मधून इकडच्या तिकडच्या कविता नेहमी वाचत असते. पण एक्झॅक्ट असं आवडता कवी आवडता मी असं नाही सांगू शकणार. पण मला एक कविता आवडली होती, त्याचं मी सुरुवात थोड्याशा दोन लाईन सांगते. आणि त्या कोणाचं मला आता आठवत नाही, किशोर मासिकात प्रसिद्ध झालेलं आहे. वेलींवर चांदण्यांचा चांद पाश पघळावा, काळोखात आशयाचा शब्द दिवा उजळावा, सादळल्या जखमांचा कुंभ चांदण्याचा व्हावा, रुपेरी प्रकाशात वारा गंधळून जावा.
1: अरे वा, ही कविता खूप सुंदर आहे. आणि मग तुला ह्या कवितेवरून वाटलं की आपण असं काहीतरी लिहावं?
0: मला आधी वाटायचं जेव्हा मी लिहित नव्हते की यार हे कवी कसे लिहित असणार ना. जेव्हा मी लिहायला लागले तेव्हा मला कळालं की लिहावं नाही लागत, ते आपोआप लिहिलं जातं. म्हणजे पेन हातात असतो आणि शब्द आपोआप सुचत जातात आणि ते खाली हाताने लिहिलं जातं.
1: बरोबर. तुझी काही आवडती गाणी आहेत जी तू ऐकतेस?
0: हो, म्हणजे मला मराठी गाणी जास्त आवडतात. जसं की वाटेवरी मोगरा, हे माझं फेवरेट सॉन्ग आहे. आणि हिंदीमधून फेवरेट सॉन्ग आपलं रबने बना दी जोडीमधलं, तू ही तो जन्नत मी.

0: कविता करतेस, त्यासोबत तू अकॅडमिकली काय परस्यू करतेस?
1: ऍक्च्युली माझं बी एस सी सुरू आहे योगामध्ये, म्हणजे योगिक सायन्समध्ये बी एस सी आहे आणि ते माझं सुरू आहे एस व्यासा बँगलोर.
0: आता आपण पुढची कोणती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकूयात?
1: आता आपण बघितलं निसर्ग, ईश्वर आणि मानव या तिघांमधला अद्भुत सेतू म्हणजे आहे श्रीकृष्ण. आपण श्रीकृष्णांना म्हणतो दिने दिने नवम नवम, म्हणजे जो नेहमी बदलत जातो असा श्रीकृष्ण. आणि म्हणूनच आता आपल्याला श्रीकृष्णांबद्दल एक कविता ऐकायची आहे की श्रीकृष्ण फक्त देव नाही आहे तर ते सारथी आहेत, मित्र आहेत आणि प्रेम आहे. आणि जेव्हा प्रेमाची व्याख्या होते तेव्हा कृष्ण नेहमी समोर येतात. कृष्ण प्रेम है, कृष्ण प्रेम है, कृष्ण प्रीत है, कृष्ण से ही है प्रेम सगाई. कृष्ण है मेरे गिरिधर प्रभु तव मुरली मन भाई. सांझ सवेरे तव ध्यान है केवल मन में और कछु नाही. तव रंग लागा मोह ऐसा और सुजतन काही. रात दीन अब कृष्ण रंग में लीन हो रही काया. हे मुरलीधर हे हरि गिरिधर तेरा संग है पाया. जग भूल गए हैं हम काहे ऐसा प्रेम रंग तुम डाले. जोगन बन गए हैं हम जो संसार विष को झेले. लीला तुम्हारी मेरे गिरिधर है बहुत ही न्यारी. झेलू सहज लाखों तीव्र वेदना अति भारी. छंद तव है गीत तव है हर स्वर मेरा तुम्हारा. तुमको पाकर खोया सब कुछ विलाप करे मन मेरा. हे कान्हा मन को समझाए हरिविन ना को.

0: वा, खूपच सुंदर जमली आहे ही कविता. यावरून मला असं वाटतं की तू श्रीकृष्ण भक्त असावीस.
1: बरोबर.
0: तुला काय वाटतं युवांच्या आयुष्यात अध्यात्माचा किती प्रभाव असावा?
1: मला असं वाटतं आपण जनरली काय करतो विचार की जेव्हा माणूस एजेड झाला किंवा तो रिटायर झाला की त्याला शाल आणि श्रीफळ देवा देतात, त्याच्यासोबत भगवद्गीता देतात की आता तुझं काम आहे भगवद्गीता वाचायचं. पण मला असं वाटतं ते काम ना युवावस्थेपासून, म्हणजे असा विचार केला तर बालावस्थेपासून, जेव्हा आपण आपल्या भारतीय संस्कृतीत गर्भसंस्कार आहे म्हणजे गर्भात असतानापासून संस्कार सुरू होतात, तर हे संस्कार जेव्हा माणसाला शेवटची अग्नी देण्यात येते तोपर्यंत चालतात. तर आपण जेव्हा लहानपणापासूनच या संस्काराची म्हणजे अध्यात्माची सुरुवात होते, पण युवावस्थेत हे अध्यात्म खूप गरजेचं आहे. कारण अर्जुनाला जेव्हा लढायचं होतं तेव्हा भगवंतांनी गीता सांगितली आणि आपल्या समोर आज एवढं मोठं रणांगण आहे की बाकीचं तर रणांगण आहेच पण आज करिअरची स्पर्धा एवढी वाढली आहे. त्यानंतर आपल्या समोर आज खूप खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत, जसं की मोबाईल आहे, AI हे आजची पिढी फेस करते. मग या सगळ्या पिढीला गरजेचं आहे की अध्यात्म, आणि अध्यात्म म्हणजे काय हे कळणं पण जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि नॉर्मल एक छोटीशी कन्सेप्ट आहे की आपण देवाला जे फूल वाहतो, खराब झालेलं फूल कधी वाहतो का?
0: नाही
1: वाहत. तर आपण देवाला नेहमी जे ताजं फूल आहे तेच वाहतो. तर मला असं वाटतं की आपल्या जीवनात जेव्हा रस आहे, म्हणजे आपलं जीवन जेव्हा युवा असतं, आपल्याला सगळी करण्याची शक्ती, तेव्हा आपण देवाला स्वतःचं जीवन वाहिलं पाहिजे. आणि ही प्रेरणा मला परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याकडून मिळाली.
0: आता आपण पुढची कोणती कविता ऐकणार आहे?
1: आता कृष्ण प्रेम म्हणजे स्वतःला विसरणं. आणि प्रेम फक्त दोन व्यक्तींमधलं नसतं, तर प्रेमामुळेच इतिहास घडतो, प्रेमामुळेच त्याग होतो, आणि प्रेमामुळेच संत जन्माला येतात. आपली पाचवी म्हणजे पुढची कविता आहे प्रेम के कारण. आपण सुरुवात करूयात. प्रेम के कारण हिरकणी क्या क्या कर गई, प्रेम के कारण हिरकणी क्या क्या कर गई, प्रेम के कारण मीरा विष पी गई. सीता ने दी अग्नि परीक्षा, सीता ने दी अग्नि परीक्षा, पद्मावती जौहर कर गई. प्रेम के कारण वाल्या बने वाल्मीकि, प्रेम के कारण वाल्या बने वाल्मीकि, प्रेम के कारण लक्ष्मीबाई जीवन समर्पण कर गई. प्रेम के कारण फांसी चढ़े भगत सिंह, प्रेम के कारण फांसी चढ़े भगत सिंह, प्रेम के कारण ही संस्कृति काव्य लिख गई, प्रेम के कारण ही संस्कृति काव्य लिख गई.
0: खूप सुरेख होती ही कविता. आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रेम हा विषय खूपच हळवा आहे, प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम येऊन गेलंय. तू तुझ्या प्रेमाच्या अनुभवाबद्दल काय सांगशील?
1: ऍक्च्युली मला असं वाटतं की जेव्हा प्रेम आयुष्यात येत ना तेव्हा आयुष्य खूप सुंदर होतं. आणि मला असं वाटतं कविता, ठीक आहे नॉर्मली प्रेम झालं नाही झालं तरी माणूस कविता लिहितो त्याचं असं नाही, पण जेव्हा प्रेम होतं ना तर कवितेमध्ये एक वेगळीच मधुरता येते असं मला वाटतं. जेव्हा प्रेम होतं ना तर आजूबाजूला निसर्ग पण, आता सध्या पाऊस सुरू आहे, तर जेव्हा कोकिळा जेव्हा कुहू कुहू करते असं वाटतं ते आपल्यासाठीच कुहू कुहू करते, जेव्हा एखादं गाणं वाचते हे आपल्यासाठीच होते, तर तेव्हा मला असं वाटतं प्रेमामुळे पूर्ण आयुष्य

बदलून जातं. आणि मला असं वाटतं की दोन गोष्टी प्रेमामध्ये खूप गरजेच्या. एक आहे प्रामाणिकपणा, की समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी मी काही खोटं नाही बोलायचं, त्यांनीही नाही खोटं बोलायचं आणि मीही नाही खोटं बोलायचं, ही एक वाटते. आणि दुसरं म्हणजे कोणतीही परिस्थिती आली आयुष्यात तर जी साथ देण्याची वृत्ती की नाही, ही आपण दोघं मिळून फेस करायचं, हे मला वाटतं की खूप महत्त्व

0: पाहिजेस.
1: पुढची कविता आपण कोणती ऐकणार आहोत?
2: पुढची कविता आहे की प्रेमाला जर दिशा मिळाली तर त्यातून आदर्श जन्म घेतात. आणि माझ्या मनात प्रेमाबद्दल किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल काय एक्सपेक्टेशन्स आहे हे आपल्याला या कवितेतून ऐकायला मिळणार आहे. की जसं की प्रत्येक स्त्रीच्या मनात एक सीता, एक जिजाऊ, एक गार्गी, एक मैत्री शांतपणे जगत असते. तर पुढचं आहे आपलं पत्रकाव्य प्रिय. प्रिय, मैं नहीं चाहती की हमारा प्रेम हीर रांझा या फिर रोमियो जुलियट जैसा हो. मैं चाहती हूँ कि हमारा प्रेम सावरकर और माई जैसा हो, वशिष्ठ और अरुंधति जैसा हो, आदर्श और त्याग से भरा, अत्रि अनसूया जैसा हो, राम और सीता जैसा हो, राजा हरिश्चंद्र और तारा जैसा हो. जब जब भोग और स्वार्थ परायणता बढ़ जाती है तब तब ईश्वर रूह के माध्यम से मुझे अत्यंत प्रेम से कहते हैं संस्कृति, तुम मणिकर्णिका हो, गार्गी

0: हमें जान से प्यारा, हम देश नहीं मिटने देंगे, हम देश नहीं मिटने देंगे।
1: खूब छान कविता आहे ही, इतकी सुंदर कविता होती संस्कृती। तू ह्या कवितेबद्दल किंवा ह्या कवितेच्या थोड्याशा बॅकग्राऊंड बद्दल काय सांगशील?
0: कवितेच्या बॅकग्राऊंड बद्दल म्हणायचं तर देशप्रेम, देशप्रेम म्हणजे प्रत्येकाच्या भारतीयाच्या, जेव्हा जेव्हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी येतं तेव्हा आपल्या नसानसांवर देशप्रेम भरलेलं असतं। म्हणजे आपण भारत माता की जय म्हणतो तर आपल्या अंगावरती चक्क शहार येतात, पण आपलं देशप्रेम पूर्ण जे 365 दिवस आहे तेव्हा कसं टिकू शकेल, तर याचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं। आणि जेव्हा समाज बदलेल तेव्हाच देश बदलणार आहे, आणि समाज बदलण्याची जी सुरुवात ती कुटुंबापासून होते। आता देशासाठी जगणं, समाजासाठी जगणं, पण अजून एक प्रश्न उरतो की स्वतःसाठी आपण कधी जगणार, की आयुष्यभर फक्त धावतच राहणार। त्यावर पुढची आपली कविता आहे, अरे पीछे मुडकर तू देख, अरे पीछे मुडकर तू देख, तू तो आगे ही जा रहा है, किसी रेस का घोड़ा है क्या जो भागे ही जा रहा है। जिंदगी कोई प्रतियोगिता नहीं, जिंदगी कोई प्रतियोगिता नहीं, जिसे जीतनी है दो पल की जिंदगी है, यू पल के झपकते ही बीतनी है। जिंदगी भर करते रहो तुम मेरी गाड़ी मेरा घर, कब है से थे हो जाओगे, रत्ती भर भी न होगी खबर, रत्ती भर भी न होगी खबर। क्यों सोचते हो अभी 50 साल बाकी है, अरे क्यों सोचते हो अभी 50 साल बाकी है, क्या इस देह की एक्सपायरी डेट कहीं पर लिखी है, क्या पता नहीं है एक दिन तुझे भी दफन कर देंगे। ये जिस्म जिसे तुम मैं कहते हो ना, हाँ उसी पर मिट्टी भर देंगे। एक बात कही थी किसी ने मुझे, एक बात कही थी किसी ने, वही बात कर रही हूँ बयां, तुम्हारे जनाजे पर कोई ये ना कहे कि अच्छा हुआ चला गया, अच्छा हुआ चला गया।
1: खूब सुंदर लिहिते सगतू। उद्या आषाढी एकादशी आहे संस्कृती,
0: बरोबर,
1: वारकरी आता उद्या फायनली विठ्ठलाचे दर्शन घेणार, इतकाच जीव वासुसलेला असतो वारीमध्ये चालताना। ह्यावर एखादी तुझी कविता असेल तर ती ऐकव ना आम्हाला।
0: नक्कीच, पांडुरंग म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आपल्या हृदयाच्या जवळचा विषय, त्यांच्यावरतीच मी एक कविता लिहिली आहे। पांडुरंग रंगी तरले, पांडुरंग रंगी तरले, विसरुणी देह भान, ध्यानी मनी आता विठ्ठलाचे ध्यान, ध्यानी मनी आता विठ्ठलाचे ध्यान। उभा तो विटेवरी पांडुरंग, बघता अथांग माया, स्तब्ध अवघे जग, स्तब्ध अवघे जग। प्रत्येक हृदयात उभा तो कटेवरी ठेवणी आहात, द्यावया शक्तिया जगास, द्यावया संकटास मात, द्यावया संकटास मात। आठवावी भक्तीसाठी कृष्णाची तिमिरा, आठवावी भक्तीसाठी कृष्णाची तिमिरा, आठवावा तुलसीदास, आठवावा संत गोरा, आठवावा तुलसीदास, आठवावा संत गोरा। देहाची या तिजोरीत, देहाची या तिजोरीत, साठवावे कीती रूप, शोधावया तुझ आठवावा, गायीचा कळप, गायीचा कळप। देवा नमते सामोरी, देवा नमते सामोरी, जोडुनिया कर देवनी दर्शन द्यावा, भक्तीचाच वर देवनी तुम्ही दर्शन द्यावा, भक्तीचाच वर। आम्हा काही नको देवा, आम्हा काही नको देवा, लाभोत जगा आशीर्वचन, असोत तुझे हात माथी, सांगते तुझ करुणी नमन, सांगते तुझ करुणी नमन।
1: वा खूप छान, आपली कविता नक्कीच पांडुरंगापर्यंत पोहोचलीच असणार आहे।

0: खरंच संस्कृती हे शब्द नाहीयेत तर अनुभवत तुझे आणि आपल्या सर्वांचेच. असं म्हणतात की कविता कवीने लिहिली असली तरी तिचा अर्थ तिचं पोहोचणं प्रत्येकापर्यंत वेगवेगळं असतं. मला खात्री आहे आपल्या श्रोत्यांपर्यंत तुझ्या कविता सुद्धा नक्कीच पोहोचल्या असतील. असंच लिहित राहा, तुझा शब्दांचा प्रवास उत्तरोत्तर बहरत राहो, ह्याच शुभेच्छा.
1: थँक्यू. ऍक्च्युली मी लिहित तर होते पण मला ना असं कोणतं स्टेज म्हणजे मी कधी ट्राय पण नाही केलं आणि मला वाटलं पण नाही. पण ही जी संधी मिळाली आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरने युववाणी या कार्यक्रमात मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आणि उत्कर्ष तुझ्याशी बोलून पण खूप छान वाटलं मला. थँक्यू.
0: थँक्यू. तर श्रोते हो, आपण आत्ता ऐकल्या संस्कृती चौधरीच्या स्वरचित कविता युववाणी ह्या कार्यक्रमात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. तर भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.

0: आंदोलनाच्या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: अनुरोध करता हूँ आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टीज के एमपीज भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज पांचवा दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं.
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. राज्यसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 सभागृहात मांडलं. या विधेयकाला डावे पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. त्यानंतर विरोधी सदस्यांनी पुन्हा नीटच्या मुद्द्यावर घोषणाबाजी सुरू केल्यामुळे राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्याच्या निमित्तानं कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत आज श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये आज 2 तास चर्चा झाली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना दिली. आंदोलनकर्त्यांशी उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान नीट परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाविरोधात आज नागपुरातील संविधान चौक इथं झालेल्या आंदोलनात मे महिन्यात आत्महत्या केलेल्या एका नीट परीक्षार्थी विद्यार्थिनीच्या आईनं मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येनं युवक सहभागी झाले. नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे नेते उपस्थित होते. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं देशात 3 समर्पित केमिकल पार्क उभारण्यासाठी भारत औद्योगिक विकास योजना रसायन भाव्य रसायन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 करण्यात आली होती. दिल्लीत आज पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेसाठी 3030 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं सांगून यामध्ये केमिकल पार्कमधील सामायिक पायाभूत सुविधा आणि मूलभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी 3000 कोटी रुपये तर प्रशासकीय खर्चासाठी 30 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मामलेदार कोर्ट कायद्यातील सुधारणांमुळे शेतरस्ते वहिवाटीचे रस्ते आणि पाण्याच्या प्रवाहावरील अडथळ्यांशी संबंधित प्रकरणांचा 3 महिन्यात निपटारा करण्याचं उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना तातडीनं न्याय मिळेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नोटिसा ईमेल आणि व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शेतरस्ता किंवा पाण्याचा प्रवाह अडवल्यास संबंधित शेतकऱ्यांना मोफत पोलीस संरक्षण दिलं जाईल असंही ते म्हणाले. पेपरफुटीच्या घटनांबाबत केंद्र सरकार गंभीर असून असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या पारडी इथल्या प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनजवळ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक नागपूर स्किल सेंटरचं उद्घाटन रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आज असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे

यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. AID टाटा स्ट्राईव, नागपूर महानगरपालिका, स्किल इंडिया अभियान आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं उभारलेल्या या केंद्रात दरवर्षी सुमारे 2000 युवकांना रोजगाराभिमुख निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या बीजारोपण पर्यावरण रक्षण समूहातर्फे बीजप्रसाद हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सहभागी वारकऱ्यांनी 5 लाख देशी वृक्ष बीज संकलनाचा संकल्प केला असून आतापर्यंत 1.25 लाख बियांचं संकलन पूर्ण झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात जलजीवन मिशन आणि 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळजोडणी देण्याचं उद्दिष्ट असलं तरी अद्याप 93,132 कुटुंबांना नळजोडणी मिळालेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 5,29,752 कुटुंबांना अधिकृत नळजोडणी देण्यात आली आहे. विदर्भात येत्या 26 तारखेपर्यंत हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. 27 आणि 28 जुलैकडे पूर्व विदर्भात नागपूर वगळता काही जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान आगामी काही तासात वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनांसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी विरोधात कठोर कारवाई करण्यास जलदगती न्यायालयं आणि दोषींना कठोर शिक्षा देणारं विधेयक लवकरच मंजूर करण्याचे दिले आश्वासन. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. मामलेदार कोर्ट कायद्यातील सुधारणांमुळे शेतरस्ते तातडीनं मिळणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 26 जुलैला नागपूर स्किल सेंटरचं होणार उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 6:58 ऐकता येईल. नमस्कार.

0: आज आपने सिने जगत के सुप्रसिद्ध संगीतकार, गीतकार और गायक रविंद्र जैन से प्रसिद्ध लेखक और गीतकार राजेश जौहरी की बातचीत सुनी।
1: विविध भारती के संग्रहालय
2: लाइट बिलावर जीरो अमाउंट पाहिली वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल?
3: विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं,
2: ओहो हे भारी आहे रे। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवन परिसरात ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचं नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1,000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इंफ्रास्ट्रक्चर.
0: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान 4था रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपरफूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना झाल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपरफूट रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षाच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमनप्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज

0: पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: लगभग 2 घंटे चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ सरकार के मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
2: डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पनसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उनसे सरकार पॉजिटिव है.
0: नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर इथं पीठामध्ये विशेष न्यायालयं स्थापन झाली आहेत. यासाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं काल केली. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी SV पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कुलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गाचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालय निश्चित केली आहेत. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्याच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानंही अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी एकादशीनिमित्त उद्या पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज आहे. वारकऱ्यांची दर्शनरांग 21 किलोमीटरपर्यंत पोचली आहे. या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होतील. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज सोलापूरमध्ये राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं.
3: हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते.
0: राज्यातल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत असून जलसंपदा विभागाच्या आजच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये 53%पेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 63%पेक्षा जास्त होता. विभागनिहाय पाहता कोकण विभाग सर्वाधिक 76% पाणीसाठ्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग 65%, नाशिक 55%, नागपूर 47%, अमरावती सुमारे 43%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे 25% पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात त्यात सुमारे 7.5% वाढ होऊन तो आता 78%वर पोहोचला आहे. मुंबईची वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणांमध्ये 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. आज रोजी 7 धरणांमध्ये मिळून 11,23,443 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत राबवलेल्या बचाव कार्यात 244 नागरिकांची सुरक्षित सुटका झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी

0: विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. पेपरफुटी प्रकरणावरून संस्थेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप साईट 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतहो, सायंकाळचे 7:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात अलीकडच्या काळात सातत्यानं महत्वाची भर पडते. INS दुनागिरी, INS संशोधक, INS अग्रय, INS महेंद्रगिरी आणि नुकतीच सेवेत दाखल झालेली INS मालवण या 5 स्वदेशी नौकांमुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ मिळालंय. या युद्धनौका केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक नसून आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संरक्षण उत्पादनं आणि महासागर क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सामरिक ताकदीचं त्या प्रतीक आहेत. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून भारताच्या या सागरी क्षेत्रातल्या वाढत्या सामर्थ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सागरी सुरक्षेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं या 5 स्वदेशी नौकांकडे पाहताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे नौसेना पदक यांना काय वाटतं जाणून घेऊयात.
1: आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात बऱ्याच नवीन युद्धनौका सामील करून घेतल्या आहेत. सध्या सगळीकडे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हा महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. फक्त भारतीय नौदलाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारण 1966-67 सालीच भारतीय नौदलाच्या लक्षात आलं की आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे 66 साली आपण ब्रिटनच्या एका नौदल कंपनीबरोबर करार करून 6 बोटींसाठी करार केला, जे मूळ नीलगिरी क्लास म्हणून माझगाव डॉकमध्ये बांधले गेले. सुरुवातीची 4 बोटी आपण त्यांच्या मदतीने बांधल्या आणि जेव्हा आपल्याला कळलं की आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो आणि विकसित करू शकतो, त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 बोटी होत्या, तारागिरी आणि विंध्यगिरी, हे आपण

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत।
2: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळण टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना

0: गावी पैशाचा योग्य विनियोग करावा या उद्याप करात महत्त्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
3: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात अलीकडच्या काळात सातत्यानं महत्वाची भर पडते. INS दुनागिरी, INS संशोधक, INS अग्रय, INS महेंद्रगिरी आणि नुकतीच सेवेत दाखल झालेली INS मालवण या 5 स्वदेशी नौकांमुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ मिळालंय. या युद्धनौका केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक नसून आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संरक्षण उत्पादनं आणि महासागर क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सामरिक ताकदीचं त्या प्रतीक आहेत. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून भारताच्या या सागरी क्षेत्रातल्या वाढत्या सामर्थ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सागरी सुरक्षेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं या 5 स्वदेशी नौकांकडे पाहताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे नौसेना पदक यांना काय वाटतं जाणून घेऊयात.
1: आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात बऱ्याच नवीन युद्धनौका सामील करून घेतल्या आहेत. सध्या सगळीकडे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हा महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. फक्त भारतीय नौदलाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारण 1966-67 सालीच भारतीय नौदलाच्या लक्षात आलं की आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे 66 साली आपण ब्रिटनच्या एका नौदल कंपनीबरोबर करार करून 6 बोटींसाठी करार केला, जे मूळ नीलगिरी क्लास म्हणून माझगाव डॉकमध्ये बांधले गेले. सुरुवातीची 4 बोटी आपण त्यांच्या मदतीने बांधल्या आणि जेव्हा आपल्याला कळलं की आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो आणि विकसित करू शकतो, त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 बोटी होत्या, तारागिरी आणि विंध्यगिरी, हे आपण स्वतः आपल्या डिझाईननी बनवल्या. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानी भारतानी ही वाटचाल पुढे ठेवलेली आहे आणि या ज्या 4 युद्धनौका किंवा विनाशिका आपल्या ताफ्यामध्ये सामील झालेल्या आहेत, ह्याच्यात 80% भारतीय तंत्रज्ञान वापरलेलं आहे. 100% तंत्रज्ञान हे जगात कुठलीही नौदल किंवा कुठलंही विमान दळ वापरत नाही. प्रत्येकाला थोडं बाहेरच्या देशातून गोष्टी ह्या घ्यायलाच लागतात, पण संरक्षणाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
0: श्रोते हो, नीलगिरी, संधायक आणि अर्नाळा या तिन्ही नौकाश्रेणी वेगवेगळ्या भूमिका बजावतात हे सांगताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे म्हणाले,
1: नीलगिरी, संध्यायक आणि अर्नाळा या तिन्ही नौका वेगळ्या वेगळ्या श्रेणीतल्या आहेत. नीलगिरी श्रेणी ही स्टेल्थ फ्रिगेट आहे, ज्यांनी आपण समुद्रावरून समुद्रावर, समुद्रातून पाण्यामध्ये आणि समुद्रावरून हवेत मारा करू शकतो आणि त्यातलं तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय आहे. स्टेल्थ एवढ्यासाठी की दुसऱ्या बोटींना किंवा दुसऱ्या दूर टेहळणी करणाऱ्या विमानांना चटकन ही बोट ओळखता येणार नाही, त्यामुळे ह्यातलं बहुतांशी आरमार हे बोटीच्या आतमध्ये

0: बसवलेलं आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हाच ते बाहेर निघतं. संशोधक हे एक सर्वे क्लास आहे. अंडर वॉटर सर्वे हे अत्यंत महत्वाचं असतं की समुद्राची खोली किती आहे, कुठल्याही बंदरात जायची वाटचाल कशी आहे, किती खोली लागते, काही अडचणी आहेत का, ह्याच्यासाठी आपल्याला सर्वे वेसल्स ह्या गरजेच्या आहेत. महेंद्रगिरी किंवा अर्नाळा किंवा नीलगिरी, दुनागिरी ह्या सगळ्या स्टेल्थ वेसल्सच्या कॅटेगरी आहेत. अर्नाळा ही शॅलो वॉटर अँटी सबमरीन म्हणजे पाणबुडी विरुद्ध श्रेणीची बोट आहे. शॅलो वॉटर एवढ्यासाठी की जर आपल्या विरुद्ध देशाची पाणबुडी आपल्या किनाऱ्याजवळ येऊन बसली तर त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला शॅलो वॉटर अँटी सबमरीन क्राफ्ट लागतं. डीप सी मधल्या ज्या अँटी सबमरीन वेसल्स असतात ह्यांना अटॅक करण्यासाठी किंवा समुद्रात पाण्याची खोली जास्त लागते, त्यामुळे त्यांना किनाऱ्यापट्टीवर सबमरीन विरुद्ध आपले संरक्षण करण्यात एखाद वेळेस अडचण येऊ शकते. म्हणून अँटी सबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट हे गरजेचं आहे. तर अर्नाळा ही जी नौका आहे ही त्या श्रेणीतली आहे. त्यामुळे भारताने फ्रिगेट म्हणजे लढाऊ युद्ध नौका, संशोधक, सर्वे आणि अर्नाळा म्हणजे आपल्या किनारपट्टीचे रक्षण करणाऱ्या असं तीन वेगवेगळ्या श्रेणीतला युद्ध नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केलेल्या आहेत.
1: श्रोतेहो, स्टेल्थ तंत्रज्ञान, सागरी सर्वेक्षण क्षमता आणि किनारपट्टी संरक्षणातील भूमिका आधुनिक सागरी युद्धनीतीमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. याबद्दल निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे यांनी अधिक माहिती दिली.
0: भारतीय नौदल ने जो आत्मनिर्भरतेचा प्रण उचललेला आहे त्याच्यामुळे आपला बराच फायदा होत आहे. संरक्षण हे तर ओघानीच आलं, पण संरक्षण बरोबर सागरी गोष्टी ज्या आहेत त्यांचं इव्हॅल्युएशन या सर्वे शिप्स करतात, त्यामुळे आपल्याला आपली सागरी संपत्ती पूर्णपणे वापरता येणं शक्य आहे. तसंच किनारपट्टीचं संरक्षण सुद्धा या नवीन बोटीमुळे करता येणे शक्य आहे. एक प्रश्न असा येतो की जर युद्ध नाही तर युद्ध नौकेची भूमिका काय. युद्ध नौकेची भूमिका ही फक्त युद्धापुरती मर्यादित नसते तर ही मानवतावादी मदत, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षित व्यापारी जहाज वाहतूक ह्यांना सुद्धा होते. आपल्या देशाचा 95% ट्रेड बाय व्हॉल्यूम हा समुद्राने होतो, त्यामुळे सी लेन्स ह्या उघड्या किंवा मोकळ्या ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये भारतीय नौदल एक प्रमुख भूमिका बजावतो. आपत्ती व्यवस्थापनचा जर तुम्ही विषय घेतला तर जेव्हा सुनामी झाली होती तेव्हा आपल्या शेजारच्या देशांना आपल्या भारतीय नौदलाच्या बोटींनी आपण मदत केली होती. तसेच सोमालियाच्या चाचेगिरी विरोधात भारतीय नौदलाच्या विनाशिका आणि इतर बोटी ह्या तिथे तैनात होत्या आणि नुसतीच आपली व्यापारी जहाजे नाही तर इतर देशांच्या व्यापारी जहाजांना सुद्धा आपण मदत केली होती. तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी चीनच्या अम्बॅसेडरनी सुद्धा खुल्या मनाने हे मानलं होतं की कोचीनहून 100 मैलावर जेव्हा एका चीनी व्यापारी जहाजावर मदतीची गरज पडली तेव्हा भारतीय नौदलाने जाऊन त्यांच्या सेलर्सची सुटका केली होती आणि त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणलं होतं. तर हा जो रोल आहे ह्याच्यामुळे जगभर एक असं होतं की भारतीय नौदल हे अत्यंत सक्षम नौदल आहे आणि गरज पडली तर नुसतंच संरक्षण नाही तर इतरांना मदत पण करू शकतं, आक्रमण पण करू शकतं. आणि आजच्या घडीला भारतीय नौदला हे पॅसिफिक महासागर किंवा अटलांटिक महासागरमध्ये सुद्धा पोहोचू शकतं. तुम्ही जर आत्ता चेक केलं तर भारतीय नौदलाची कुठली ना कुठली तरी बोट किंवा युद्धपोत हे या सगळ्या महासागरांमध्ये तैनात आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे व इतर देशांना सुद्धा हा एक इशारा आहे किंवा त्यांना ही जाणीव करून देते की भारत हा एक सक्षम देश आहे.
1: श्रोते हो, भारताची किनारपट्टी, समुद्र मार्गे होणारा व्यापार आणि सामुद्रधुनी अशा जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी सागरी सुरक्षेचं महत्व किती आणि कसं वाढलं याविषयी अधिक जाणून घेऊया पत्रकार आणि संरक्षण शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांच्याकडून.
2: ज्याची समुद्रावर सत्ता तो जगावर अधिराज्य करतो असं म्हटलं जातं. भारताचं आणि समुद्राचं नातं खूप जुनं आहे. सुरक्षेसंबंधी सामान्य नागरिक जेव्हा विचार करतो तेव्हा प्रामुख्यानं केवळ भूसीमांचं संरक्षण समोर येतं, पण भूसीमांबरोबरच सागरी सुरक्षेची व्याप्ती ही खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. सध्या पश्चिम आशियामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत ते पाहून सागरी सुरक्षेचं महत्व लक्षात येतं. भारताला 11,000 किलोमीटरहून अधिक सागरी किनारा लाभलेला आहे. यामध्ये बेट समूहांचाही समावेश आहे. याबरोबर 23,05,000 चौरस किलोमीटरचा EEZ अर्थात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, 12 मोठी आणि 217 इतर बंदरं

0: लहान मोठे मिळून 1900 जहाज निर्मिती दुरुस्तीचे कारखाने, इंटरनेटसाठी आवश्यक केबलचं समुद्रातलं जाळं आणि अर्थातच 90% अधिक असलेला सागरी व्यापार आपल्याला सागरी सुरक्षेची व्याप्ती दाखवतो. तेलासाठी आपण जवळपास पूर्णपणे सागरी व्यापारावरच अवलंबून आहोत. इतकंच नाही तर जगातले 12-17% सागरी खलाशी भारताचे आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आपण मत्स्य उत्पादक आहोत. याखेरीस सागरी सुरक्षेचा आणि सागरी धोक्यांचा विचार केला तर चाचेगिरी, तस्करी, सागरी दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती अशी देखील आव्हानं आहेत. भारताच्या नौदलावर सागरी सुरक्षेची जबाबदारी आहे. नौदल, त्याच्याबरोबरच तटरक्षक दल आणि इतर सागरी सुरक्षेशी संबंधित संस्था ही सुरक्षा सक्षमपणे सांभाळत आहेत.
1: श्रोते हो, एकेकाळी युद्धनौका आयात करणारा भारत आज स्वदेशी युद्धनौकांची रचना आणि निर्मिती करत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतच्या दृष्टीने या बदलाकडे पाहताना डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितलं,
2: भारताच्या नौदलाचं 2047 पर्यंत पूर्ण आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी अनेक नवे नवे उपक्रम आपण राबवित आहोत. यात NIIO अर्थात नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन नौदलामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी 2022 स्प्रिंट चॅलेंज, तंत्रज्ञान विकासासाठी IDEX अर्थात इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स आदी उपक्रम आपण सुरू केले. या उपक्रमांद्वारे खासगी क्षेत्राला MSMEंना सहभागी करून घेतलं गेलं. त्यांच्याशी अधिकाधिक रॅपो तयार केले गेले. एखादी युद्धनौका 80% देशी बनावटीची असेल तर त्यामुळं केवळ जहाज बांधणी कारखान्यातच रोजगार तयार होत नाहीत तर अनेक खासगी आस्थापनांना MSMEंना चालना मिळते. नौदलासाठी काही खरेदी करायची असेल तर भारतातील उद्योगांनाच प्राधान्य सध्या दिलं जातं. आज भारतामध्ये 50+ नौकांची बांधणी विविध गोदींमध्ये होतीये. देशी बनावटीचं साहित्य वापरामध्ये आपण खूप पुढे गेलो आहोत. विविध सरफेस फ्लीट्स, पाणबुड्या आपण नौदलात दाखल केल्या आहेत. INS मालवण ही कालच नौदलात दाखल झाली. पाणबुडी विरोधी युद्धासाठी ती सक्षम आहे. मात्र अजूनही काही महत्वाचे घटक आपण आयात करीत आहोत. व्यापारी नौकांच्या निर्मितीतही आपल्याला खूप पुढे जायचं आहे. त्यामध्येही आत्मनिर्भरतेचं आव्हान आपल्या समोर आहे.
1: श्रोते हो, महासागर क्षेत्रातली बदलती सामरिक समीकरण आणि भारताची धोरण या दृष्टीनं अलीकडे नौदलात दाखल झालेल्या स्वदेशी युद्ध नौका या भारताची विश्वासार्हता अधिक बळकट करतात असं डॉक्टर प्रसाद कुलकर्णी म्हणाले.
2: बदलती भूराजकीय स्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या साऱ्यांकडे पाहता आव्हानं नक्कीच मोठी आहेत. आपल्या सागरी धोरणात आपले मॅरिटाईम इंटरेस्ट आणि आपल्या दृष्टीनं महत्वाची सागरी क्षेत्रे सुस्पष्टपणे दिली आहेत. पंतप्रधान मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2015 आणि मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2025 सागर आणि महासागर या उपक्रमांची आपण घोषणा केली. एक नवं उद्दिष्ट आपण समोर ठेवलं. हिंदी महासागर क्षेत्रातील विविध देशांशी आपण संबंध मजबूत करत आहोत. सामरिक दृष्ट्या महत्वाचा निकोबार प्रकल्पही आपण राबवत आहोत. या साऱ्या बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर क्वाड संघटनेचीही स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रातून खुल्या सागरी वाहतुकीची भूमिका भारत कायम घेत आला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्याची जोरकस मांडणी देखील आपण करत आहोत. सागरी व्यापार आणि ऊर्जा सुरक्षा यांचं आव्हान पाहता बंदर विकासालाही आपण चालना दिली आहे. सागरमाला उपक्रमांतर्गत बंदर अधिकाधिक सक्षम केली जात आहेत. गेल्या वर्षी विझिंजम या केरळमधल्या डीप सी बंदराचं उद्घाटन झालं. वाढवण बंदराचंही काम सुरू आहे आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे निकोबार प्रकल्पावरही काम सुरू आहे. या साऱ्या उपक्रमांनी आपलं सागरी हित, सागरी सुरक्षा आणि सामरिक हितसंबंध सक्षमपणे राखले जात आहेत. हे सारे उपक्रम, हे सारे प्रकल्प केवळ आपला रीच दूरपर्यंत पोहोचावा, आपला व्यापार सुस्थितीत व्हावा यासाठीच नाही आहेत, तर एक स्ट्रॅटेजिक गोल आणि स्ट्रॅटेजिक उद्दिष्ट आपण याद्वारे साध्य करणार आहोत. बदलत्या भूराजकीय स्थितीमध्ये आपण अतिशय सक्षमपणे पावलं टाकत असून आपले सामरिक हित जपत आहोत.
1: श्रोते हो, भारतीय नौदलात दाखल झालेल्या या स्वदेशी युद्ध नौका भारताच्या संरक्षण क्षमतेत भर घालणाऱ्या आहेतच, पण त्याचबरोबर त्या देशाच्या तांत्रिक प्रगतीचं, औद्योगिक सामर्थ्याचं आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीचंही प्रतीक आहेत. सुरक्षित सागरी सीमा, निर्धोक व्यापारी जहाज वाहतूक, नील अर्थव्यवस्थेचा विकास आणि हिंद महासागर क्षेत्रातील भारताचं वाढतं नेतृत्व या सर्व बाबींमध्ये या युद्ध नौका महत्वाची भूमिका बजावणार आहेत. आणि हेच 2047 आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्य

कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन अभय धुमाळ.

श्रोते हो वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 598 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सायंकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 7:30 वाजले आहे.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, सृष्टी आता हिरवीगार झाली आहे आणि शेतही हिरवे दिसत आहे. पिकांनी आता मानावर काढलेले आहे. अशा उल्लसित वातावरणात ऐकूया शेतकरी बंधूंना उल्लसित करणारं हे गीत.

0: आताच आपण अरे संसार संसार चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही रचना ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला ऐकूया. भाजीपाला आणि फळपीक रोपवाटिका चालवणारे सुरेश सिंग चंदन सिंग ठाकूर यांची शिवानी वानखेडे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना आणि भगिनींना नमस्कार. आणि आज आपल्यासोबत राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत सुरेश सिंग चंदन सिंग ठाकूर. चला तर मंडळी त्यांच्यासोबत बातचीत करूया. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आपलं संपूर्ण नाव सांगा.
2: सुरेश सिंग चंदन सिंग ठाकूर, दांडेगाव तालुका, कमुरी, जिल्हा हिंगोली.
1: सर, तुम्ही भाजीपाला आणि फळपिके रोपवाटिका आणि त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय करतात, तर काय सांगाल?
2: या ठिकाणी मी एवढंच शेतकऱ्यांना सांगू शकतो की जर तुम्ही शेतीला एखादा जर जोडधंदा जर केला तर शेतकरी कधी मागे राहणार नाही किंवा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची गरज नाही.
1: खूप छान. ठाकूर सरांचा पार्श्वभूमी सांगायची झाल्यास, रूढी परंपरागत शेतीपासून सुटका देऊन नवीन दररोज पैसा देणाऱ्या शेतीकडे वाटचाल, BSc अॅग्री पदवीधर शेतकरी नोकरीच्या मागे न लागता आपल्या अल्पशा शेतीमधून रोपवाटिका आणि फळबागेतून कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विमाच्या मदतीने समृद्ध शेतकरी म्हणून परिसरात त्यांचा नाव अलौकिक आहे. शेतीला जोडधंदा उभा केला तर उदरनिर्वाहासाठी शेतीचा पैसा आणि जोड

0: धंद्याची इतर आवक शिल्लक राहणार. आजच्या घडीला 20 एकर फळबाग आणि 1 एकर रोपवाटिका आहे. इतरही शेतीपूरक व्यवसाय जसे कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय इत्यादी ते अवलंबन करीत आहेत. त्यांनी कृषी कार्याच्या सहाय्याने शेतीतून विविध मार्गाने मिळकतीचा मंत्र हस्तगत करून कृषी शास्त्राचे सबळीकरण करीत आहेत. नक्कीच सर, सुरुवातीला मला सांगाल की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे?
1: माझं शिक्षण 12वी झाल्याच्या नंतर मी शेतीत आलो. त्याच्यानंतर एक असं वाटलं की आपण शेतीचं ज्ञान अवगत करण्यासाठी BSc अग्रीचं शिक्षण 2012 म्हणजे माझं कंप्लीट केलं. मी BSc अग्री कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात गेलो 2004 ला. मग तिथं कळालं की बघ, आपण जर शेतीचं अजून जर डेव्हलप करायची असेल किंवा सुधारायची असेल तर आपल्याला अग्रीचं शिक्षण घेणं जरुरीचं आहे. त्याच्यामुळे मग BSc अग्रीचं मी कंप्लीट शिक्षण करून मग त्याच्या संपर्कात गेल्यामुळं नर्सरीचा एक उद्योग त्यांनी सांगितला की बाबा शेतीला एक जोडधंदे अशी नर्सरी आहे हे. तर 2004 ला मी सुरुवात 500 झाडांची चालू केली होती. तर आज घडीला माझं 2 ते 3 लाखाचं रोपाचं शेलिंग आहे सुरुवात.
0: खूप छान सर. बरेचसे शेतकरी अजूनही परंपरागत शेती करतात, आपले गहू, सोयाबीन, कापूस, वडली भाजी शेती आहे तेच. त्याच्यानंतर आपण भाजीपाला पीक म्हटलं, फळपिकं म्हटलं तर सुरुवातीला त्यांचं तेच असतं की ओलीत नाही आहे माझ्याकडे, हां त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे मी घेऊ शकत नाही, माझ्याकडे फार कमी एकर शेती आहे. त्याच्यानंतर त्यांना असं म्हटलं की शेती आता म्हटल्यानंतर जोड व्यवसाय हा हवाच. तर त्यांचं म्हणणं असतं की हो, व्यवसाय हा हवाच ठीक आहे, परंतु आमच्या क्षणी शेतीच होत नाही तर व्यवसाय कसा करणार आम्ही. अशा समस्या शेतकरी बंधू आणि भगिनींना आपण काय सांगाल?
1: तर त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतो की सुरुवात कुठंतरी स्वतःहून करावं लागणार आहे. फक्त तुमची मानसिकता बदलली पाहिजे की बुवा मी करणार. आता तुम्ही करण्याच्या पहिले जर म्हणलं तर कसं होईल म्हणल्यानं मग शक्यच नाही. त्या ठिकाणी तुमची मानसिकता बदलणं गरजेचं आहे की बुवा मी करू शकतो का करू शकत नाही. सुरुवात तुम्ही म्हणताय ना, 5 कोंबड्याच घ्या सुरुवातीला शेतीला. शेती जमीन आहे तुमच्याकडे तर 5 कोंबड्यापासून सुरुवात करा. हळूहळू त्याचे पिले वाढतील, हळूहळू तुमच्याकडे 550 होतील, 50 ते 100 होतील. 2 शेळ्या घ्या, 2 शेळ्याच्या 4 होतील, 4 च्या 10 होतील. सुरुवात तर कुठंतरी करावं लागेल ना. तुमची मानसिकता पहिले बदला, त्याच्यानंतर तुम्ही 100% यशस्वी व्हाल. कारण मी ज्यावेळेस 500 झाडांवर सुरुवात केली त्यावेळेस मला बरेच लोक हसत होते, बघ हे काय तू वेचतोस, कोळी वेचाय गेलं की लोक हसायचे, टिंगल करायचे, तुला शेतीत आहे तू कशाला हे करतोस. आज तेच लोक माझ्यासाठी परेशान आहेत की बाबा ठाकूर कुठंतरी आज चांगल्या पोहोचले आहेत. तर सुरुवात तुम्हाला कुठंतरी करावं लागेल. सुरुवातीचा काळ खूप बिकट राहतो, मात्र त्याच्यानंतर यश असते.
0: सर, तुमच्या प्रवासाला कशी तुम्ही सुरुवात केली काय सांगाल?
1: माझा प्रवास तर सुरुवातीचा खूप खडतर होता. 2004 मध्ये ज्यावेळेस नर्सरी चालू केली मी रोपवाटिका, शेतीला जोडधंदा म्हणून रोपवाटिका चालू केली, त्यावेळेस बऱ्याच खूप अडचणी आल्या. जसं रॉ मटेरियल्स, बरेच लोक टिंगल करायचे, हसायचे किंवा नाबोट ठेवायचे. किंवा त्यावेळेस माझ्यासोबत दुसऱ्या इतर 3 नर्सऱ्या होत्या मार्केटमध्ये. मी माझं क्वालिटी मेंटेन ठेवलं, सर्व्हिस चांगली, जीव तोडून आजही सर्व्हिस इतकी जीव तोडून देतो की कस्टमर आला तर तो खूप रिस्पेक्ट, हां खुश होतो समजा. तर आज घडीला 500 रोपांचा बिझनेस, जवळपास 2 ते 3 लाख रोप शेलिंग होतात, 70-80 लाखाची उलाढाल होती. सर्व्हिसच्या मागं न लागता मी हा बिझनेस केला तर मी याच्यामध्ये हे झालो. तर युवा शेतकऱ्यांना एवढंच सांगतो की आज किंवा तुम्ही असं म्हणू ना की मला शेतीमध्ये काहीच उरत नाही. ज्या शेतकऱ्याकडे 10 एकर शेती आहे त्यांनी 1 एकर फळबाग करावं. 9 एकरमध्ये आपले पिकं घेत घेत हळूहळू स्टेप बाय स्टेप दुसऱ्या अजून 2 एकर शेती फळबागमध्ये टाकावी. आणि कोरडवामध्ये घेतो म्हणलं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला. असं नाही की बाबा हेच आवळा घेऊ शकता तुम्ही. शेवगा लावा, आज जर 10 झाडे शेवग्याचे लावले तर घर खर्च तुमचा निघून जातो 4 महिन्याचा. शेवग्याला आज खूप डिमांड आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात जा, त्याच्यानंतर जिल्हा कृषी विभाग आहे त्याच्या संपर्कात जाऊन तिथून काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आहेत. योजना आहे, योजनेचा फायदा घ्या. ते शेतकरी कसं आहे म्हणतात की नाही आम्हाला शेतीत काहीच उरत नाही, मी कंपनी जातो. तुम्ही कंपनीत 8 घंटे काम करता तर तितकंच काम तुम्ही शेतीत करा, तर शेती कधीही तुम्हाला मागे येऊ देणार नाही. माझा विश्वास आहे, माझी अनुभवातून मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी.
0: खूप छान. जसं तुम्ही म्हणाला सुरुवातीला लोक फार बोलायचे तुम्हाला, नाही का? की सुरुवातीला म्हणायचे की का बरं तू असा करतो आहेस, बरेचसं तू शिक्षण झालंय, शिक्षण काने घेत आहे वगैरे असं तसं. तसंच बरेचशा शेतकऱ्यांनी पण म्हटलं असेल जे परंपरागत शेती आहे आपली, गहू, सोयाबीन, कापूस, ते का नाही घेत तू, फळ पीक, भाजीपाला पीक असंच का बरं घेतो? तर तुम्ही हा निर्णय कसा घेतला?
1: हा निर्णय घेण्याच्या मागचं एकच कारण आहे मॅडम. ज्यावेळेस शेती करत गेलो परंपरागत पिकात काही उरत नव्हतं, सोयाबीनला भाव नाही, रस्त मेहनत खर्च फवारणी हे ते बऱ्याचशा गोष्टी होत्या, मॅनपॉवरचा खूप प्रॉब्लेम यायचा, काढणीचा वगैरे. मग सुरुवातीला फक्त 500 झाडांची आंब्याची बाग उभी केली,

0: त्यावेळेस बरेच लोक म्हणायचे काय आंबा लावला काही पुरणार नाही काय आंबा लावला, तर त्याच आज उत्पन्न त्याचं माझं 7 ते 8 लाख रुपये आंब्याचं निघते नुसतं. त्याच्यानंतर मोसंबी आहे, मोसंबीचं असं मिळून जवळपास 20-30 लाख रुपये नुसतं फळबागेचं उत्पन्न निघते. आज तेच माणसं स्वतः म्हणतात की बा नाही आम्ही तुझ्यासोबत त्यावेळेस आंबा लावला असत आज पण आम्हाला उत्पन्न चालू झालं असत. तर मग ते कितीतरी मागं राहिलेत आज घडीला, मी 10-15 वर्ष पुढे निघून गेलो. ते सांग जोडधंदे बी भरपूर आहेत. आज 5 गावांमध्ये 1 भाजीपाला रोपवाटिका चालते. 5 गावांमध्ये फक्त करण्याची मानसिकता पाहिजे, करण्याची तयारी पाहिजे. रात्रीला 2 वाजता बी भिजवायची तयारी पाहिजे पाणी देण्याची. इथं कुठंतरी तुमची मानसिकता जर बदलली तर खूप काय आहे. मात्र ते मी तेच वेळोवेळी सांगतो शेतकऱ्यांना की बाबा तुम्ही म्हणता की मला काहीच उरत नाही, करायच्या पहिलेच जर म्हणलं तर मग कसं काय उरणार.
1: ते काम कुठलंही असो संघर्षाशिवाय त्याचं काही हे नाही आहे, संघर्ष हा सगळीकडे येतोच. समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींना तुम्ही काय सांगाल की तुम्ही संघर्ष केलात परंतु आज जे आहे ते तू बघा ना, तुम्हाला कृषी गौरव पुरस्कार मिळत आहे राज्यस्तरीय, तर काय सांगाल तुम्ही?
0: तर या ठिकाणी हेच सांगू शकतो की बा तुम्ही जर केलं तर खूप काय आहे. असं जर कौतुकाची एक थाप जर पडली आमच्या पाठीवर तर आमचा पण हुरूप वाढतो किंवा आपल्याला आमच्या कामाची दखल घेऊन शासनानं किंवा कृषी विभागानं किंवा संस्थेनं किंवा आम्हाला सन्मान मानसन्मान दिला तर आम्हाला पण प्रोत्साहन मिळते. आमच्यापासून 4 शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळते. आज मी जवळपास 5 ते 10 नर्सऱ्या उभ्या केलेल्या आहेत विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये. त्याचं व्यवस्थित चाललेलं आहे. भाजीपाला रोपवाटिका चालू केल्यात, फळझाडांच्या रोपवाटिका चालू केल्यात. या ठिकाणी शेतकऱ्यांसंग काही बी अडचण आहे तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता, माहिती घेऊ शकता. बाबा ठाकूर साहेब मला भाजीपाला रोपवाटिका चालू करायची, काय करावं लागेल, किंवा फळझाडं किंवा शेतीला इतर जोडधंदा कोणता करायचा असला तर कधी बी मला एनी टाईम तुम्ही कॉल करून विचारू शकता. माझा मोबाईल नंबर 98-23-17-91-49 याच्यावर तुम्ही कॉल करून कधी बी विचारू शकता. किंवा फळझाडं जरी लावायची असली कुणाला तर ते पण मला कॉल करून मार्गदर्शन घेऊ शकतील. काय
1: नक्कीच सर. ठाकूर सर, तुम्हाला अजून एक विचारावं असं वाटतं की हे जे भाजीपाला किंवा फळपिके आहेत, आता पिकं म्हटल्यानंतर त्याच्यावर किडी रोग येणारच, वातावरण आहे, कधी ढगाळ, कधी ऊन, कधी पाऊस येत नाही, कधी येतो तर खूप येतो, तर कशा पद्धतीने तुम्ही तुमची नर्सरी हँडल करता?
0: यामध्ये माझ्याकडे एक पॉली हाऊस आहे, 2 शेडनेट आहेत. त्याच्यानंतर मी मगानी सांगितलं होतं शिक्षण कुणीतरी म्हटलेलं आहे बाबा शिक्षण वाघिणीचं दूध आहे, तर शिक्षण वाया जात नाही. मी ज्यावेळेस BSc अग्रीचं शिक्षण घेतलं तर त्याच्यातून मला जवळपास खूप ज्ञान प्राप्त झालेलं आहे. किंवा आत्ता पण सांगतोय की तुम्ही शिक्षण शेती करत करत BSc अग्री शिक्षण घ्या, मुक्तमध्ये घ्या, तुम्हाला औषधीची माहिती होईल. आज बऱ्याचशा लोकांना शेतकऱ्यांना माहीत नाही की बा फक्त जायचं आम्हाला एक आळी पडलेली औषध द्या, मात्र त्याच्यामध्ये कंटेन काय हे माहीत नाही. इमॅमॅक्टिन बेंजोएट म्हणल्यानं त्याला काय त्याच्यात कंटेन किती आहे, बुरशीनाशक द्या म्हणतात त्याच्यात माहीत नसते, मेनकोझोब किती आहे रेडोमिलमध्ये काय, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग त्याच्यावर आपल्याला ज्ञान असल्यामुळं मी ते औषध घेऊन फवारून किंवा शेतकऱ्यांना पण माहिती देतो की बाबा तुम्ही हे रोगाला भुरी रोगाला हे औषध फवारा किंवा मुळकूज लागली तर बुरशीनाशक द्या. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत शिकण्यासाठी, फक्त जिद्द पाहिजे माणसाची.
1: सर, आयुष्य म्हटलं की अप्स अँड डाऊन्स येतातच, पूर्ण आपलं आयुष्य हे सुखाने किंवा दुःखाने भरलेलं नसतं, नाही का? कधी सुख आणि कधी दुःख, कालचक्र आहे हे तर चालणारच. बरेचसे शेतकरी खूप नर्वस असतात की आम्हाला नेहमीच तोटा होतो, नफा होत नाही, किंवा मग तुम्ही तुमच्या स्वतःचा अनुभव काय सांगाल, नफा आणि तोटा कसा आहे?
0: ते जीवन संघर्षमय हे तर प्रत्येकाला माहीत आहे, कधी चढ उतार असतो. तसंच आपलं निराश न होता एक आशा बाळगून माणसानं पुढे जाणं गरजेचं आहे. व आज नाही उरलं तर उद्या उरणार नाही म्हणून अशी आशा करूच नाही माणसानं, उद्या आपली उरणारच आहे. तर तुम्ही करण्याची जिद्द ठेवा, व्यवस्थित मार्गदर्शन घ्या, कोणाचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही करा.
1: तुमच्या लाईफमध्ये कधी असं झालं आहे?
0: झालंय. माझ्या लाईफमध्ये एक 2010 काळ खूप बिकट होता. त्यावेळेस रोपाची पण सेलिंग नव्हती, बऱ्याचशा काही गोष्टी होत्या. कोरोनाच्या काळात बी थोडंफार अडचणी गेल्या मला, तर 2010 काळ बराच कठीण गेला मला. तर आता काही नाही, आता एकदम छान आहे. बऱ्यापैकी सर्व्हिस दिल्यामुळे बरेच कस्टमर जुटलेले आहेत. बिझनेस पण चांगला आहे माझा, जवळपास 70-80 लाखाचा टर्नओव्हर होतो वर्षाकाठी. तर मी एक विचार करतो की बा नोकरीच्या मागे न लागता मी हा बिझनेस उभा केला तर आज बऱ्यापैकी योग्य निर्णय झाला माझ्या जीवनातला.
1: ठाकूर सर, बाकी जे शेतकरी आहेत तर पारंपरिक शेती न करता त्यांना भाजीपाला आणि फळपिके किंवा रोपवाटिकेसाठी तुम्ही कशा पद्धतीने त्यांना एक वे दाखवू शकाल, एक मार्ग दाखवू शकता?
0: मी त्यांना या ठिकाणी इतकंच सांगू इच्छितो मॅडम की एक भाजीपाला रोपवाटिका तर चालू करा. तुम्ही भाजीपाला पण लावू शकता, स्वतःची रोपवाटिका झाल्यानंतर तुम्हाला बाहेरून रोपं आणायची जरूरत नाही. आज स्वतः रोपं लावली तर तुम्ही त्याचा थोडा अभ्यास करून बा मिरचीला भाव कधी राहतो, कारल्याला कधी भाव राहतो, दोडक्याला कधी, हां ते महत्त्वाचे, त्यानुसार तुम्ही नियोजन करून त्याच्या

0: मधून तुम्हाला 2 पैसे मिळतील.
1: नक्कीच ठाकूर सर, जाता जाता तुम्ही समस्या शेतकरी बंधू आणि भगिनींना काय सांगाल?
0: या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की परत तोच मुद्दा आहे माझा की बा तुम्ही एक शेतीला योग्य जोडधंदा जर निवडला तर तुम्ही कधीही मागं राहणार ना, निराश बी राहायची गरज नाही किंवा आत्महत्या बी करण्याची गरज नाही. शेतकरी बरेच म्हणतात की आम्हाला काहीच उरत नाही शेतीत, मग काय करावं, शेवटी पर्याय ते निवडतात. तर एक माझं त्यांना नम्र आव्हान आहे की नम्र विनंती की बा असं नाही काही करता तुम्ही, अशी मानसिकता ठेवा की आपण शेतीला काहीतरी एक जोडधंदा करू किंवा अलग काही करून नवीन अपडेट होऊन की आपल्या जीवनामध्ये 2 पैसे मिळतील असं काहीतरी एक निवडा, तर तुम्ही सफल होणार, त्याच्यामध्ये निराश होण्याची काही गरज नाही. आणि याच्या व्यतिरिक्त काही अडचण आहे तर मी माझा मोबाईल नंबर दिला आहे, तुम्ही कधीबी कॉल करू शकता. माझ्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं मी शेतकऱ्यांना सहकार्य करायला तयार आहे.
1: नक्कीच ठाकूर सर, धन्यवाद. तुम्ही यवतमाळ आकाशवाणीसोबत एकदम दिलखलास अशी चर्चा केली आणि तुम्हाला पुन्हा एकदा भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार भेटल्याबद्दल खूप अभिनंदन. तुमचं धन्यवाद आणि नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम. जय जवान जय किसान. ओके,
2: आत्ताच आपण भाजीपाला आणि फळपिके रोपवाटिका चालवणारे सुरेश सिंग चंदन सिंग ठाकूर यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतातील माती कशा प्रकारची आहे हेही जाणून घेणं गरजेचं असतं. आपल्या शेतामध्ये कोणत्या खतांची कमतरता आहे, कोणत्या जीवनसत्वांची कमतरता आहे हे जाणून मग जर आपण पीक घेतलं तर उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते. तेव्हा माती परीक्षण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि याचविषयी प्राध्यापक राहुल इंगोले यांच्याशी आज बोलूया. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आपण माती या विषयावर बोलणार आहोत. माती हा विषय शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि ही मृदा जी आहे या मृदेचं महत्त्व त्यांनी जाणलेलं आहे, त्याचप्रकारे आपणही जाणायला पाहिजे. बहुतेक वेळा प्रत्येक माणसाचा स्वभाव जसा भिन्न असतो तसं प्रत्येक शेताचं पोत हे सुद्धा भिन्न असतं. म्हणून माती परीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी आज आपण जाणून घेऊया या संदर्भात उपयुक्त माहिती आणि माती परीक्षण आणि अन्नद्रव्यांद्वारे खताचं नियोजन कसं करता येईल यासाठी माझ्यासोबत माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये उपलब्ध आहे प्राध्यापक राहुल इंगोले सर, जे कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथे मृदा संशोधन विभागामध्ये काम करतात, तर त्यांच्याशी आपण याविषयी बोलूया. राहुलजी नमस्कार, तुमचं स्वागत आहे.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, पहिल्यांदा हे सांगा की हे जे माती परीक्षण आहे तर हे किती महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी?
3: बरोबर आहे मॅडम. सध्या जसं की आपण आज बघतो आहे की शेतीमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आपण खतांची मात्रा किती असल्या पाहिजे हे सांगतोय, पण नेमकं ते मात्रा कशाच्या आधारे असली पाहिजे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते आपल्याला कळण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे माती परीक्षण. माती परीक्षणामधून आपल्याला आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचे किती प्रमाण आहेत आणि आपल्याला जे आपण पीक यावर्षी लावणार आहोत त्या पिकाला अन्नद्रव्य कुठले लागणार आहे हे माहिती आहे आणि या आधारे मग आपण हे बेरीज करू शकतो की आपल्याला वरून किती खतं द्यावे लागतील. मग ते रासायनिक खताच्या स्वरूपात असतील, ते जैविक खताच्या स्वरूपात असतील किंवा ते सेंद्रिय खताच्या स्वरूपात असतील.
2: बरोबर इंगोले सर, म्हणजे आपण असं थोडक्यात समजणाऱ्या भाषेत असं म्हणू शकतो की एखाद्या माणसामध्ये जशी व्हिटॅमिन डिफिशियन्सी असते तशी मातीमध्ये सुद्धा काही म्हणजे द्रव्यांची उणीव असते. आता ही उणीव कोणती आहे ही तुम्ही म्हटलं की परीक्षणाद्वारे आपल्याला कळते, परंतु काय की शेतकरी खूप आपल्या मनाने खत देतात किंवा अंदाजाने खत टाकतात, मृदा आरोग्य पत्रिका हे हातात आल्यानंतर काय करायचं हेच अनेकांना समजत नाही, याबद्दल सांगा ना.
3: बरोबर आहे मॅडम. जसं की आपण म्हटलं की एखाद्या शेतकऱ्याला म्हणजे एखाद्या पेशंटला रुग्णाला व्हिटॅमिन डीची कमतरता वगैरे असते, तर तसेच मातीलाही आपल्या वेगवेगळ्या प्रकारची कमतरता असू शकते किंवा एखादा घटक जास्त असू शकतो, तर तो आपल्याला पाहण्यासाठी म्हणून माती परीक्षण केला. जसं की मी इथे उदाहरण देऊ इच्छितो, जसं आपण माती तपासताना पीएच, त्याचा क्षारता, त्याची सेंद्रिय कर्ब, त्याचा नत्रस, पुरद आणि पालाश हे मुख्य घटक तपासत असतो. तर यामध्ये जर समजा त्या जमिनीचा पीएच हा जर जास्त असला तर त्या जमिनीला आपण वरून कितीही खतांचा भरमार केला तरीही ते आपल्या जे आपण पीक लावलाय या पिकाला ते उपलब्ध होत नाहीत. कारण काय तर आपल्या जमिनीचा पीएच वाढलेला आहे आणि हे कळण्यासाठी आपल्याला माती परीक्षण मग त्या ठिकाणी करणं गरजेचं राहतं.
2: बरोबर सर. एक म्हणजे आता ऐकणाऱ्यांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला असेल की माती परीक्षण करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं, शेतातली कोणती जमीन घ्यायची, कशी घ्यायची?

0: बरोबर आहे मॅडम. आता हा तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माती परीक्षण करायची इच्छा तर असते, पण ते नेमकं कशा प्रकारे होतं किंवा त्यांच्या शेतातली कुठली माती परीक्षणासाठी घेतली जाते हे त्यांना माहिती नसतं. तर आपण याविषयी एक थोडक्यात माहिती सांगू इच्छितो की आपण जेव्हा आपल्याला माती परीक्षण करायचं असले तर आपण अडीच एकरपर्यंत म्हणजे एक हेक्टरपर्यंतचा एरिया आपण एक नमुना म्हणून घेऊ शकतो. जर त्या अडीच एकरमध्ये आपली जमीन सारखी असेल तर अशा वेळेस आपण ते अडीच एकरचं क्षेत्र निवडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये नागमोडी वडणानं शेतामध्ये चालायचं आहे आणि जिथे वळण येईल अशा ठिकाणी आपण एक निशाणी करू शकतो किंवा आपण एक नगुरी वगैरे उभी करून ठेवू शकतो. अशा ठिकाणी मग आपल्याला एक अडीच एकरमध्ये एक 7 ते 8 ठिकाणी असे निशाणी आपल्याला करून ठेवायचे आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला नमुना घेण्यासाठीचा खड्डा करायचा आहे. सर्वप्रथम ती जागा काळी कचरा विरहित करायची. तिथे जर कुठले पिकांचे अवशेष असतील तर ते बाजूला करायचे. वरचे जी लूज सॉईल म्हणतो ज्याला आपण, ती माती बाजूला करून घ्यायची आणि नंतर टिकाशीच्या किंवा पावड्याच्या सहाय्याने एक फुटाचा किंवा 1 ते 1.5 फुटापर्यंतचा एक खड्डा करायचा आहे.
1: अच्छा.
0: हा, आणि तो खड्डा साधारण एक इंग्रजी व्ही आकार जसा असतो त्या प्रकाराचा तो खड्डा असला पाहिजे आणि ती पूर्ण खड्ड्यातली जी माती आहे ही पहिले बाहेर काढून टाकायची. व्ही आकाराचा खड्डा तयार झाला आपला, नंतर जो खड्ड्याचा काट आहे हा लाकडी काठीच्या सहाय्याने किंवा स्केलच्या सहाय्याने तो काट खाचत घ्यायचा आहे आणि ती जी खाचलेली माती आहे ही आपल्याला नमुना म्हणून घ्यायची आहे. असे साधारण आपण 7 ते 8 खड्डे केले. आपण हे पूर्ण माती आपण एका टोपल्यात घ्यायची. ही साधारण प्रत्येक खड्ड्यातली साधारण 1/2 ते 1 किलो माती म्हटल्यानंतर आपल्याकडे 7 ते 8 किलो माती तयार
1: होईल.
0: ही सर्व माती एका गोणपाटावर घ्यायची, ती माती व्यवस्थित मिक्स करायची. त्यामधले खडे गोटे काळी कचरा आला असेल तो पूर्णतः बाहेर काढून घ्यायचा आणि उरलेल्या मातीचा एक पोळीची चतकोर कशी करतो आपण तशा प्रकारे 4 भाग करायचे आणि त्यामधले समोरासमोरील 2 भाग काढून घ्यायचे. पुन्हा उरलेले 2 भाग मिक्स करायचे. हा भाग ही पद्धत जी आहे ही आपल्याकडे 1/2 ते 1 किलो माती शिल्लक राहीपर्यंत आपल्याला रिपीट करायची. आणि जी उरलेली माती आहे ही एक तर स्वच्छ कापडी पिशवीत एका स्वच्छ पॉलिथिनच्या पिशवीमध्ये टाकायची. त्यामध्ये एक तर पॉलिथिनवर किंवा कापडीवर त्या पिशवीवर नाव लिहिता आलं स्वतःचं तर तसं, किंवा एक वेगळी चिठ्ठी करायची. त्यामध्ये शेतकऱ्याचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता असला पाहिजे, शेत शिवार असलं पाहिजे, त्यामध्ये शेतकऱ्याचा सर्वे नंबर असला पाहिजे आणि घेतलेली तारीख, ज्या तारखेला नमुना घेतला आहे ती तारीख असली पाहिजे. पुढल्या वर्षी कुठले पिकं घेणार आहेत ते त्यामध्ये टाकायचे आणि मागल्या वर्षी कुठले पिकं होते त्या शेतामध्ये ते पण त्यांना त्यामध्ये टाकायचे. अशा प्रकारे तयार झालेला नमुना शेतकरी एक तर डिस्ट्रिक्ट सॉइल टेस्टिंग लॅब जे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी देऊ शकतात किंवा आपल्या कृषी विज्ञान केंद्रालाही आम्ही आता माती परीक्षणाची आणि पाणी परीक्षणाची सर्व्हिस उपलब्ध करून देत आहोत. तर तीही शेतकरी तिथेही आम्हाला नमुना आणून देऊ शकतात.
1: बरं, आता नमुना तपासल्यानंतर सर आपण सांगितलं की मृदा आरोग्य पत्रिका तुम्हाला मिळते.
0: हो,
1: म्हणजे तुम्ही म्हणूया आपण की तो एक ब्लड रिपोर्ट असतो नाही का त्या मातीचा. कोणता घटक कमी आहे हे निदर्शनास येतच नक्की. मग त्याच्यानंतर बदल केल्यावर तुलनात्मकरित्या उत्पादन वाढतं का सर शेतकरी?
0: हो, नक्कीच वाढतं मॅडम. यामध्ये उत्पादनात तर 15 ते 20% फरक आपल्याला जाणवतोच, पण शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फरक जाणवतो. जसं की आज आपल्या इथं पद्धत अशी आहे, शेतकरी पद्धत अशी वापरतात की मी जर समजा माझ्या शेतामध्ये एकरी उदाहरणार्थ देत आहे, एकरी एक बॅग जर युरिया वापरत असेल किंवा एक बॅग DAP वापरत असेल किंवा एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट वापरत असेल तर माझा बाजूचा काय करतो, तोच ती बॅग तो 1 ते 1.5 बॅग किंवा तो 2 बॅग करण्याचा प्रयत्न करतो. त्याला असं वाटत आहे की मी जर खताचा डोस वाढवला तर माझं उत्पादन वाढेल, पण हे 100% चुकीचं आहे. खताचा डोस वाढवल्यामुळे उत्पादन वाढते असं नाही आहे. संतुलित आहार दिला पाहिजे. जसं की आपण जास्त जर जेवण केलं तर आपल्याला त्याचा दुष्परिणामही जाणवतो आणि कमी जरी जेवण झालं तरी दुष्परिणाम जाणवतो. तशाच प्रकारे आपल्या जमिनीचंही राहते. जमिनीतही खताची मात्रा जास्त झाली तर त्याचेही दुष्परिणाम आहे आणि कमी झाले तर पिकामध्ये आपल्याला ते फरक जाणवतोच.
1: बरोबर आहे सर. आपण सांगितलं की प्रत्येकाची माती म्हणजे प्रत्येकाच्या शेतातली माती वेगळी आहे, त्यामुळे तो करतो म्हणून मी अनुकरण करायचं आणि आपलं नुकसान करून घ्यायचं यात काही अर्थ नाही आहे. सर, माती परीक्षणासाठी माती पाठवताना हवामान सुद्धा लक्षात घ्यावं लागतं का?
0: हवामान शक्यतोवर लक्षात म्हणजे असं घ्यावं लागेल की आपल्याला शक्यतोवर नमुना आपला जो असला पाहिजे हा पीक काढणीनंतर पण नांगरणीपूर्वी लगेच घेतलेला असावा.
1: बरं.
0: आणि शक्यतोवर हा नमुना आपला म्हणजे माती तपासणीसाठीचा हा योग्य काळ मानला जाईल. फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंतचा हा माती परीक्षणासाठीचा सर्वात योग्य काळ आहे. तसं वर्षभरात आपण कधीही माती तपासणी करू शकतो. हा, आपण नमुना

0: घेताना शक्यतोवर उभ्या पिकातला नमुना घ्यायचं टाळलं पाहिजे. जर आपल्याला गरज भासतच असते उभ्या पिकात नमुना घ्यायची, तर दोन ओळीमधील नमुना आपण घ्यायचा
1: घ्यायला पाहिजे. बरं इंगोले सर, नत्र, स्फुरद आणि पालाश सामान्यतः आपण पाहतो की पिकांना आवश्यक असतो.
0: बरोबर.
1: इथे जर डिफिशियन्सी आढळली तर त्याचं प्रमाण किती वाढवावं लागतं, तशी टक्केवारी आहे. आताच आपण माती परीक्षण याविषयी प्राध्यापक राहुल इंगोले यांची मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे. मंगला माळवेला निरोप द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

बंद खोलीच्या खिडकीतून पावसाशी बोलू नका. रिमझिमत्या पावसात जाऊन तुषारही अंगावर झेलू नका. मग काय तर, वृक्षारोपणाची कास धरा, तरुणवर प्रेम करा, एक बीज रुजवा मातीच्या कुशीत, एक बीज रुजवा मातीच्या कुशीत, बघा किती ओढ असते पावसाच्या असोशीत.

व्यक्तींना जगण्याचं भान देते साक्षरता, आत्मसन्मान आणि स्वाभिमान देते साक्षरता. मुलींना साक्षर करा, महिला साक्षरतेची कास धरा.

0: राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब. सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात ही परिसरात ही बैठक झाली आहे. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचे नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
2: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीस केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इंफ्रास्ट्रक्चर.
1: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान 4था रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी आणि IIT पद्धतीची अंमलबजावणी या संदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाअधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना घडल्यावर उपाययोजना करण्यामुळं अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपर फुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती PS नरसिम्हा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळं कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षांच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या 100th सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमन प्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. भारतीय रेल्वेनं मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील आणि उत्तर पश्चिम रेल्वेच्या जयपूर आणि जोधपूर विभागातील लॉन्ड्रीमध्ये स्वयंचलित AI कॅमेरा डाग ओळख तंत्रज्ञान वापरण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. धुतलेल्या चादरी, उशींचे कव्हर अशा कपड्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी

0: आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: लगभग 2 घंटे बातचीत चली सरकार की ओर से. मैं और मेरे साथ सरकार के मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी. बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
2: डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पेंसेशन और FIR का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उन पे सरकार पॉजिटिव है.
0: महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओदिशामध्ये 2024 भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत दाखल केलेले FIR रद्द किंवा एकत्र करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत दाखल केलेले 4 FIR रद्द करण्याची मागणी एका याचिकाकर्त्यानं केली होती. मात्र न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली. सायबर फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत, त्याचं गांभीर्य आणि परिणाम पाहता या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखीन 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ही यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन पाटील यांनी केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या लाहोल आणि स्पिती भागात उदयपूर पांगी मार्गावर गाडीवर दरड कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यात एका 6 महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. या अपघातग्रस्त SUV कारमधून 19 जण प्रवास करत होते. कारमधून ऐनवेळी उडी मारल्यामुळे 2 जण या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. केरळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यावर झालेल्या पोलीस अत्याचार प्रकरणाच्या तपासावर प्रभाव टाकल्याच्या आरोपावरून राज्य सरकारनं तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक MR अजितकुमार यांना निलंबित केलं आहे. 2023 तत्कालीन मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था विभागाची जबाबदारी अजितकुमार यांच्याकडे होती. ते सध्या केरळ स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारत आणि रोमानिया यांच्यात आणखीन सखोल व्यावसायिक सहकार्याच्या प्रचंड सुप्त क्षमता असल्यानं उभय देशांमधल्या आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांचा विस्तार झाला पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज रोमानियात बुखारेस्ट इथं आयोजित भारत रोमानिया बिझनेस फोरमला संबोधित करत होत्या. रोमानियाचं सामरिक स्थान, कुशल मनुष्यबळ आणि युरोपियन युनियनसोबतचं मजबूत एकात्मीकरण यामुळे तो भारतासाठी एक मोलाचा भागीदार आणि युरोपीय बाजारपेठेसाठी एक प्रवेशद्वार ठरतो असं त्या म्हणाल्या. संरक्षण उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, अणुऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, वाहतूक, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, आरोग्यसेवा, कृषी आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत आणि रोमानिया लक्षणीयरित्या सहकार्य वाढू शकतात असं मुर्मू म्हणाल्या. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेतल्या 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं

0: सेवेतून काढून टाकलं आहे. हे सर्वजण कंत्राटी तत्वावर काम करत होते अशी माहिती सूत्रांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब. सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती है राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम चित्रलोक लेकर हम उपस्थित हो रहे हैं बस कुछ ही पलों में.

श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50 दरम्यान. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.